एफएम बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी प्रज्ञा असनीकर या प्रसारणसभेत मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज आहे मंगळवार. भारतीय सौर दिनांक 9 आषाढ शके 1948 अर्थात 30 जून 2026. आजच्या प्रसारणसभेला सुरुवात करूया मंगल ध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग देसकार आपण ऐकला. शंभरांश एक मेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 6 वाजतायत. हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, मंगल प्रभात कार्यक्रमात सुरुवातीला आपण दशरथ पुजारी यांच्या संगीत नियोजनातली सुरेश भट यांची भूपाळी ऐकली. स्वर होता सुमन कल्याणपूर यांचा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांनी गायलेली संत ज्ञानेश्वर यांची ही भक्तिरचना. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातली आणि राम फाटक यांच्या संगीत नियोजनातली संत चोखामेळा यांची भक्तिरचना आपण ऐकली. श्रोते हो, मंगल प्रभात हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातली वंदना विटणकर यांची ही भक्तिरचना. संगीतकार राम लक्ष्मण.

0: प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरातली राम मोरे यांची भक्तिरचना आपण ऐकली. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. आणि या भक्तिरचनेबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 100° एकमेगाहर्ट्झवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 6:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत दिनविशेष.
1: श्रोते हो, 30 जून या दिवसाचं महत्व जाणून घेऊया. 30 जून 2000 या दिवशी पुणे मुंबई द्रुतगती मार्ग सुरू झाला. ब्रिटननं चीनकडून 99 वर्षांच्या भाडेपट्ट्यानं घेतलेल्या हाँगकाँग बेटांच्या भाडेपट्ट्याची मुदत संपल्यानं ब्रिटननं हे बेट समारंभपूर्वक चीनला परत दिले. हा दिवस होता 30 जून 1997.
2: For the departing British, this was not a retreat, but a proud march homewards. Now, said Governor Patton, it was time for Hong Kong people to seize their own future.
3: Now, Hong Kong people are to run Hong Kong. That is the promise, and that is the unshakable destiny.
1: 1986. केंद्र सरकार आणि मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात करार होऊन मिझोरामला राज्याचा दर्जा देण्याचे ठरले.

सोयुज 11 या रशियन अंतराळयानात बिघाड होऊन 3 अवकाशवीर ठार झाले 30 जून 1971 या दिवशी. 1966 कोकासुब्बा राव यांनी भारताचे 9वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. 1965 साली या तारखेला भारत आणि पाकिस्तानमध्ये कच्छचा करार झाला. आज जन्मदिवस असणारी काही प्रसिद्ध नावं ही आहेत. 1969 श्रीलंकेचा क्रिकेटपटू सनत जयसूर्या. 30 जून 1943 या दिवशी दिग्दर्शक आणि पटकथा लेखक सईद मिर्झा यांचा जन्म झाला. मोहन जोशी हाजिर हो, अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है, सलीम लंगडे पे मत रो हे त्यांनी दिग्दर्शित केलेले काही चित्रपट. सुमारे 3 दशके रसिकांवर आपल्या सुरावटींची मोहिनी घालणाऱ्या कल्याणजी आनंदजी या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू कल्याणजी वीरजी शाह यांचा जन्म 1928 साली या दिवशी झाला. या संगीतकार जोडीनं 60 आणि 70 दशकात अनेक लोकप्रिय गाणी दिली.

0: आज ज्यांचा स्मृतिदिन आहे अशी प्रसिद्ध नावं ही आहेत. सहज सुंदर काव्याविष्काराचा प्रत्यय घडवणारे मराठी काव्यसृष्टीतील कवी कृष्णा बळवंत तथा क्रू ब निकुंभ यांचं निधन 1999 साली या दिवशी झालं. साय साखर हा बालगीतांचा संग्रह तसंच मृगावर्त हे खंडकाव्य त्यांनी लिहिलं. 30 जून 1917 या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि राजकीय आणि सामाजिक नेते पितामह दादाभाई नवरोजी यांचं निधन झालं. ब्रिटिश संसदेचं सदस्यत्व मिळवणारे ते पहिले भारतीय होते. जुन्या जमान्यातील प्रसिद्ध हास्य अभिनेता नूर मोहम्मद चार्ली यांचं निधन 30 जून 1983 या दिवशी झालं. चार्ली चॅपलिनच्या प्रभावामुळे चार्ली हे नाव घेणारे नूर मोहम्मद चार्ली हे स्वातंत्र्यपूर्व काळात प्रचंड लोकप्रियता मिळवणारे हास्य अभिनेता होते.
1: अरे सा

0: वाला तेरा ध्यान किधर है भाई?
1: श्रोते हो दिनविशेष आपण ऐकलं आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
2: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:15 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर
1: 100.1 MHz हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 6:30 प्रसारित करत आहोत चिंतन. लेखन वसुंधरा कुलकर्णी यांचं, वाचक स्वर भारती कुलकर्णी यांचा.
3: श्रोते हो, सौंदर्य म्हणजे केवळ दिसणारं रूप नव्हे तर जीवनाच्या अनेक अंगातून प्रकट होणारी एक सुंदर अनुभूती आहे. सौंदर्याला एका विशिष्ट व्याख्येत बसवता येणार नाही. तुम्ही कोणत्या दृष्टीनं दृष्टिकोनानं बघता यावर तुमची सौंदर्यदृष्टी अवलंबून असते. तुमच्या डोळ्यातलं प्रेम, तुमचा आवाज, बोलण्याची पद्धत, तुमची ग्रेस, इतकंच नाही तर तुमचा अबोलपणा, लाजणं, बडबड, खोडकरपणा, अगदी काहीही, तुमच्यात जे प्रॉमिनंट असतं ते तुमचं सौंदर्य असतं, कारण ते खरं असतं आणि म्हणूनच समोरच्याला भावतंही. म्हणूनच सौंदर्याचे पारंपरिक असलेले निकष अगदी रंग, रूप, बांधा असं काहीतरी डोक्यात ठेवून जे आपल्याजवळ नाही त्याबद्दल हळहळत बसणं किंवा त्यासाठी अथक प्रयत्न करणंही योग्य नाही. देवानं जे दिलंय, जे पदरी पडलंय, ते पवित्र झालंय असं समजून आत्मविश्वासानं वागावं आणि जगावं. जमल्यास जे आहे त्यालाच तास मारावेत, पैलू पाडावेत, मोकळ्या मनानं समोर

0: समोर आलेल्या व्यक्तीच्या सौंदर्याला दाद द्यावी, भरभरून कौतुकही करावं, आपलं सौंदर्यही काही कमी नाही असा मनोमन विचार करावा आणि दिलखुलास निखळ हसावं. श्री स्वामी समर्थांनी याचं यथार्थ विवेचन केलं आहे. ते म्हणतात, असलेल्या सौंदर्यात परिस्थितीत सुखात जगण्याची सवय लावावी. ती लागली की नसलेल्या गोष्टींचं दुःखही जाणवत नाही. डोळ्यांना आनंद देणारं सौंदर्य नेहमीच बाह्य सौंदर्य असतं. हे बाह्य सौंदर्य क्षणिक असतं, काळाबरोबर बदलणारं. मात्र त्याचं महत्त्व संपुष्टात येत नाही, कारण ते मनाला प्रसन्नता देतं आणि जीवनात उत्साहही निर्माण करतं. बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्य श्रेष्ठ मानलं जातं. माणसाचे विचार, वर्तन, नम्रता, दयाळूपणा, प्रामाणिकपणा आणि सहानुभूती ही आंतरिक सौंदर्याची खरी रूपं आहेत. ती काळाच्या ओघात जास्तच उजळत जातात आणि व्यक्तीला खरा मान मिळवून देतात. सुंदर विचार आणि सुसंस्कृत वर्तन असलेली व्यक्ती समूहात उठूनच दिसते, इतरांचं लक्षही वेधून घेते, कारण त्यामागे भावना, विचार आणि मूल्यांची गहरी छटा दडलेली असते. माणूस जिथे जिथे आनंद, शांती, समाधान अनुभवतो तिथे तिथे सौंदर्य प्रकट होतं. खरं सौंदर्य बाहेर शोधण्यापेक्षा आपल्या आत जोपासावं लागतं. संयम, समाधान, सकारात्मकता आणि आत्मशांती हे आत्मिक सौंदर्याचे आधारस्तंभ आहेत. असं सौंदर्य माणसाला जीवनातल्या खऱ्या आनंदाकडे घेऊन जातं. कलात्मक सौंदर्य मानवी भावनांना शब्द आणि स्वर देतं. त्यातूनच गद्य साहित्याची निर्मिती होत असते, कवी मन जागी होतात. निसर्गाचं सौंदर्य मानवी जीवनासाठी वरदानच म्हणता येईल. बाह्य सौंदर्य क्षणभंगूर असतं, तर आंतरिक सौंदर्य शाश्वत. रूप जाईल काळाबरोबर, गुण राहतील युगानुयुगांभर. विचार, वर्तन, वाणी आणि मनाची शुद्धता माणसाला खऱ्या अर्थानं सुंदर बनवते. आत्म्याचं सौंदर्य सर्वात श्रेष्ठ, सर्वोच्च सौंदर्य मानलं गेलंय. यात समाधान, संयम आणि आत्मशांती असते. भगवद्गीतेत श्रीहरी सांगतात, या जगात जे जे तेजस्वी, सुंदर, शोभायमान, सामर्थ्यवान आहे ते माझ्या म्हणजेच श्रीहरीच्या अंशातून उत्पन्न झालेलं आहे. म्हणूनच जे जे उत्तम, उदात्त ते ईश्वराच्या दिव्य अंशाचं प्रतिबिंब आहे. न रूपम विद्यते सौंदर्य, न भूषण विभूषणम. शुद्धम मनस सुशीलत्वम, तदेव सौंदर्यम उत्तमम. अर्थात सौंदर्य केवळ रूपात किंवा अलंकारात नसतं, शुद्ध मन आणि सद्वर्तन हेच खरं सौंदर्य आहे.
1: श्रोते हो, चिंतन आपण ऐकलं. लेखन केलं होतं वसुंधरा कुलकर्णी यांनी, वाचक स्वर होता भारती कुलकर्णी यांचा.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.

शंभरांश एक मेगाहर्ट्झ एफ एम बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते होता सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेणार आहोत आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या प्रसारणात मी आपल्यासोबत प्रज्ञा असनीकर. श्रोते हो, या रूपरेषेनंतर सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात गाजर गवताचं निर्मूलन याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. सकाळी 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी दिलेली माहिती. त्रिमुखी हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात सकाळी 6:50 पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. सादर करते प्रवीण चिपळूणकर. मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक सकाळी 6:55 संकलक भागा वरखडे. आजचा सुविचार आपण ऐकू शकाल 7:00. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25 मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करूत. श्रोते हो, सुगम संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल आज सकाळी 7:40 आणि सकाळी 10:15. सकाळी 7:50

मिनिटांनी प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो. सकाळी 7:15 प्रायोजित कार्यक्रम मॅट केअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही. मिश्र संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल 8:20. श्रोते हो लक्षात असू द्या, आज 8:40 कार्यक्रम मनस्पर्श उद्योग विश्व, यातच महिला उद्योजिका आसावरी नातू यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:15 द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अभियांत्रिकेची नवी क्षितिज या कार्यक्रम मालिकेत श्रीयुत डॉक्टर अतुल अत्रे यांची प्राची शेकटकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. 9:25 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. तर 9:30 अर्थ जगत या कार्यक्रमात आर्थिक साक्षरता आणि नियोजन याविषयी अहिल्यानगर इथले आर्थिक गुंतवणूक सल्लागार संजय कुलकर्णी यांची सुदाम बटुळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल.

श्रोते हो, आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. सकाळी 10 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल, तर 10:30 वाजता एक फिल्म. आजचा चित्रपट जंजीर, संकलन आणि निवेदन रेणुका कौंडिण्य यांचं. मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल 11:00 वाजता आणि 11:30 वाजता. 11:15 वाजता आपली गाणी. 11:28 वाजून NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. वनिता मंडळ हा आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम दुपारी 12 वाजता आम्ही सहक्षेपित करूत आणि त्यानंतर दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत विविध भारतीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपल्यासाठी. 5:02 मिक्स मसाला. 5:30 वाजता यो आणि मुंबई केंद्रावरून. आज 6:20 सांगितली जाईल आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि 6:30 ते खेळ संपेपर्यंत ICC T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत लंडन इथं खेळल्या जाणाऱ्या पहिल्या उपांत्य क्रिकेट सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून समालोचन दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करूत. त्या दरम्यान 7:15 वाजता विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून, 7:30 वाजता किसान वाणी या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीच्या प्रायोजित कार्यक्रमात सुरुवातीला वाल लागवड तंत्रज्ञान याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या भाजीपाला संशोधन अधिकारी डॉ कल्पना दहातोंडे यांची मुलाखत आणि त्यानंतर याच कार्यक्रमात दर्जेदार बियाणांचं महत्व याविषयी मालदाड तालुका संगमनेर इथल्या श्रमशक्ती महाविद्यालयाच्या पूजा परमेश्वर काळबंडे यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. रात्री 10:45 वाजता रजनीगंधा. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळी प्रसारित होतील, आम्ही ती सहक्षेपित करूत. श्रोते हो, आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.

0: शंभरांश एक मेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 6:40 झाली आहेत. कृषीवाणी कार्यक्रमात आज ऐकूया गाजर गवताचं निर्मूलन याविषयी माहिती. वाचक स्वर अंकुश जोशी यांचा.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. पिकांचं नुकसान करणाऱ्या तणांपैकी गाजर गवत हे सर्वत्र आढळणारं तण आहे. इतर तणांपेक्षा या गवताचा जास्त त्रास तर होतोच, शिवाय या गवताचा सर्वात जास्त प्रसार झाला आहे. या तणाची वाढ शेतात, पिकात, बांधावर, पडीक जमिनीवर, शाळा, कॉलेज, संस्थांची आवारं, रस्त्याच्या बाजूला, ओढ्याच्या दोन्ही काठ, म्हणजे जिथे जागा सापडेल तिथे माजलेलं दिसतं. दुसऱ्या वनस्पती अगर गवत या तणाच्या धगीमुळं वाढू शकत नाही. गाजर गवत हे पांढरी फुली, चटक चांदणी, ओसाडी, कारण माहीत नाही पण बहुसंख्य खेडूत मंडळी याला काँग्रेस या नावानेही ओळखतात. असं हे गवत माणसाला कोणत्याच उपयोगाचं नाही, उलट त्वचेचे विकार होतात, म्हणजे अपायकारक आहे. विशेष म्हणजे जनावरं याला तोंडसुद्धा लावत नाहीत आणि कोणत्याही प्रकारच्या किडींचा याच्यावर प्रादुर्भावही होत नाही, रोग कीड पडत नाही, मात्र पिकांचा मोठा स्पर्धक असून पिकांचं मोठं नुकसान करतो. म्हणून या तणाचं नियंत्रण करणं शेती व्यवसायाच्या

0: दृष्टीनं अतिशय गरजेचं आहे. पाऊस पडला की जमिनीवर पडलेलं बी उगवतं आणि वाढीला लागतं. जुन्या झाडांना भरपूर पालवी फुटते आणि वाढीला लागतात. या तणाची पानं गाजराच्या पानासारखी चिरलेली असतात, म्हणून याला गाजर गवत असं म्हटलं जातं. वनस्पतीशास्त्रात त्याला पार्थेनियम हिस्टेरोफेरस या नावाने ओळखलं जातं. हे तण उगवल्यापासून याला येणारं बी फक्त 4 महिन्यातच पक्व होतं. म्हणजे जमीन चांगली आणि ओलसर असेल तर 1 वर्षात या झाडाच्या 3 पिढ्या आरामात पूर्ण होतात. या झाडाला पांढरी फुलं पांद्याच्या टोकांना झोपक्याने येतात. चांगल्या जमिनीत एका झाडातील प्रत्येक फुलात साधारणतः 10 बिया असतात आणि एका झाडाला 1000 पर्यंत फुलं येतात. म्हणजे एक झाड 4 महिन्यांच्या एका पिढीत 10000 बिया निर्माण करू शकतं. एवढ्या बिया सहजपणे 1 हेक्टर क्षेत्र व्यापण्यासाठी पुरेसं होतं, कारण याचं बी वजनाने अतिशय हलकं असतं. शिवाय त्याला 2 अनुबंध असतात, त्यामुळं हलक्या वाऱ्यानेसुद्धा सहजपणे इकडून तिकडे उडून जाऊ शकतं. म्हणजे याचा प्रसार झपाट्यानं होऊ शकतो. अगदी वर्षानुवर्ष प्रसार चालूच आहे. अशा या भयानक प्रसार क्षमता असणाऱ्या आणि नुकसानकारक गाजर गवताचं निर्मूलन करणं ही एक समस्या बनली आहे. म्हणजेच एक मोहीम म्हणून निर्मूलनाची प्रक्रिया करायला हवी. हे तण फुलावर येण्यापूर्वी उपटून खुरपून काढल्यास त्याचा प्रसार थांबतो. शक्यतो उभ्या पिकातलं गाजर गवत उपटून काढावं. पण जिथं पीक नाही तिथल्या गाजर गवताचा नायनाट करण्यासाठी तणनाशकाचा वापर करावा. यासाठी 2,4-D म्हणजे इथिल इस्टर अमाईन सॉल्ट, हेक्टरी 2.5 किलो तणनाशक आणि 1 किलो युरिया 1000 लिटर पाण्यातून 1 हेक्टर बॅरन क्षेत्रातल्या गाजर गवतावर फवारावं. द्विदल वर्गातल्या म्हणजे भुईमूग, तूर, द्राक्ष यासारख्या पिकात मात्र तणनाशक वापरू नये. हाताने हे तण उपटताना शक्यतो हातमोज्यांचा वापर करावा. शक्यतो गाजर गवताच्या नियंत्रणासाठी एक मोहीम म्हणून कार्यक्रम राबवावा आणि शक्यतो सामुदायिकपणे एकवेळी प्रयत्न करावेत. सर्व गावकऱ्यांनी गावठाण, मैदानं, रस्ते, पडीत जमीन यावरच्या गाजर गवताचं निर्मूलन श्रमदानाने सामुदायिकरित्या करावं, तर ही समस्या नक्कीच सुटू शकेल.
1: गाजर गवताचं निर्मूलन याविषयी माहिती आपण ऐकली कृषीवाणी या कार्यक्रमात. वाचक स्वर होता अंकुश जोशी यांचा.
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
3: वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
4: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया.
3: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर. पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
4: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
3: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
5: काय झालं?
6: हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडली
5: आहे. आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
6: हो ना,
5: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदित्य देशपांडेंना दाखवू.
6: कुठे भेटतील त्या?
5: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2.
6: आणि फोन नंबर
5: 93-72-99-29-36.
6: 93-72-29-36.
1: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
4: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
3: सावधान, गर्भाशयाच्या सर्वच तक्रारींसाठी गर्भाशय काढून टाकणं चुकीचं आहे. तसंच वंध्यत्व असणाऱ्या सर्व जोडप्यांनी टेस्ट ट्यूब बेबीची ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही.
4: ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी, IVF तंत्रज्ञान, वंध्यत्व निवारण, वेदनारहित प्रसूतीसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
1: कार्यक्रमात आज ऐकूया बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी.

0: दिलेली माहिती।
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण बाळ बाळंतिणीची काळजी कशी घ्यायची याविषयी माहिती पाहिली। बाळाचं संपूर्ण अन्न हे पहिल्या 6 महिन्यामध्ये त्याच्या आईचं दूध हेच असतं, त्यामुळे आईने आहारात कसे बदल करावे किंवा काय आहार घ्यावा याविषयीची माहिती आपण बघितलीच। यासोबतच मुलांमध्ये बाळगुटी सुद्धा सुरू करणं गरजेचं आहे। बाळगुटी सुरू करताना मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व त्याविषयीचे जे नियम आहेत ते डॉक्टरांना विचारून घेऊन मग सुरू करावे। सध्या समाजामध्ये काही गैरसमज आहेत की गुटी घेतल्यामुळे पोटाचे विकार वाढतात, तर तसं काही नाही आहे। गुटी उगाळल्यानंतर त्याची जी द्रव्ये आहेत ती व्यवस्थित स्वच्छ पुसून ड्राय करून जर ठेवली तर त्यावर बुरशी धरत नाही। ती जर तशीच ठेवली गेली गडबडीत तर दुसऱ्या दिवशी त्यावर बुरशी धरते व ती द्रव्ये तशीच वापरल्यामुळे पोटाचे आजार होतात। म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणामध्ये व योग्य स्वरूपामध्ये बाळगुटी द्यावी। याने लहान मुलांची शारीरिक बौद्धिक वाढ चांगली होते, रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहते, वरचेवर होणारे किरकोळ आजार म्हणजे सर्दी, खोकला व इतर अनेक तक्रारींसाठी वेगवेगळी औषधं घ्यावी लागत नाहीत व किरकोळ तक्रारी आपोआपच कमी होऊन जातात। याबरोबरच सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आईचं दूध। बाळाच्या पोषणासाठी आईचं दूध हे सर्वात आदर्श आहार आहे। स्तनपानाचा उपयोग केवळ बाळालाच नाही तर आईच्या प्रकृतीसाठी सुद्धा क्रमप्राप्त ठरतो। बाळाच्या जन्मानंतर 30 ते 40 मिनिटातच स्तनपान सुरू होणं आवश्यक आहे। पहिल्या 3 दिवसांमध्ये जो स्राव असतो त्याला कोलोस्ट्रम म्हणतात। स्तनपान करताना बाळाचं संपूर्ण शरीर व चेहरा हा आईच्या दिशेने असायला हवा। बाळाला मांडीवर घेऊन हाताने कमरे खालून आधार दिलेला असावा। बाळाचं नाक दबलं जाणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी।
0: बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमिन बावडेकर यांनी दिलेली माहिती आपण ऐकली बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात।
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते। वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर।
0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे। यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात।
3: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ। तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
3: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये। तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
3: आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
4: लगेच फोन करतो 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
5: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय।
6: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल।
5: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
6: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
5: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर।
7: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा। भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत। शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या। डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर। संपर्क 89 999 84 165।
5: उद्योग जगतात कार्यरत मान्यवरांच्या मुलाखती जरूर ऐका। मनस्पर्श उद्योग विश्व या कार्यक्रमात 30 जून रोजी सकाळी 8:40।
7: पालक बंधू भगिनींनो, दृष्टीदोष असलेल्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी सुवर्ण संधी। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या निवासी अंधशाळेत इयत्ता 1 ते 8 पर्यंत मोफत प्रवेश सुरू आहेत। विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच निवास, कपडे, गणवेश, लॉकर आणि इतर आवश्यक सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जातात। लवकरच ही अंधशाळा नव्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित होत आहे। अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा, असं आवाहन नॅपचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट भागचंद चुडीवाल यांनी केलं आहे। संपर्क 73 85 36 20 12।
0: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत त्रिमुखे हॉस्पिटल परिसर।
5: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठे

0: मार्केट यार्ड, अहिल्यानगर, पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली त्रिमुखे हॉस्पिटल.
1: एंजियोग्राफी, स्ट्रेस टेस्ट, एंजियोप्लास्टी, होल्टर मॉनिटरिंग, ऍडव्हान्स 2D इको आणि कलर डॉपलर, 24 तास ECG, हृदयाच्या झडपांच्या आजारांचे निदान आणि अत्याधुनिक उपचारासाठी डॉक्टर राहुल त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94-222-80-380.
2: कार्यक्रमात आज ऐकूया, पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. सादरकर्ते प्रवीण चिपळूण.

0: कार्यक्रमात आज ऐकूया पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. सादर करते प्रवीण चिपळूणकर.
1: झाडं लावली की आपलं काम संपलं असं म्हणून झाडं किती लावली जातात हाही वादाचा मुद्दा आहे. त्यातली 90% जगत नाही हे आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर दिसत असतं. झाडं लावण्या एवढं सोपं काही नाही. त्यांना पाणी घालणं, त्यांची मशागत करणं आणि त्यांना जगवणं हे फार महत्वाचं. दुसरं, निसर्गात मानवानं झाडे लावली नाहीत हे मानवानं कबूल केलं पाहिजे. झाडं, पक्षी, कीटक यांनी लावलेली आहेत. जर मोठी झाडं आपण तोडली तर किती पक्ष्यांची घरटी आपण नुसत केली. म्हणजे आपण रस्त्यावर जाताना बघतो की वडाचं झाड मोठं तोडलं, ते जवळजवळ 5,000 नवीन सॅपलिंग नवीन पाहिजे एवढा ऑक्सिजन निर्माण करत होतं. आता आपण लावलेली 1,000 झाडं जगणार केव्हा, मोठी केव्हा होणार आणि तेव्हा ती आपल्याला उपयोगाला केव्हा येणार ऑक्सिजन देण्यासाठी. मोठं झाडे राखलीच पाहिजेत सगळीकडची, हे आपण पूर्ण विसरून गेलेलो आहोत. रोड वाइंडिंग मध्ये 1,000 मोठी झाड तोडली आहेत. पूर्वीचे लोक लावायचे वडाची, त्यासाठी लावायची, तिथे सावली होईल, जाणारा तो प्रवासी बसेल काहीतरी त्यालाही सावली मिळेल आणि त्या झाडावर पक्षी येऊन राहतील, घरटी करतील. आणि खरी झाडं निसर्गात सगळीकडे ते लावतात तेवढी आपण लावू शकत नाही. ती साखळी टिकली तर आपण टिकू शकतो. झाडं लावण्याचं दुसरं कसं आहे, ते डोळ्याला दिसतं लावलेलं झाड. बाकीचे अनेक गोष्टी अशा आहेत की तुम्हाला गटार साफ करायची आहेत, तलाव साफ करायचा आहे, तर काय दिसण्याजोगं काय नाही, काढून गेलं की पुन्हा पाणी आहे तिथं. तर झाडं लावण्याएवढंच महत्वाचं आहे की पाणथळ जागा परिसरातल्या सगळ्या स्वच्छ केल्या पाहिजेत, टिकवल्या पाहिजेत. एक म्हणजे पाणी आहे ते वापरासाठी वगैरे आलं. दुसरं, जे भूगर्भातलं पाणी आहे ते इथूनच झिरपत असतं. पावसाळ्यात पडलेलं पाणी त्याच्यात साठून राहत असतं आणि भूगर्भात जाणारं पाणी ते जमिनीतून तेवढ्या गेल्यामुळे ते फिल्टर होऊन जातं, स्वच्छ होऊन बाहेर पडतं. आणि शेतीला वगैरे खाली ज्या हे लोकांना वापरतात ते, त्यांना ते पाणी शुद्ध मिळतं. आपण ते दुर्लक्षात, डोंगर उताराची झाडी आपण तोडतो तर तिथले ओढे, नाले, झरे लुप्त होतात हे आपण विसरतो. दुसरा, ती झाडी गेली की जमीन उघडी पडली की वरून ज्यावेळी पाऊस येतो, प्रत्येक पावसाचा थेंब 4,000, 5,000, 10,000 फुटावरून येतो. तो बंदूच्या गोळीसारखा येतो आणि तिथली माती ठिसूळ करतो. बघा पाण्याची.
0: पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी माहितीचा भाग तिसरा आपण ऐकला त्रिमुखी हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमात. सादर करते होते प्रवीण चिपळूणकर आणि ही निर्मिती होती आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर.
3: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
2: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
4: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
5: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
4: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
5: फोन नंबर 0241-235-3515.
4: मोबाईल 960-44-988-36.
6: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
7: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्ण वेळ संधिवात क्लिनिक,
6: स्वामी समर्थ मंदिराजवळ, झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
7: संपर्क 232-29-29.
0: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक. संकलक भागा वरखडे.
3: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
2: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये.
3: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
2: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
3: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
2: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
0: नमस्कार. सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. SIR अंतर्गत आजपासून घरभेटी, मतदार नोंदणी, जिल्हाधिकारी डॉ आशिया यांची माहिती,

HSRP प्लेट नसलेल्या वाहनांवर उद्यापासून कारवाई. फलोद्यान योजनेअंतर्गत लाभासाठी अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना अर्ज करण्याचं आवाहन. राष्ट्रीय सांख्यिकी दिन उत्साहात साजरा आणि राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचं आवाहन. आता घडामोडी सविस्तर. अहिल्यानगर जिल्ह्यातही विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास प्रारंभ झाला असून या मोहिमेद्वारे प्रत्येक पात्र मतदाराची नोंद अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी केलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे, तहसीलदार श्वेता संचेती आदी उपस्थित होते. आजपासून 29 जुलैपर्यंत जिल्ह्यातील 3,830 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्येक मतदाराच्या घरी भेट देऊन गणना प्रपत्रात मतदारांची वैयक्तिक माहिती आणि आवश्यक कागदपत्रांची नोंद घेतील. उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक फलक नसलेल्या वाहनांवर उद्यापासून मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. HSRP बसवण्याची मुदत आजपर्यंत आहे. यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून वेळ निश्चित केलेल्या वाहनांना त्या दिनांकापर्यंत कारवाईतून सूट राहणार आहे अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी दिली. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान राबवण्यात येत असून अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 19.11 कोटी रुपयांचा कार्यक्रम मंजूर करण्यात आला आहे. या अभियानाअंतर्गत विविध घटकांचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत असं आवाहन कृषी संचालक अंकुश माने यांनी केलं आहे. प्रशासकीय आकडेवारी ही देशाच्या आर्थिक सामाजिक आणि विकासात्मक नियोजनाचा भक्कम पाया आहे असं मत जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपायुक्त दीपक दातीर यांनी केलं. विख्यात संख्याशास्त्रज्ञ प्राध्यापक प्रशांतचंद्र महालनोबिस यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सांख्यिकी दिन उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा कौशल्य रोजगार आणि उद्योजकता विभागाचे सहआयुक्त योगेश उगले उपस्थित होते. दिव्यांगजन सक्षमीकरण विभागामार्फत दिव्यांगजन सक्षमीकरणाअंतर्गत राष्ट्रीय पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज आणि नामांकन प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पात्र दिव्यांगन व्यक्ती, संस्था, स्वयंसेवी संस्था, नियोक्ते, कर्मचारी तसंच संबंधित घटकांनी 31 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत असं आवाहन दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त देविदास कोकाटे यांनी केलं आहे. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. SIR अंतर्गत आजपासून घरभेटी, मतदार नोंदणी, जिल्हाधिकारी डॉ आशिया यांची माहिती. HSRP प्लेट नसलेल्या वाहनांवर उद्यापासून कारवाई. फलोद्यान योजनेअंतर्गत लाभासाठी अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना अर्ज करण्याचं आवाहन. राष्ट्रीय सांख्यिकी दिन उत्साहात साजरा आणि राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचं आवाहन. याबरोबरच अहिल्यानगर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.

0: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
2: 101.1 MHz FM बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, सकाळचे 7 वाजलेत. ऐकूया आजचा सुविचार. परिस्थिती आपोआप सुधारत नसते, तर त्यात बदल घडवून आणल्याने आपण सुधारत असतो. आजचा सुविचार आपण ऐकला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
3: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री.
4: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
3: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
4: सर, हे एनपीएस संचय काय?
3: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार, एनपीएस संचय सोबत.

श्रोते हो, रोमॅन्टिक, उदास, मस्तीखोर आणि निरागस अशा वेगवेगळ्या मूड्सची गाणी तितक्याच ताकदीनं गाऊ शकणारे बहुआयामी गायक म्हणजे अमित कुमार.

0: जुलै हा त्यांचा जन्मदिन
1: न बोले तुम न मैंने कुछ कहा
0: त्या अनुषंगाने येत्या शुक्रवारचा फोन गाणी कार्यक्रम केंद्रित असेल व्हर्सटाईल सिंगर अमित कुमार यांच्यावर तेव्हा श्रोते हो फोन गाणी कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी जरूर संपर्क साधा 02-241-242-3471 किंवा 242-3672 या दूरध्वनी क्रमांकांवर बुधवार दिनांक 1 जुलै 2026 रोजी सकाळी 8:15 वाजता आणि सांगा अमित कुमार यांनी गायलेलं तुमच्या आवडीचं गीत.

0: श्रोते हो, येत्या 30 जून रोजी एक फिल्म कार्यक्रमात घेऊन येत आहोत. अभिनेते अमिताभ बच्चन यांना अँग्री यंग मॅन ही ओळख मिळवून देणारा ब्लॉकबस्टर हिट चित्रपट जंजीर.
1: यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी.
0: अनेक कलाकारांनी नाकारलेल्या चित्रपटानं एका फ्लॉप नायकाला महानायक कसं बनवलं हे जाणून घेऊया. तेव्हा ऐकायला विसरू नका. दिनांक 30 जून 2026 रोजी सकाळी 10:30 आणि पुन्हा प्रसारण रात्री 9:30. कार्यक्रम एक फिल्म 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
2: श्रोते हो, हे निवेदन आहे हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधी. श्रोते हो, येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात उद्या 1 जुलै 2026 विषय आहे लहान मुलांमधील ॲलर्जीची समस्या, कारणं, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सागर वाघ. लाईव्ह प्रसारणाची वेळ 9:00 ते 10:00. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-42-34-71 आणि 2-42-36-72. निवेदन संपलं.
3: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
4: हो मग.
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
3: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
5: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुणे न्यावं लागेल ना?
6: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया. कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला.
5: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर.
7: देशपांडे हॉस्पिटल आणि गुड न्यूज IVF प्रस्तुत मोफत वंध्यत्व निवारण आणि IVF शिबिर.
6: या शिबिरात मोफत कन्सल्टेशन, सवलतीच्या दरात सर्व तपासण्या, तसंच IVF वर 20% सूट असेल.
7: शहरातील ज्येष्ठ आणि अनुभवी फर्टिलिटी तज्ञ डॉक्टर प्रीती देशपांडे यांचा 35 वर्षांचा विश्वास आणि अनुभव.
6: शिबिर दिनांक 5 जुलै रोजी, स्थळ झेनित क्लिनिक माय सिनेमा समोर, पाइपलाइन रोड सावेडी अहिल्यानगर.
7: फोन 78-23-82-48-37.

0: शंभरांश एक मेगाहर्ट्झ एफ एम बँड आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून श्रोतेहो आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: च्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत.
2: दळण सरल सरल म्हणू कशी, हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
1: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
3: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
1: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
4: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
1: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका, बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून, आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
6: आकाशवाणी
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
6: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
7: मातृत्व आणि मातेला विश्वासाचा आधार देण्यासाठी पुण्यात कोथरूड मध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मोठ्या जिव्हाळ्यानं सखी सुखदा ही संस्था उभारली. या संस्थेच्या संचालिका स्मिता पाटील यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत, दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
8: लढण्याची जिंकण्याची आरंभाची अंताची टाकलेल्या पावलांची.
9: गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी रात्री 8 आणि शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 2 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
10: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
5: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
11: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा. TET पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांचं विधिमंडळात निवेदन. दोषींना मोकोका लावण्याबाबत पडताळणी. 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात. आता सविस्तर बातम्या. पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं 3.5 बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं काल फाशीची शिक्षा सुनावली. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं पूर्ण करून अवघ्या 15 सुमारे 1200 दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. विशेष न्यायालयात या खटल्याची दैनंदिन सुनावणी घेण्यात आली. 50 अधिक साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. गुन्हा दाखल झाल्यापासून 58 निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरणाचा जलद तपास करून निकाल दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत त्यांनी या संदर्भात

0: निवेदन केलं. वेगात काम करायचं ठरवलं तर 2 महिन्यांच्या आत शिक्षा सुनावता येते हे यामधून दिसून आलं. यापुढेही अशाच पद्धतीनं वेगवान काम करण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं आहे, तसंच न्यायालयाचे आभार मानले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या निकालाचं स्वागत केलं आहे.
1: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका निष्पाप चिमुरडीवर अत्याचार अत्यंत निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळेला आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि अवघ्या 2 महिन्यात खटल्याची सुनावणी घेऊन सर्वात जलद गतीने निकाली लागलेला हा मला वाटतं पहिलाच खटला ठरणार आहे. न्यायालयाच्या आजच्या या निर्णयामुळे पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला खरोखरच न्याय मिळाला असं मला वाटतं. हा निर्णय न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा आहे.
0: केंद्रीय राज्यमंत्री पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनीही या निकालाचं स्वागत केलं. ते म्हणाले,
2: फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला वेगाने चालवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी विशेष प्रयत्न केले, शिवाय पुणे ग्रामीण पोलिसांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे वेगवान तपास केला आणि भक्कम पुरावे कोर्टामध्ये सादर केले. केवळ 16 दिवसांमध्ये त्यांनी आरोपपत्र दाखल केलं आणि 60 दिवसांमध्ये माननीय न्यायालयाने या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. त्या निष्पाप चिमुकलीला आज न्याय मिळाला, त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळाला.
0: महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानंही या निकालाचं स्वागत केलं आहे. नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात झालेल्या संरक्षण सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या 2र्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलातील कर्तबगार अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अन्य केंद्रीय मंत्री आणि सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यात पुढच्या वर्षीपासून शिक्षक पात्रता परीक्षेसह इतर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल अशी घोषणा शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काल विधान परिषदेत केली. त्यांनी TET पेपर फुटी प्रकरणी काल सभागृहात निवेदन दिलं. या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे असंही भुसे म्हणाले. याचा तपास विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यात आला असून आणखी चौकशी करण्यासाठी बिहारला 2 पथकं तर हरियाणा आणि दिल्लीला प्रत्येकी 1 पथक रवाना झालं आहे. TET फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतंही परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही असं भुसे यांनी सांगितलं. तत्पूर्वी विरोधकांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपर फुटीचा मुद्दा लावून धरला. या प्रकरणी स्थगन प्रस्ताव मांडण्याची मागणी विरोधकांनी केली. विरोधकांचा हा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ते 10वीपर्यंत मराठी भाषा शिकवणं बंधनकारक आहे असं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी काल विधानसभेत सांगितलं. मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर 1 लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल. त्यानंतरही नियमांचं पालन न झाल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल असं भुसे म्हणाले. राज्य शासनानं पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी काल विधानसभेत एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. यापूर्वी राज्यात मासेमारी नौकांना 1 जून ते 31 जुलै या कालावधीत बंदी लागू होती. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या 1 जुलै रोजी होणार आहे. सभापती राम शिंदे यांनी काल ही घोषणा केली. यासाठी इच्छुक सदस्यांना आज दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येतील. अर्जाची छाननीही आजच दुपारी 1 वाजता होईल असं सभापतींनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार आहे. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखांहून अधिक BLO नियुक्त करण्यात आले आहेत. सत्यमेव जयते फार्मर कप या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाले

0: आत्मविश्वास हेच त्याचं सर्वात मोठं यश आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं. पाणी फाउंडेशनच्या सहकार्यानं आयोजित फार्मर कप 2026 स्पर्धेचा प्रारंभ करताना ते काल मुंबईत बोलत होते. यामध्ये सध्या सहभागी असलेले 18,000 शेतकरी गट पुढील काळात 50,00,000 शेतकऱ्यांना एकत्र आणतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी स्मार्ट शेती ऍपचं लोकार्पण करण्यात आलं. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यातील शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. जून महिना संपला मात्र शेतीत पेरणीलायक पुरेसा पाऊस राज्यात झालेला नाही. हवामानातील हे बदल आता नवीन नाहीत, पण या बदलांवरील उपाय आपल्या पारंपरिक शाश्वत शेती पद्धतीतच आहेत. अनेक शेतकरी या पद्धतीचा अंगीकार करू लागले आहेत. प्रत्येक शेतकऱ्यानंच ती जाणीवपूर्वक अंगीकारली पाहिजे. वर्तमान पाऊसमानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत सेंद्रिय शेती पद्धतीचा पुनरुच्चार करणारा हा वृत्तांत.
1: जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण, तापमान, भूगर्भातील पाण्याची पातळी, जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता, खतं, कीडनाशक यांचा अतिवापर आणि त्यांचे अवशेष अन्नसाखळीतून आपल्या आहारात शिरणं या सार्वत्रिक समस्यांचं निराकरण सेंद्रिय पद्धतीनं करणं शक्य आहे. शाश्वत शेती, शाश्वत विकास आणि संयमित वापर हे या समस्यांवर उत्तर आहे. सूर्याच्या शक्तीचं रूपांतर अन्नामध्ये करणाऱ्या वनस्पती या सजीवांचा एकमेव आधार आहे. जंगलातील वनस्पती सूर्यप्रकाशाचा अधिकाधिक वापर करतात. शेतीसुद्धा लांबी रुंदी उंचीमध्ये केली तर सजीव सृष्टी आणि मानवी गरजा जास्तीत जास्त पूर्ण होऊ शकतील. मूलस्थानी जलसंधारण म्हणजे पावसाचा थेंब पडतो तिथंच तो जिल्हा पाहिजे. नांगरण्याऐवजी वनस्पतींचे अवशेष जमिनीतच कुजले तर जीवाणूंची संपूर्ण परिसंस्था जिवंत राहून मातीच्या आरोग्याची काळजी घेते. ही शेती पद्धती जगा आणि जगू द्या या सिद्धांतावर असल्यामुळं परिसंस्था चांगली राहून निसर्ग आणि पर्यावरण दोन्हींचं रक्षण करणं शक्य आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मनोज क्षीरसागर, पुणे.
0: आषाढी वारीसाठी त्र्यंबकेश्वर इथून संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी काल पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. विठू नामाचा जयघोष करत संत निवृत्तीनाथ महाराजांचा चांदीचा रथ बाहेर काढण्यात आला. लातूर जिल्ह्यात काल पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली. सांगली शहरासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी काल पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. हवामान. राज्याच्या सर्वच विभागात आज पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा. टीईटी पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांचं विधिमंडळात निवेदन. दोषींना मोकोका लावण्याबाबत पडताळणी. 50,00,000 शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोते हो, ऐकूया एक निवेदन. आयसीसी महिला टी ट्वेंटी विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे दिनांक 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता हॅलो गीतबहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. निवेदन संपलं. श्रोते हो, रोमॅन्टिक, उदास, मस्तीखोर आणि निरागस अशा वेगवेगळ्या मूड्सची गाणी तितक्याच ताकदीनं गाऊ शकणारे बहुआयामी गायक म्हणजे अमित कुमार.
1: कह दो, कह

0: जुलै हा त्यांचा जन्मदिन.
1: न बोले तुम न मैंने कुछ कहा.
0: त्या अनुषंगानं येत्या शुक्रवारचा फोन गाणी कार्यक्रम केंद्रित असेल व्हर्सटाईल सिंगर अमित कुमार यांच्यावर. तेव्हा श्रोते हो, फोन गाणी कार्यक्रमाच्या ध्वनी

मुद्रणासाठी जरूर संपर्क साधा 02-41-242-34-71 किंवा 02-42-36-72 या दूरध्वनी क्रमांकांवर बुधवार दिनांक 1 जुलै 2026 रोजी सकाळी 8:15 वाजता आणि सांगा अमित कुमार यांनी गायलेलं तुमच्या आवडीचं गीत.

0: श्रोते हो, तेव्हा फोन गाणी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जरूर संपर्क साधा उद्या बुधवारी सकाळी 8:15 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
1: वणक्कम.
2: नमस्कार.
3: नमस्कार.
1: राम राम.
2: अस्सलाम वालेकुम.
3: सत श्री अकाल जी.
4: या सर्वांचा अर्थ एकच.
5: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
6: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
5: 02-241-242-7420 या दूरध्वनी क्रमांकावर.
0: श्रोते हो, हे निवेदन आहे हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधी. श्रोते हो, येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात उद्या 1 जुलै 2026 विषय आहे लहान मुलांमधील ॲलर्जीची समस्या, कारणं, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील बालरोगतज्ञ डॉक्टर सागर वाघ. लाईव्ह प्रसारणाची वेळ 9-10 संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-242-3471 आणि 02-46-36-72. निवेदन संपलं.
7: श्रोते हो, मोबाईलमुळे झालेले अपघात अनेकांना कायमचं अपंगत्व देऊन गेलेत,
0: तर काहींना अशा अपघातांमध्ये आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे.
7: त्यामुळे गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकणं टाळा.
0: मोबाईलवर दाखवलेल्या मॅपऐवजी तिथे आसपास राहणाऱ्यांना संबंधित रस्त्यांविषयी विचारा.
7: आणि महत्त्वाचं म्हणजे गाडी चालवताना रील्स बनवणं बंद करा.

100.1 MHz हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्राला निसर्ग, इतिहास, संस्कृती, अध्यात्म आणि साहस पर्यटनाचा असा एक समृद्ध

0: वारसा लाभलाय. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि महाराष्ट्राला जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळक स्थान मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात MTDC गेली 5 दशकं सातत्याने कार्यरत आहे. यंदा MTDC आपल्या यशस्वी वाटचालीचा सुवर्ण महोत्सवी टप्पा साजरा करत आहे. या 50 वर्षांच्या प्रवासात पर्यटन, पायाभूत सुविधांची उभारणी, नवीन पर्यटन स्थळांचा विकास, ग्रामीण व पर्यावरणपूर्वक पर्यटनाला प्रोत्साहन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यटन क्षेत्राला नवी दिशा देण्याचं एक महत्वपूर्ण असं कार्य महामंडळाने केलं आहे. त्या अनुषंगाने आजच्या भागात आपण MTDC च्या स्थापनेपासूनच्या प्रवासाचा आढावा घेणार आहोत. तसेच महाराष्ट्राच्या पर्यटन विकासात महामंडळाने बजावलेली भूमिका, विविध उपक्रम आणि पर्यटन क्षेत्रात घडवून आणलेले परिवर्तन या सगळ्यांविषयी दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री निलेश गटने सर. नमस्कार सर.
1: नमस्ते.
0: कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. खर तर हा 50 वर्षांचा हा मोठा इतिहास आहे. ही एवढी मोठी यशस्वी वाटचाल तर सगळा आढावा आपल्याला जाणून घ्यायचा आहे. कारण सगळ्यात महत्वाचं आहे की ही 50 वर्षाची वाटचाल आणि त्याहूनही महत्वाचं आहे की लोकांचा विश्वास हा जो आतापर्यंत संपादन करून ठेवलेला आहे. सर, मागे वळून बघताना काय वाटतं की कुठले यशस्वी टप्पे तुम्ही बघितलेले आहेत?
1: पर्यटन विभागाचे हे जे प्रयत्न आहेत त्याचं खरं म्हणजे मूर्त स्वरूप 20 जानेवारी 1975 रोजी आलं. त्या दिवशी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना झाली आणि ह्या महामंडळाने सुरुवातीला तत्कालीन लोकांना कदाचित कल्पना असेल मालती तांबे वैद्य ह्या पहिल्या व्यवस्थापकीय संचालिका होत्या आणि त्यांनी खास करून कोकणामधले आणि विदर्भामधले जे अत्यंत पर्यटनक्षम स्थळं आहेत समुद्राच्या किनाऱ्याची किंवा नदीच्या तलावाच्या किनाऱ्याची अशी स्थळं निवडली आणि स्वतः जागेवरती जाऊन त्यांनी अतिशय मोक्याच्या जागा अशा शासकीय जागा नाममात्र दरामध्ये महामंडळाच्या साठी मिळवल्या आणि त्या जागांवरती शासनाच्या प्रयत्नातून निरनिराळे पर्यटक निवास किंवा ज्याला आपण रिसॉर्ट म्हणतो असे रिसॉर्ट उभारले आणि त्या निमित्ताने त्या त्या पर्यटन क्षेत्रांचा विकास झाला आणि महामंडळ हे अशा विकासामध्ये अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या खूप चांगल्या प्रकारे सहभागी होऊ शकलं. तर जर टप्पे आपण म्हणू तर पहिला जो टप्पा होता तो 1995 सालापर्यंतचा टप्पा होता की त्या काळात जास्तीत जास्त जागा ताब्यात मिळवणं हा भाग होता आणि मग नंतरच्या टप्प्यामध्ये त्या पर्यटन स्थळांचा आणि त्या रिसॉर्टचा श्रेणीवाढ किंवा त्याच्या अपग्रेडेशनचा भाग होता आणि आता सद्यस्थितीमध्ये जिथं जिथे पर्यटन स्थळं विकसित झालेली आहेत तर त्या ठिकाणी ज्या खाजगी उद्योजकांनी ज्या स्तरावरच्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत त्या सुविधांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना अजून जास्त चांगल्या प्रकारे करणे हा सध्या आमचा टप्पा सुरू आहे.
0: नक्कीच सर, तसं बघायला गेलं तर पर्यटन क्षेत्र हे खूप व्यापक असं क्षेत्र आहे. कारण आपली संस्कृती आपण जपत असतो, निरनिराळ्या लोकांना त्यातून रोजगार मिळत असतो आणि आज 50 वर्षांचा हा जो कालावधी आहे तो खूप मोठा असा कालावधी आहे. खरं तर आता हे सुवर्ण महोत्सवी जे वर्ष येत आहे आमच्या सगळ्यांकडून खरं तर खूप शुभेच्छा आहेतच, पण स्थापनेपासून आतापर्यंत जर सगळा कालावधी बघितला तर कुठल्या अशा आव्हानांना सामोरं जावं लागलं आहे किंवा कुठले असे बदल झालेले आहेत आतापर्यंत?
1: आव्हानांचा जर भाग म्हणाल तर सर्वात प्रथम पर्यटन विभाग हा जो विकसित झालेला आहे त्यामध्ये जो कर्मचारी वृंद आहे तो कर्मचारी वृंद खऱ्या अर्थाने पर्यटनाचं शिक्षण घेतलेला किंवा ज्याला केटरिंगचं शिक्षण आपण म्हणू अशा प्रकारचाच असा नियुक्त झालेला नाही आणि त्यामुळं जे तांत्रिक शिक्षण किंवा ज्याला तांत्रिक अनुभव म्हणतो त्यामध्ये थोडा अंशी आपण त्रुटी राहिली आहे असं म्हणू शकतो आणि पर्यटन विकास महामंडळाचा जो रोल आहे तो रोल खरं म्हणजे पायाभूत सुविधांचा विकास करणं, म्हणजे एखादं अनएक्सप्लोर्ड लोकेशन जे आहे ते नव्याने विकसित करणं किंवा जे विकसित झालेलं ठिकाण आहे त्या ठिकाणच्या नागरी सुविधा अजून चांगल्या प्रकारे करणं. आपल्याला सगळ्यांना कल्पनाच आहे की अजिंठा, वेरूळ आणि घारापुरी, एलिफंटा ही 3 पर्यटनस्थळं ही सर्वप्रथम भारतामध्ये जागतिक वारसा स्थळं म्हणून घोषित झाली.

0: विक्री स्थळ आहेत आणि मग जपान गव्हर्नमेंटच्या मदतीने जायकाच्या मदतीने आपण त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचा विकास करू शकलो आणि त्यांच्या फंडिंगच्या आधारे आपण ती पर्यटन स्थळं खूप चांगली विकसित करू शकलो. तर त्यामुळे आपण जर म्हणाल की एम टी डी सी नेमकं काय करते किंवा एम टी डी सीनी काय करायला पाहिजे यापेक्षा अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि त्या सुविधा नंतर खाजगी उद्योजकांमार्फत कार्यान्वित करणं हे खरं म्हणजे जास्त उपयुक्त आणि योग्य पाऊल आपलं ठरलं असू शकतं. पण आजपर्यंत मात्र महामंडळामार्फतच ह्या सुविधांचं परिचलन करण्याचा आग्रह धरण्यात आला किंवा तशा प्रकारे परिचलन करण्यात आलं आणि मग स्थानिक बाजाराशी किंवा खाजगी उद्योजकांच्या दर्जाशी आम्ही तितकंसं स्पर्धा करू शकलो नाही आणि त्यामुळे त्याचे जे छोटे छोटे विषय असतात अपग्रेडेशनचे विषय असतात अपकीपिंगचे विषय असतात मेंटेनन्सचे विषय असतात त्या विषयांमध्ये एम टी डी सी म्हणजे एक विश्वासाचं वातावरण की समजा मुलं आणि स्त्रिया ह्या सुद्धा एकट्याने त्या ठिकाणी जाऊ शकतील आणि अगदी सुरक्षितपणे राहू शकतील ह्या प्रकारचा विश्वास मात्र आम्ही नक्कीच निर्माण करू शकलो आहे. आणि आता गेल्या काही दिवसांमधल्या चर्चेअंती आणि आम्हाला जे नवीन मार्गदर्शन मिळतं त्या अनुषंगाने आता खाजगीकरणाच्या तत्वावर ह्या सर्व पर्यटक निवासांचा विकास करणे आणि त्यांचं परिचलन करणे हा आता परवलीचा शब्द झालेला आहे आणि तो योग्यसुद्धा आहे. म्हणजे आपण जसं बघितलं असेल की एम आय डी सीनी खाजगी जागा संपादित केल्या आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नागरी सुविधा निर्माण केल्या म्हणजे वीज व्यवस्था असेल पाणी व्यवस्था असेल रस्ते असतील. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सुद्धा तसंच काम करणं अपेक्षित आहे. आम्ही जागा विकसित करणं जागा संपादित करणं शासकीय जागा मिळवणं आणि त्या ठिकाणी काही कालावधीसाठी रिसॉर्ट बांधून ते चालून मग त्यानंतर खाजगी उद्योजकांना देणं हा आमच्यासाठी आता महत्त्वाचा टप्पा ठरलेला आहे.
1: नक्की सर, आता तुम्ही खूप छान सांगितलं की एम टी डी सी जेव्हा आपण म्हणतो की 50 वर्षांचा हा जो प्रदीर्घ प्रवास आहे त्याच्यामध्ये दुसरं नाव विश्वासार्हता आहे. जसं आता तुम्ही सांगितलं की कुठलीही स्त्री असो किंवा फॅमिली असो किंवा कोणीही असो की एम टी डी सी जिथे आम्ही पर्यटन करत आहोत तिथे विश्वासाने आम्ही सुरक्षित आहोत सगळ्या सुविधा आम्हाला मिळत आहेत ही ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सर, या ह्याच्यामध्ये आता खरं तर कुठल्या प्रमुख योजना किंवा अशा आखल्या जात आहेत का?
0: आता आपल्याला मला सांगायला आवडेल की केंद्र सरकारनी स्वदेश दर्शन ही एक मोठी योजना जाहीर केलेली होती. त्यामध्ये आपण सॅसी प्रोजेक्ट सुद्धा आहे तर त्या अंतर्गत त्र्यंबकेश्वरला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील तारकर्ली मालवण या ठिकाणी आपले प्रोजेक्ट मंजूर झाले. राज्य शासनाची प्रादेशिक पर्यटन विकास आराखड्याची योजना आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय पर्यटन मंत्री महोदय आणि आमचे अपर मुख्य सचिव पर्यटन ह्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या निरनिराळ्या योजनांचा लाभ घेतो आणि जे कॅपिटल वर्क्स ज्याला म्हणतो आपण भांडवली स्वरूपाची जी कामं आहेत ही अशी शासनाच्या निधीतून मुख्यत्वे करण्यात येतात. किंवा आपण जसं मगाशी बोललो तर अजिंठा वेरूळसारख्या ठिकाणी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी आहे त्यांच्याकडनं 0% व्याजदराने आपल्याला कर्ज मिळू शकलं आणि त्यांनी त्या परिसराचा विकास केला. तर महामंडळ हे अशा निरनिराळ्या निधीच्या स्रोतांमधून आपले पर्यटन ग्रह विकसित करतं आणि आता आमचा असा आग्रह आहे की ही पर्यटन ग्रह आमच्या स्वनिधीमधूनच त्याचं मेंटेनन्सचं काम ऑपरेशन आणि मेंटेनन्सचं काम आम्ही पार पाडावं.
1: पर्यटन व्यवसाय किंवा पर्यटन क्षेत्र आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ग्रामीण भाग हाही तितकाच महत्त्वपूर्ण भाग आहे. तर ग्रामीण भागातील या इको टुरिझमला एम टी डी सी कसं प्रोत्साहन देत आहे?
0: मला आता एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना अजून स्पष्ट करायची आहे की 2019 साली पर्यटन संचालनालय स्वतंत्रपणे स्थापन करण्यात आलं. एकेकाळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाअंतर्गतच तो भाग होता पण आता प्रोत्साहन आणि निरनिराळ्या प्रकारच्या ग्रामीण किंवा साहसी पर्यटन या सर्व संबंधित योजना ह्या त्या संचालनालयाकडे वर्ग झालेल्या आहेत. पण ह्यामध्ये नक्कीच आमचा समन्वय असतो आणि त्यामध्ये आम्ही एकत्रितपणे काम पार पाडतो. तर ग्रामीण पर्यटन हे लोकांना शहरी धकाधकीच्या जीवनात राहून कंटाळा आलेला असतो तर लोकांना हा अनुभव पाहिजे. आता अनुभूतीचं क्षेत्र आहे म्हणजे लोकांना खूप मोठं फाईव्ह स्टार

0: हॉटेलमध्ये जाऊन आपण राहू आणि त्या सगळ्या चकचकीत वातावरणात राहू अशा प्रकारची आता पर्यटनाची अपेक्षा राहिलेली नाही. आता जी नवीन पिढी आलेली आहे किंवा जुन्याही पिढीतल्या लोकांना की शहरी धकाधकीच्या जीवनातून मला 4-5 महिन्यानंतर एक थोडासा ब्रेक पाहिजे अशा प्रकारची मानसिकता आलेली आहे. आपण जर बघाल 80-90 दशकापर्यंत फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या मामाच्या गावी जाणं किंवा एखाद्या तीर्थक्षेत्राच्या गावी जाणं एवढ्याच आपल्या पर्यटनाच्या संकल्पना होत्या. पण आता मात्र पर्यटनाची संकल्पनाच बदलत चाललेली आहे. लोकांना अनुभूती पाहिजे, म्हणजे एक्सपिरियन्स टुरिझम असं आपण ज्याला म्हणतो ते हवं आहे. लोकांना शेतात जायचं आहे, शेतात काम करायचं आहे, लोकांना काही साहसी खेळ शिकायचे आहेत, काही जे ग्रामीण खेळ आहेत विट्टीदांडूसारखे असे खेळ, बैलगाडीतला प्रवास, अशा प्रकारची सुविधा पाहिजे. त्यामुळं लोकांच्या जसजशा गरजा बदलत जात आहेत तस तशा त्या सुविधा निर्माण करणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हे आमचं कामकाज आहे.
1: नक्कीच खूप छान सांगितलं सर आता तुम्ही, कारण आपण परत आपल्या मुळाकडे परत जातोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण की जी शांतता किंवा जे एक आपलं मूळ होतं ग्रामीण भाग किंवा एक शांतता, आज पर्यटन म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं की फक्त उन्हाळ्याच्या सुट्ट्या राहिलेल्या नाहीये, तर स्वतःचा शोध घेण्यासाठी सुद्धा आता पर्यटनला जाण्यासाठी लोक अवलंब करू लागले आहेत.
2: सर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीबाबत तसेच पर्यटन क्षेत्रात गेल्या 5 दशकात झालेल्या परिवर्तनाविषयी आपण अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली आहे, त्याबद्दल खरंच आपले मनपूर्वक आभार. श्रोते, आजच्या भागात आपण MPDCच्या कार्याचा गौरवशाली प्रवास जाणून घेतला, परंतु विषयाची व्याप्ती पाहता पुढील भागात आपण पर्यटन क्षेत्रातील वर्तमान उपक्रम, भविष्यातील संधी, शाश्वत पर्यटन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आणि हा कार्यक्रम आपल्यासाठी सहक्षेपित केला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रानं. 101 MHz एफ एम बँड आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
4: आयुर्विश्व हेल्थ केअर,
5: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्म.
6: श्रोते हो नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्या सोबत. डॉक्टर घाडगे सर नमस्कार.
7: नमस्कार
6: सर. आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या व्याधींवरती उपचार सांगितलेत आणि आयुर्विश्वामध्ये संशोधित उपचार पद्धती वापरली जाते. तर आज मला तुम्हाला विचारायचंय की डायबेटिक न्यूरोपॅथी हा जो आजार आहे ज्याच्यामध्ये बरीचशी लक्षणे दिसतात की साखर अनियंत्रित असते, बऱ्याच रुग्णांना रात्री झोप येत नाही, पायांची जळजळ, मुंग्या येणे, या सगळ्याबद्दल सांगा.
7: म्हणजे डायबेटिक न्यूरोपॅथी या संदर्भात बघायला गेला तर सर्वात जास्ती जी लक्षणं दिसतात ते म्हणजे पायाला स्पर्शज्ञान न होणं किंवा पायाला सतत आगग होणं किंवा काही व्यक्तींना चालत असताना पायाखाली माती असल्यासारखं, गवत असल्यासारखं संवेदना होणं. बऱ्याचदा रुग्ण जे भेटतात त्यांना असं सांगण्यात येतं की खूप प्रमाणात पायांची जळजळ होते आणि रात्री अक्षरशः झोप येत नाही त्यामुळे, किंवा सतत पाय आपटावे लागतात, पायांना स्पर्शज्ञान होत नाही. वेळप्रसंगी शुगर सुद्धा नियंत्रणात येते पण मात्र ही लक्षणं कमी होत नाहीत. तर या संदर्भात नाडी परीक्षा नक्की उपयोगी पडते कारण नाडी परीक्षेद्वारे तुमच्या फक्त डायबिटीसचा नाही तर डायबिटीस मागील कारणांचा विचार केला होतो आणि डायबिटीसमुळे जे शरीरावर परिणाम होणारे असतात त्या परिणामांचा विचार केला होतो. कारण अल्टिमेटली काय की मधुमेह आणि त्यातून निर्माण होणारी

0: लक्षणं यामागे जे काही दोषस्थिती बदललेली आहे शरीरातली किंवा शरीरात जे बदल किंवा बिघाड घडलेले आहेत यांचा संपूर्ण विचार नाडीपरीक्षेद्वारे केला जातो आणि त्यामुळे सर्वात प्रथम एकतर तुमच्या रक्तातली साखर नियंत्रणात यायला मदत होतेच, पण अनियंत्रित साखरेमुळे शरीरावर झालेले परिणाम जे असतात त्यांच्या बाबतीत सुद्धा मदत होऊ शकते.
1: श्रोते हो, 8 जुलैला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर अहिल्यानगर मध्ये दगडी दवाखाना बूथ हॉस्पिटल जवळ तळमजला जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर स्टेट बँक चौक अहिल्यानगर इथे 11:30 ते 6:30 रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ॲलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 844-844-9960 844-844-9960. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 8 जुलैला बुधवारी 11:30 ते 6:30 अहिल्यानगर मध्ये.
2: सर, आता तुम्ही सांगताय त्याच्यावर मग उपचार कसे केले जातात?
0: उपचार करत असताना सर्वात प्रथम त्याचं योग्य निदान होणं गरजेचं आहे. म्हणजे आयुर्वेदामध्ये अनेक औषधी आहेत जे मधुमेहावर निर्माण होणाऱ्या जे काही कॉम्प्लिकेशन आहेत त्यांच्यावर काम करणाऱ्या नक्कीच आहेत, पण प्रत्येक व्यक्तीला सगळी औषधं देऊन चालत नाहीत. त्या व्यक्ती सापेक्ष ट्रीटमेंटची आवश्यकता असते, ते नाडी परीक्षेद्वारे करता येतं. नाडी परीक्षेद्वारे त्या व्यक्तीची प्रकृती ओळखून त्याच्या शरीरातील दोषस्थिती समजून ट्रीटमेंट केली जाते. स्पेसिफिकली मी जे काही हे पेशंट ट्रीट करतोय त्याच्यामध्ये बऱ्याचदा दिसून येतं की या व्यक्तींमध्ये वातवृद्धी झालेली असते किंवा वातवृद्धीबरोबर पित्त किंवा कफदोष संचिती झाल्यामुळे त्याचा न्यूरॉन्सवर किंवा नर्व्हस सिस्टीमवर परिणाम झालेला असतो. तर एकीकडे या ठिकाणी आपल्याला मधुमेह पण नियंत्रणात आणायचा आहे आणि त्यातून निर्माण होणारे कॉम्प्लिकेशन हे नीट करण्यासाठी या दोषस्थितीला नीट करणं आवश्यक असतं. तर याच्यात आयुर्विश्व हेल्थ केअरमध्ये आमची संशोधित औषधं आम्ही वापरतो, ज्याच्याने प्रामुख्याने एकतर पहिला पॉईंट आम्ही हाच असतो की बाबा त्या व्यक्तीचं शुगर नियंत्रणात येणे, एचबीवनसी नियंत्रणात येणे आणि त्याचबरोबर मग ही स्पेसिफिक लक्षणं, म्हणजे जसं जसं दोषस्थिती नियंत्रणात यायला लागते, शरीरात नाडीतील स्पंदन मधील बदल दूर होतात, तसं तसं लक्षणं अगदी सहजरित्या दूर होतात आणि हे डेफिनेटली परमनंट इलाज म्हणून ठरू शकतं.
2: धन्यवाद सर. डायबेटिक न्यूरोपॅथीवर नाडी चिकित्सा कशी काम करते याबद्दल ऐकलं. वेळ झाली इथंच थांबण्याची.
1: श्रोते हो, 8 जुलैला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर अहिल्यानगर मध्ये दगडी दवाखाना बूथ हॉस्पिटल जवळ तळमजला जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर स्टेट बँक चौक अहिल्यानगर इथे 11:30 ते 6:30 रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ॲलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 844-844-9960 844-844-9960. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 8 जुलैला बुधवारी 11:30 ते 6:30 अहिल्यानगर मध्ये.
2: आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात वैद्य विश्वास घाटगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर आपण ऐकला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरातलं रमेश अणावकर यांचं गीत. संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

वसंत प्रभू यांच्या संगीत नियोजनातलं रमेश अणावकर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता आशा भोसले यांचा. श्रोते हो, रोमॅन्टिक, उदास, मस्तीखोर आणि निरागस अशा वेगवेगळ्या मूड्सची गाणी तितक्याच ताकदीनं गाऊ शकणारे बहुआयामी गायक म्हणजे अमित कुमार.

0: जुलाई हा त्यांचा जन्मदिन
1: न बोलले तुम न मैंने कुछ कहा
0: त्या अनुषंगाने येत्या शुक्रवारचा फोन गाणी कार्यक्रम केंद्रित असेल व्हर्सटाईल सिंगर अमित कुमार यांच्यावर तेव्हा श्रोते हो फोन गाणी कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणासाठी जरूर संपर्क साधा 02-241-42-34-71 किंवा 02-42-36-72 या दूरध्वनी क्रमांकांवर बुधवार दिनांक 1 जुलै 2026 रोजी सकाळी 8:15 आणि सांगा अमित कुमार यांनी गायलेलं तुमच्या आवडीचं गीत.
1: देखो मैंने देखा है.
0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो.
2: नमस्कार श्रोते हो नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात मी नितीन जावळे आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण बोलत आहोत टाटा हॉस्पिटल मुंबई प्रशिक्षित गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड यांच्याशी. श्रोते हो तुम्हाला सुद्धा कॅन्सर संदर्भात काही माहिती हवी असेल, तुमच्या काही शंका असतील किंवा तुम्हाला उपचार घ्यावयाचे असतील तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर इथं. फोन नंबर आहे 02-241-32-67-75 02-241-32-67-75. डॉक्टर आपण पुढे जाऊयात कार्यक्रमाच्या की आपण सांगितलं की स्त्रियांमध्ये होणारा स्तनांचा कॅन्सर गर्भाशयाचा कॅन्सर या व्यतिरिक्त स्त्रियांमध्ये आणखी कोणकोणते कॅन्सर असतात.
3: जे पुरुषांमध्ये कॅन्सर होत असतात ते सर्वत्र स्त्रियांमध्ये होतच असतात, परंतु स्त्रियांमध्ये काही विशिष्ट आणखीन कॅन्सर आहेत ते म्हणजे पोटात होणारी गाठ म्हणजे बीजांड कोशाची गाठ. कारण जे ओव्हरी स्त्रियांच्या ज्या ओव्हरी असतात गर्भाशयाच्या बाजूला असतात म्हणजे बीजांड कोश, तर हे पोटामध्ये असतात स्त्रियांच्या, पुरुषांमध्ये ते बाहेर असतात. ह्या बीजांड कोशा

0: जी गाठ स्त्रियांच्या शरीरामध्ये पोटामध्ये निर्माण होत असते आणि बऱ्याच वेळेला ही स्त्रियांना कळूनच येत नाही, कारण ती थोडीशी गाठ लागते, थोडंसं पोट मला माझं वाढलं आहे असं त्यांना वाटतं, कधीकधी जड वाटतं पोट, परंतु त्याच्या तपासणी न केल्यामुळे ते वजन वाढलंय म्हणून पोट वाढलंय की गाठ आहे म्हणून पोट वाढलंय हेच कळत नाही. तर त्यासाठी आपण ज्या प्राथमिक तपासणी आपण ज्या म्हटलं, उदाहरणार्थ सिम्पल सोनोग्राफी आहे किंवा डॉक्टर हात लावून जे पोट तपासतात ते महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये आपल्याला सहजपणे हे आपल्याला निदान त्याचं होत असतं. त्याचबरोबर आणखीन एक तपासणी मी स्तनाच्या कॅन्सरविषयी आपल्याला सांगितलं, त्यावेळेला मला अजून एक सांगायचं त्यामध्ये की मॅमोग्राफी एक चांगली तपासणी आपल्या ठिकाणी उपलब्ध आहे की त्या ठिकाणी त्यामध्ये आपल्याला कॅन्सरची शक्यता लवकर आपल्याला फोटोमध्ये दिसून येते. स्त्रियांच्यामध्ये मिश्रींचं प्रमाणसुद्धा तंबाखूच्या मिश्रीचं प्रमाण असतंच बऱ्याच वेळेला, पान खाण्याचं सुपारीचं सवय असते, त्यामुळे तोंडाचे कॅन्सरसुद्धा स्त्रियांमध्ये
1: बऱ्याच. सुपारी खाण्याचं प्रमाण हेच, म्हणजे सुपारी खाणंही तसं पाहिलं तर चांगलं नाही,
0: हे चांगलं नाहीच आहे, कारण सुपारी खाल्ल्यानंतर बघा तुम्हाला तोंड असं आवळल्यासारखं वाटतं.
1: बरोबर.

0: ते दिसून येते. स्त्रियांच्यामध्ये मिश्रींचं प्रमाण सुद्धा तंबाखूच्या मिश्रीचं प्रमाण असतंच बऱ्याच वेळेला. पान खाण्याचं सुपारीचं सवय असते, त्यामुळे तोंडाचे कॅन्सर सुद्धा स्त्रियांमध्ये.
1: सुपारी खाण्याचं प्रमाण हेच, म्हणजे सुपारी खाणं ही तसं पाहिलं तर चांगलं नाही.
0: हे चांगलं नाहीच आहे, कारण सुपारी खाल्ल्यानंतर बघा तुम्हाला तोंड असं आवळल्यासारखं वाटतं.
1: बरोबर.
0: म्हणजे कारण त्या पेशी आवळल्या जातात, हळूहळू पेशी आवळून त्यामध्ये नंतर तोंड असं घट्ट आपल्याला होतं आणि त्यामध्ये पेशीमध्ये बदल व्हायला लागतात आणि आपल्याला पांढरे चट्टे तंबाखूमुळे आणि सुपारीमुळे सुद्धा निर्माण होतात. तर सुपारी सुद्धा हे कॅन्सरचं प्राथमिक लक्षण निर्माण करण्यालाही कारणीभूत असते तंबाखूप्रमाणेच. तर त्या दृष्टीने दोन्ही ते चांगले नाहीत शरीराला. तर शरीरांच्यामध्ये तोंड आणि घशाच्या कॅन्सरचं सुद्धा बऱ्यापैकी प्रमाण आपल्याला दिसून येतं, जवळजवळ 30% पुरुषांच्या मानाने. तर ते सुद्धा आहे आणि हे सुद्धा आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये लक्षणं काय, तर तोंडामध्ये व्रण आलेला असतो किंवा तोंडात गालाला गाठ आलेली असते, जिभेला एखादा व्रण असतो तो बरा होत नाही. व्रण बराण होण्याचं आणखीन एक कारण म्हणजे डायबिटीस आपल्याला माहित आहे, परंतु बराण होण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे कॅन्सर पण असू शकतं. तर त्यामुळे आपल्याला त्याची तपासणी होणं गरजेचं आहे
1: आणि आपण ती वेळीच तपासणी करण्यासाठी आपण श्रोत्यांना हे सांगू की आपण अहिल्यानगरच्या सावडी रोड इथल्या गरुड कॅन्सर हॉस्पिटलला संपर्क अवश्य साधा. वेळेत उपचार आणि वेळेत तपासणी जर केली तर कॅन्सर हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. तेव्हा आपण नक्की संपर्क साधा, कारण या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर प्रकाश गरुड आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर पद्मजा गरुड सुद्धा उपलब्ध आहेत. तेव्हा आपण म्हणजे स्त्रियांना मी मुख्यत्वे करून आवाहन करेल की आपणही इथे संपर्क साधा. या हॉस्पिटलचा नंबर घ्या 0241-232-67-75 0241-232-67-75. शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेनुसार आता कॅन्सरवर सर्व प्रकारचे उपचार मोफत केले जातात. गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर इथं. आजच्या कार्यक्रमात थांबूयात, पुन्हा भेट पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार.
2: कॅन्सर रुग्णांच्या परिपूर्ण उपचारासाठी गरुड कॅन्सर हॉस्पिटल अद्ययावत टॉप अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे अत्याधुनिक उपचार. खर्चाची चिंता नाही, कारण शासकीय आणि कॅशलेस योजना जोडीला आहेतच. टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम. गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर.
3: प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
4: अभियांत्रिकी क्षेत्रात भविष्य घडवण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
5: मार्गदर्शनपर विशेष मालिका
4: द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स
5: अभियांत्रिकीची नवी क्षितिजे
4: जरूर ऐका. बुधवार दिनांक 24 जून ते 5 जुलै दरम्यान
5: सकाळी 9:15.
6: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
7: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ, तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
6: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
7: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
6: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
7: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
8: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
9: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
8: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
9: संपर्क 232-29-29.
10: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
11: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
10: अस्थिरोग, हृदयविकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
11: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
10: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सावेडी कमानी जवळ नगर मनमाड रोड अहिल्यानगर.
12: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल. मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या. डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89-999-84-165.
13: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीनद्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
14: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणार.

0: त्या चष्म्याला करा आता गुड बाय.
1: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
0: फोन नंबर 0241-235-3515.
1: मोबाईल 960-44-988-36.
2: उद्योग जगतात कार्यरत मान्यवरांच्या मुलाखती जरूर ऐका. मनस्पर्श उद्योग विश्व या कार्यक्रमात 30 जून रोजी सकाळी 8:40.
3: पालक बंधू भगिनींनो, दृष्टीदोष असलेल्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी सुवर्ण संधी. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या निवासी अंधशाळेत इयत्ता 1 ते 8 पर्यंत मोफत प्रवेश सुरू आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच निवास, कपडे, गणवेश, लॉकर आणि इतर आवश्यक सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. लवकरच ही अंधशाळा नव्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित होत आहे. अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा, असं आवाहन नॅपचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट भागचंद चुडीवाल यांनी केलं आहे. संपर्क 73-85-36-20-12.

0: किडनीचे आजार झाल्यानंतर काही लक्षणं आढळतात.
1: अच्छा.
0: एकतर लघवी करण्यामध्ये काहीतरी त्रास होतोय, म्हणजे एकतर लघवी करताना जळजळ होते किंवा लघवीमध्ये रक्त जाते, लघवी लाल दिसतीये,
1: हो,
0: किंवा वारंवार लघवीला जावं लागतंय,
1: किंवा
0: नियंत्रण गेलं लघवीवरचं, म्हणजे कंट्रोल राहत नाही आणि एकदम घाईनी लघवीला जावं लागतं.
1: खरं.
0: किंवा नेहमीपेक्षा खूप लवकर लवकर लघवीला जावं लागतं किंवा रात्रीतून खूप जास्त वेळेस लघवीला उठावं लागतं असं जर काही आढळलं, किंवा पाठीत दुखतंय त्याच्यासोबत ताप थंडी येते आणि लघवीचे त्रास होत आहेत असं जर काही आढळलं तर डॉक्टरना नक्कीच लवकर भेटायला पाहिजे.
1: बरोबर.
0: किडनी जेव्हा फेल होतात तेव्हा चेहऱ्यावर, पायावर किंवा पाठीवर सूज यायला लागते. बऱ्याच वेळा आपले पाय सुजले किंवा घोट्याला सूज आली थोडीफार तर लोक म्हणतात की मी खूप चालून आलो कुठेतरी म्हणून पाय सुजले ते नीट होऊन जाईल, किंवा खूप प्रवास करून आलो म्हणून पाय सुजले आणि ते नीट होऊन जाईल, तर आपण असं दुर्लक्ष करतो.
1: हो ना.
0: काही लोकांना जर खूप जास्त प्रमाणात किडनी फेल असतील तर चालताना बोलताना धाप पण लागते.
1: खरं.
0: तर असे काही लक्षण आढळल्यास आपल्या डॉक्टरना लवकर भेटायला पाहिजे.
1: बरोबर.
0: खास करून डायबिटीज म्हणजे मधुमेह आणि उच्च रक्तदाब हायपरटेन्शनच्या रुग्णांनी आपल्या किडनीचे तपासणी काही त्रास नसेल तरी पण नियमित करून घ्यायला पाहिजे.
1: ओके.
0: कारण डायबिटीज आणि हायपरटेन्शन हे सगळ्यात जास्त आणि महत्वाचे कारण आहेत किडनी फेल होण्यासाठी.
1: अच्छा.
0: तर तुमचे डॉक्टर तर हे करतच असतील, नसतील तर तुम्ही स्वतःहून आवर्जून किडनीचे टेस्ट करून घ्यायला पाहिजे. तर किडनी सारख्या महत्वाच्या अवयवाकडे दुर्लक्ष करू नका, कारण किडनीचे त्रास झाले तर बाकी अवयवांवर पण असर होतो, म्हणजे हृदयविकार किंवा मेंदूवर पण असर होतो. तर इथून पुढे किडनीला नक्की सिरियसली घ्या.
1: अगदी खरं आहे सर. श्रोते हो, सरांनी सांगितलेली लक्षणं वेळीच ओळखा आणि किडनीचा म्हणजे किडनीच्या आजारांचा धोका तुम्हाला त्या आधीच समजेल तेव्हा नक्की आपल्या जवळच्या युरोलॉजिस्टकडे तुम्ही दाखवू शकता किडनीच्या या आजारासंदर्भात. तर श्रोते हो, हे होते मॅक केअर हॉस्पिटलचे युरोलॉजिस्ट डॉक्टर आनंद काशीद. आपल्याला सुद्धा काही किडनी संदर्भात प्रश्न किंवा समस्या असतील, मूत्रविकारासंदर्भात असतील, तर तुम्ही भेटू शकता मॅक केअर हॉस्पिटल झोपडी कॅन्टीन मागे सावेडी अहिल्यानगर इथं. आज या कार्यक्रमात थांबूयात आणि पुन्हा भेटूयात तेव्हा आरोग्यावर बोलू काही. नमस्कार.
2: प्रायोजित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
3: हॅलो आणि वेलकम. पावसाळ्यात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी आणि त्यांना कसं हेल्दी ठेवावं यावर काही महत्वाच्या टिप्स देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत कोपरगावचे बालरोग तज्ञ डॉक्टर अप्पा साहेब अधिक.
4: शाळा सुरू होणे आणि पावसाळा सुरू होणे एकच वेळ असते, त्यामुळे मुलांमध्ये सर्दी, खोकला आणि ताप यासारख्या तक्रारी वाढतात. कारण हवामानात पण बदल होतो, पावसात भिजणे हे कॉमन असते किंवा ओले कपडे जास्त वेळ अंगावर राहतात मुलांच्या, त्यामुळे संसर्ग म्हणजे इन्फेक्शन होण्याची पण शक्यता वाढते. इन्फेक्शियस डिसीजेस जे असतात एकमेकाच्या संपर्कात आल्यावर त्या संसर्ग होऊ शकतो किंवा समान वस्तूंना स्पर्श करतात, त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन एका मुलाकडून दुसऱ्या मुलाकडे सहज पसरू शकते. पालकांनी मुलांना नियमितपणे हात धुण्याची सवय लावावी, पावसात भिजल्यास लगेच कपडे बदलून द्यावेत, ओले बूट, मोजे किंवा गणवेश घालून शाळेत पाठवू नये. जर मुलाला सर्दी, खोकला किंवा ताप असेल तर त्याला विश्रांती द्यावी. तसेच उघड्यावर मिळणारे अन्न टाळून ताजे अन्न आणि स्वच्छ पाणी द्यावे. अशा छोट्या सवयीमुळे मुलांचे आरोग्य पावसाळ्यात चांगले राहू शकते.
3: अलेम्बिक फार्मास्युटिकल लिमिटेड द्वारे जनहितार्थ प्रसारित.
5: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
6: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हॅन्ड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
7: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
8: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
9: हो? मग
8: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
9: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
8: का बर?
9: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
8: पण कुठे?
9: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग, सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
8: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
6: वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
10: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर, इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्र रोपण शस्त्रक्रिया.
6: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
2: श्रोते हो, आता ऐकणार आहोत आशा भोसले आणि मन्ना डे यांच्या स्वरातलं हे छानसं गीत.

0: दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
1: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
0: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर. पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
2: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ईआरसीपी, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
0: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
3: ऐक,
4: काय झालं?
3: अगं हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडली
4: आहे. अहो आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
3: हो ना,
4: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर अदिती देशपांडेंना दाखवू.
3: कुठे भेटतील त्या?
4: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटॉलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 to 2.
3: आणि फोन नंबर
4: 93-72-99-39-36.
3: 93-72-99-39-36.
0: देशपांडे हॉस्पिटल आणि गुड न्यूज IVF प्रस्तुत मोफत वंध्यत्व निवारण आणि IVF शिबिर.
1: या शिबिरात मोफत कन्सल्टेशन, सवलतीच्या दरात सर्व तपासण्या, तसंच IVF वर 20% सूट असेल.
0: शहरातील ज्येष्ठ आणि अनुभवी फर्टिलिटी तज्ञ डॉक्टर प्रीती देशपांडे यांचा 35 वर्षांचा विश्वास आणि अनुभव.
1: शिबिर दिनांक 5 जुलै रोजी, स्थळ झेनिथ क्लिनिक, माय सिनेमा समोर, पाइपलाईन रोड, सावेडी, अहिल्यानगर.
0: फोन 78-23-82-48-37.
5: श्रोते हो, रोमॅन्टिक, उदास, मस्तीखोर आणि निरागस अशा वेगवेगळ्या मूड्सची गाणी तितक्याच ताकदीनं गाऊ शकणारे बहुआयामी गायक म्हणजे अमित कुमार.

0: जुलै हा त्यांचा जन्मदिन.
1: न बोले तुम न मैंने कुछ कहा.
0: त्या अनुषंगाने येत्या शुक्रवारचा फोन गाणी कार्यक्रम केंद्रित असेल व्हर्सटाईल सिंगर अमित कुमार यांच्यावर. तेव्हा श्रोते हो, फोन गाणी कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी जरूर संपर्क साधा 02141-242-3471 किंवा 242-3672 या दूरध्वनी क्रमांकावर बुधवार दिनांक 1 जुलै 2026 रोजी सकाळी 8:15 वाजता आणि सांगा अमित कुमार यांनी गायलेलं तुमच्या आवडीचं गीत.

श्रोतेहो, तेव्हा फोन गाणी कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात सहभागी होण्यासाठी जरूर संपर्क साधा. उद्या बुधवारी सकाळी 8:15 वाजता.

आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो आता सकाळचे 8:30 वाजतात. यानंतर पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरचे तारपुरते निर्बंध उद्यापासून मागे. पश्चिम बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना. चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा. आणि फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझील आणि पॅराग्वेचे विजय. आता सविस्तर बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरच्या तात्पुरत्या नियामक उपाययोजना मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. उद्या म्हणजे 1 जुलैपासून सार्वजनिक तेल कंपन्यांच्या विक्री केंद्रांवर आधीचे निर्बंध लागू होणार नाहीत असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे जाहीर केलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे सर्वसामान्य नागरिकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या कच्च्या तेलाच्या वाढत्या भावांपासून वाचवण्यासाठी वितरण विषयक निर्बंध लागू करण्यात आले होते. या महिन्याच्या 12 तारखेपासून पेट्रोल आणि उच्च क्षमतेच्या डिझेल खरेदीसाठी प्रति व्यक्ती 200 लिटर पर्यंतची मर्यादा लागू करण्यात आली होती. इंधनाचा काळा बाजार होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं. मात्र आता इंधन साठ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेतल्यानंतर हे निर्बंध सरकारनं हटवले आहेत. या निर्बंधांमुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेलची पुरेशी उपलब्धता होऊ शकली आणि सर्वसामान्य ग्राहकांच्या हिताचं रक्षण झालं असं पेट्रोलियम मंत्रालयानं म्हटलं आहे. पश्चिम बंगाल सरकारनं राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी काल विधानसभेत ही घोषणा केली. 2 जुलैला होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाचा मसुदा सादर करण्यात येईल असं ते म्हणाले. या कायद्याची रूपरेषा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली

एक समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती विवाह, घटस्फोट, दत्तक विधान यासारख्या 9 बाबींचा विचार करून अहवाल सादर करेल. मात्र अनुसूचित जमातीतील आदिवासी, कुर्मी आणि प्राचीन मूळ निवासी समुदायांना या कायद्याच्या कक्षेतून बाहेर ठेवलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं 2 महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मंत्रालयानं एक उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना केली असून चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार करण्यात आली आहे. नवी दिल्लीत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत काल हे निर्णय घेण्यात आले. उच्चस्तरीय अभ्यास गटाचे अध्यक्ष प्रसार भारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी असतील. या गटात उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदार यांचाही समावेश असेल. हा गट चित्रपट उद्योगासमोरील संधी आणि आव्हानांचा अभ्यास करेल, तसंच या क्षेत्राला बळकटी देण्याचे उपायही सुचवणार आहे. 3 महिन्यांच्या आत मंत्रालयाला अहवाल सादर करण्यात येणार आहे. चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी मंत्रालयानं आदर्श नियमावलीही तयार केली आहे. हे आदर्श राज्य चित्रपट नियम सर्व राज्य सरकारांकडे पाठवण्यात आले आहेत. राज्यांना हे नियम स्वीकारण्याची विनंती करण्यात आली आहे. येत्या 3 जुलैपासून अमरनाथ यात्रेला प्रारंभ होत आहे. भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी यात्रेच्या मार्गावरील पंजाब ते जम्मू काश्मीर पर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. लांब पल्ल्यापर्यंत नजर ठेवू शकणारे अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात आले असून जम्मू पोलिसांची 3rd eye ही पाळत ठेवण्यासाठीची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. आणीबाणीच्या काळात काय उपाययोजना कराव्यात यासाठी सुरक्षा दलांनी काल सराव केला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं काल फाशीची शिक्षा सुनावली. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं पूर्ण करून अवघ्या 15 दिवसांमध्ये 1200 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळं हा महाराष्ट्रातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 2 दिवसांच्या आंध्र प्रदेश दौऱ्यावर आहेत. आज राष्ट्रपती विजयनगरम इथल्या केंद्रीय आदिवासी विद्यापीठाच्या पहिल्या पदवी प्रदान सोहळ्यासाठी उपस्थित राहतील. उद्या राष्ट्रपती अनंतपुरमू इथल्या केंद्रीय विद्यापीठाच्याही पहिल्या पदवी प्रदान सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात संरक्षण सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या 2ऱ्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलातील कर्तबगार अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. 3 सैन्य दलं, केंद्रीय पोलीस दलांसह अन्य संरक्षण संस्थांमध्ये सेवा बजावताना धाडसी कामगिरी करून शौर्याचं दर्शन घडवणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अन्य केंद्रीय मंत्री आणि सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारतानं तीव्र निषेध नोंदवला आहे. या हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसह अनेक सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्ताननं केलेले हे हल्ले म्हणजे अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावर हल्ला असून या भागातली शांतता आणि स्थैर्य यांना थेट धोका असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. पाकिस्तानचं सातत्यपूर्ण बेपरवा वागणं यातून दिसतं आणि आपलं अंतर्गत अपयश झाकण्यासाठी आपल्या सीमांपलीकडं हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न दिसतो असंही भारतानं स्पष्टपणे म्हटलं आहे. अफगाणिस्तानची सार्वभौमिकता आणि प्रादेशिक अखंडता यांना आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार भारतानं केला आहे. दरम्यान चीनच्या लष्करानं अरुणाचल प्रदेशमध्ये अतिक्रमण करून आपले तळ उभारल्याच्या वृत्ताचं भारतीय लष्करानं खंडन केलं आहे. याबाबतच्या बातम्या चुकीच्या आहेत आणि त्यांना कोणताही आधार नसल्याचं स्पष्टीकरण लष्करानं दिलं आहे. अमेरिका आणि इराणमध्ये आज हॉर्मुझच्या समुद्रधुनीबाबतच्या वादासंदर्भात कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार आहे. या समुद्रधुनीच्या माध्यमातून जगातील 20% कच्च्या तेलाची वाहतूक होते. मात्र गुरुवारपासून दोन्ही बाजूंकडून सुरू असलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे वाहतुकीला पुन्हा खीळ बसली आहे. काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड

0: ट्रम्प यांनी हल्ले वाढवण्याची धमकी दिल्यानंतर अमेरिका आणि इराणी अधिकाऱ्यांनी तात्पुरता संघर्ष विराम करण्यास सहमती दाखवली आहे. सेनेगलच्या संसदेनं आपले अधिकार वाढवण्याची आणि अध्यक्षांचे अधिकार कमी करण्याची वादग्रस्त घटनात्मक सुधारणा मंजूर केली आहे. मात्र सरकारनं याबाबत सार्वमत घेतलं जाईल अशी भूमिका घेतली आहे. बडतर्फ करण्यात आलेले माजी पंतप्रधान औस्माने सोंको हे गेल्या महिन्यात संसदेचे प्रमुख झाल्यानंतर अध्यक्ष बासिराव दिओमाय आणि सोंको यांच्यात राजकीय मतभेद वाढले आहेत. सोंको राजकीय सूड उगवत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. दिल्ली सरकारनं दिल्ली इलेक्ट्रिक वाहन धोरण मंजूर केलं आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 15,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 31 मार्च 2030 पर्यंत राजधानी उत्सर्जन मुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे अशी माहिती दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काल दिली. पुढच्या 4 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्यानं ही योजना राबवण्यात येणार आहे. त्यासाठी 8,000 कोटी रुपये खर्चून इलेक्ट्रिक वाहन पायाभूत सुविधा तयार करण्यात येणार आहेत आणि या वाहनांना विविध करांमधून सवलती देण्यात येणार आहेत असं रेखा गुप्ता यांनी स्पष्ट केलं. भारताच्या दिशेनं बेकायदा अंमली पदार्थ घेऊन जाणारं एक ड्रोन पाकिस्तानमधील पंजाब प्रांताजवळ शनिवारी कोसळलं. भारत पाकिस्तान सीमेपासून 8 किलोमीटर अंतरावरील नारंग मंडी भागात ही घटना घडल्याचं पाकिस्तानच्या पोलिसांनी म्हटलं आहे. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत काल अमेरिकेतील टेक्सासमध्ये झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात ब्राझीलनं जपानवर 2-1 असा विजय मिळवला. दुसऱ्या एका सामन्यात पॅराग्वेनं जर्मनीवर 4-3 असा विजय मिळवला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरचे तात्पुरते निर्बंध उद्यापासून मागे. पश्चिम बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना. चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा आणि फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझील आणि पॅराग्वेचे विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभरांश 1 MHz FM बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मनस्पर्श उद्योग विश्व.

0: मनस्पर्श उद्योग विश्व या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मनस्पर्श समुपदेशन आणि प्रशिक्षण केंद्र सारसनगर अहिल्यानगर.
1: नाते संबंध, करिअरची चिंता, मानसिक ताणतणाव किंवा नैराश्य यांनी ग्रस्त आहात
0: तर जरूर संपर्क साधा मानसोपचार तज्ञ सुकन्या फणसळकर यांच्या मनस्पर्श या समुपदेशन आणि प्रशिक्षण केंद्राशी.
1: पत्ता सारसनगर अहिल्यानगर. संपर्क 94-22-23-41-17.
2: श्रोते हो, कार्यक्रमात आज ऐकूया अहिल्यानगर इथल्या महिला उद्योजिका आसावरी नातू यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते सुदाम बटुळे.
1: श्रोते हो नमस्कार आणि उद्योग विश्व या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. उद्योग विश्वचा हा आहे दुसरा भाग आणि या दुसऱ्या भागात श्रोते हो आपण युनिबेक या ब्रँडच्या संस्थापिका आसावरी नातू यांना भेटणार आहोत. आसावरी नातू या गेली 17 वर्ष बेकरी आणि फूड प्रोसेसिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. अजून बऱ्याच प्रकारची कामं या क्षेत्रात त्या करतात. आपण आज त्यांच्याशीच गप्पा मारणार आहोत. आसावरीताई नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं कार्यक्रमात.
3: नमस्कार.

0: सगळ्यात सुरुवातीला मला असं विचारायचं आहे की खूप वेगळ्या वेगळ्या आवडी असतात आपल्या. तसं तुमचं क्षेत्र म्हटलं तर बेकरी हे क्षेत्र आहे, तर ह्या क्षेत्रामध्ये तुम्हाला अगदी लहानपणापासून आवड होती किंवा काय काय सांगता येईल?
1: नाही, खरं तर अगदी लहानपणापासून असं काही आवड वगैरे नव्हती, पण एवढं मात्र होतं की अभ्यासात फार काही हुशार नव्हते, गणित विषय अजिबात आवडत नव्हता आणि त्याच्यामुळे कॉमर्स काही केला करायचं नाही किंवा सायन्सला जायचं नाही हे पक्क ठरवलेलं होतं. अर्थात मग असं झालं की दहावीनंतर माझ्या एका मैत्रिणीकडनं मला असं कळलं की पुण्यामध्ये SNDT नावाचं फक्त महिलांसाठीचं कॉलेज आहे, तर तिथे बेकरी आणि कन्फेक्शनरीचा 2 वर्षाचा डिप्लोमा कोर्स होता.
0: अच्छा.
1: तर तो कळल्यानंतर मग असं झालं की अरे हां, ते काहीतरी वेगळं वाटतंय, आपल्याला 10वीनंतर आपण ते करूया.
0: अच्छा.
1: मग तिथे जावं असं वाटलं आणि मग तिथली सगळी माहिती घेऊन तिथे ऍडमिशन घेतली आणि पुढे मग सगळा प्रवास सुरू झाला.
0: बरोबर. म्हणजे तुमचा सुरुवातीपासूनचा जो प्रवास आहे तो सगळा पुण्यातलाच आहे?
1: हो हो,
0: पुण्यात. त्याच्यामुळे SNDT युनिव्हर्सिटी जी आहे त्या थ्रू तुम्ही हे केलं?
1: बरोबर.
0: बर, तुम्ही शिक्षण तर हे घेतला, डिप्लोमा केला 2 वर्षाचा. या डिप्लोमा मध्ये काय काय होतं तुम्हाला?
1: बेकरी रिलेटेड सगळंच काही होतं, केक्स, बिस्किट, सगळ्या प्रकारची. त्यानंतर कॅनिंग पण आम्हाला त्याच्यात शिकवलं जायचं की सरबत कशी बनवायची, स्क्वॅशेस कशी बनवायची किंवा टोमॅटो केचप कसं बनवायचं, लोणची कशी बनवायची, या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण दिलं जायचं.
0: बरं.
1: आणि फायदा असा होता की कॉलेजकडनं आम्हाला एक काउंटर पण दिला जायचा, तिथे आम्हाला विक्रीसाठी सुद्धा मुभा असायची की तुम्ही तुमचं बनवा, तुम्ही तुमचं कमवा, कॉस्टिंग तुम्ही तुमचं काढा आणि मग तुम्ही तिथे विका.
0: म्हणजे कमवा आणि शिका योजना जशी असते तशी तुमच्या कॉलेजमध्ये होती?
1: येस येस.
0: अच्छा. आणि मग त्यातनंच तुम्ही मग हे पक्क केलं का की आपल्याला हा व्यवसाय करायचा आहे?
1: हो, अगदी बरोबर. ते पक्क केलंच होतं आधीपासून की आपल्याला ह्याच्यातच पुढे जायचंय.
0: अच्छा.
1: पण मग आता 2 वर्षानंतर काय, म्हणजे 12वी झाल्यानंतर तो कोर्स काही पुढे कंटिन्यू होणार नव्हता.
0: बरोबर.
1: त्यामुळे पुढे मग हिंदी विषयामध्ये ग्रॅज्युएशन करायचं आणि माझं माहेर तळेगावचं आहे, त्याच्यामुळे मी तळेगावहून पुण्याला कॉलेजला जायचंय.
0: अच्छा.
1: त्यामुळे मग पुढचं शिक्षण पुढे तळेगावमध्येच पूर्ण करायचं.
0: अच्छा.
1: ग्रॅज्युएशन पूर्ण केलं हिंदी विषयामध्ये आणि नंतर मग पुढे MA सुद्धा केलं पुणे युनिव्हर्सिटीमध्ये.
0: बरं. हिंदीतूनच?
1: हिंदीतूनच.
0: अच्छा. पण मग हा व्यवसाय करायला घरातनं काही पार्श्वभूमी होती का आधी?
1: नाही, खरं तर माझे आई वडील दोघही जण नोकरदार वर्ग असल्यामुळे, नोकरी करणारे असल्यामुळे असं काही पाठिंबा इतका म्हणावा असा नव्हता की तू हा बिझनेस सुरू कर किंवा काय, असं निगेटिव्ह पण काही नव्हतं, म्हणजे नकार पण कोणाचा नव्हता की तू हे करू नकोस. थोडस आईचा जास्त पाठिंबा होता सगळ्या बाबतीत, वडिलांचं मात्र थोडस पूर्वीच्या काळामध्ये, तेव्हा मी जेव्हा होते 2000 साली पास आउट झालेले, तर तेव्हा असं होतं की कशाला नोकरी करावी, एक कॉमर्स बॅकग्राऊंड करावी आणि नंतर पुढे कुठेही नोकरी तुला छान मिळून जाईल.
0: बरोबर.
1: त्यामुळे तू काही ह्या बेकरीच्या कोर्सला वगैरे जाऊ नकोस. पण मग थोडं हट्टाला पेटले तेव्हा मी की नाही, मला हेच करायचं आहे आणि मला तेच योग्य वाटतंय. पण मग ती परमिशन मिळवली.
0: अच्छा. आणि मग तळेगावलाच केली का पहिली सुरुवात?
1: हो, पहिली सुरुवात माझ्या घरीच, म्हणजे माझी आजी मुंबईला राहायची तेव्हा आणि आजीकडची एक खूप जुनी ओव्हन होती, म्हणजे गॅस ओव्हन होती आजीची.
0: बरं.
1: तर तिने मला एक दिवस असाच फोन केला की मी आता माझ्या ओव्हनचा काही वापर करत नाही, खूप वर्ष झाली, जवळपास 30 वर्ष तिच्याकडे ती ओव्हन होती.
0: बर.
1: ती वापरायची, करायची त्याच्यामध्ये काही ना काहीतरी.
0: बरं.
1: मग ते म्हणते तुला जर का हवं असेल वापरायला, तू शिकतीयस करतेयस, तर मग तू घेऊन जा इथे येऊन, एवढंच फक्त कर, बाकी काही नको. मग आम्ही ती मुंबईवरनं ओव्हन तळेगावला घेऊन आलो होतो आणि त्याच्यानंतर मग हळूहळू एक एक गोष्टी करायला लागलो. जवळपासच्या लोकांना मी टेस्टिंगला काही बिस्किट्स वगैरे द्यायचे, मग त्यातनं ऑर्डर्स मिळत गेल्या.
0: अच्छा.
1: आणि बेसिकली असं लक्षात आलं की लोकांना ना मैद्याचं नको आहे शक्यतो.
0: बरोबर.
1: त्यामुळे मग आम्ही जसं लोकांची डिमांड असेल, जशी रिक्वायरमेंट असेल, त्याप्रमाणे मग मी बनवत गेले.
0: बरं.
1: काही जणांना गुळाची बिस्किट्स हवी असायची किंवा काही जणांना अजिबातच, म्हणजे माझ्या आठवणीत असे एक काका होते तेव्हाचे तळेगाव मध्ये राहणारे, ते म्हटले की मला डॉक्टरांनी गहू पण खायचं नाही असं सांगितलंय.
0: बरं.
1: मग तू काय करून देशील? मग मी त्यांना तांदुळाच्या पिठाची बिस्किट दिली होती.
0: बरं. तांदुळाच्या पिठाची बिस्किट
1: असे सुद्धा करता येतात. मग ते एक्सपेरिमेंट करत गेले, प्रयोग करत गेले वेगवेगळे, त्यातून मी पण शिकत गेले आणि लोकांना पण टेस्टिंगला देत राहिले, त्याच्यातनं मला फीडबॅक्स मिळत गेले की हे कसं आहे, कसं नाही आहे, आवडतंय नाही आवडतंय, ह्याप्रमाणे मी सुधारण करत गेले त्याच्या.
0: अच्छा. म्हणजे तेव्हा घरगुती स्वरूपामध्ये व्यवसायाला सुरुवात केली?
1: अगदी.
0: नाते संबंध, करिअरची चिंता, मानसिक ताणतणाव किंवा नैराश्य यांनी ग्रस्त आहात
2: तर जरूर संपर्क साधा मानसोपचार तज्ञ सुकन्या फणसळकर यांच्या मनस्पर्श या समुपदेशन आणि प्रशिक्षण केंद्राशी.
0: पत्ता: सारसनगर, अहिल्यानगर. संपर्क: 94-22-23-41-17. आणि मग नगरमध्ये कधीपासून व्यवसायाला?
1: नगरमध्ये लग्न

0: नंतर म्हणजे मी आधी सिडॅक मध्ये नोकरी करत होते, हिंदी ऑफिसर म्हणून तिथे होते मी सिडॅक मध्ये, कारण हिंदीचं बॅकग्राऊंड असल्यामुळे माझा एक ट्रान्सलेशनचा डिप्लोमाही मी केलेला होता. पण नंतर मग लग्नानंतर नोकरी सोडली आणि इथे नगरमध्ये आल्यानंतर थोडस सुरुवातीला असंच छोट्या छोट्या प्रमाणामध्ये सुरुवात केली की क्लासेस घेऊया किंवा छोटं प्रमाणामध्ये बनवून बघू आणि मग लोकांना कसं आवडतंय ते बघूया. आणि म्हणजे मला अजून असं आठवतंय की माझा मोठा मुलगा जेव्हा अगदी 2.5 वर्षाचा होता तेव्हा त्याला कडेवर घेऊन मी जिथे जिथे जायचे म्हणजे अगदी ब्युटी पार्लर मध्ये गेले किंवा गिरणीत दळण टाकायला गेले तरी मी तिथे मी बनवलेली 2-2 बिस्किटं घेऊन जायचे आणि तिथल्या लोकांना ते सॅम्पल म्हणून द्यायचे की हे खाऊन बघा मी ही बनवली आहे स्वतः मी घरी बनवते तुम्हाला कसं वाटतंय ते तुम्ही मला सांगा. कारण तिथे ओळख कोणाचीच नव्हती.
1: बरोबर
0: आहे. नगरला आल्यानंतर सगळंच काही नवीन होतं माझ्यासाठी. त्यामुळे मग ते लोकांकडनं फीडबॅक घेत गेले की कसं वाटतंय काय आणि मग लोकांच्या ऑर्डर्स यायला लागल्या की हा हे छान आहे मैदा नाही याच्यामध्ये त्याच्यामुळे आम्हाला हे आवडलंय तू करून देशील का.
1: बरोबर आहे.
0: अशा पद्धतीने ती सुरुवात झाली हळूहळू.
1: बरोबर आहे. आणि लोकांना तेव्हा हे कळलं की अपायकारक शरीराला आपल्याला काही मिळत नाहीये.
0: बरोबर.
1: आपल्याला जे उपयुक्त आहे तेच मिळतंय त्यामुळे आपण हे घेऊया.
0: नक्कीच.
1: आणि ही तुमची पद्धत मात्र मला खूप आवडली की तुम्ही जिथे जाल तिथे 2 बिस्किटं घेऊन जायच्या. ही एक व्यवसायाची नवी पद्धत.
0: नक्कीच.
1: म्हणजे जी लोकांमध्ये रुजत गेली असेल.
0: हो. कारण
1: असंही करायला पाहिजे आपण.
0: हो. कारण तेव्हा असा पर्यायच नव्हता माझ्यापुढे की आपण लोकांपर्यंत पोहोचायचं कसं.
1: बरोबर.
0: लोकांपर्यंत पोहोचायचं तर आपलं आपण जे काही काम करतोय नुसतं तोंडी सांगून होणार नाही त्याचं काहीतरी आपल्याला त्यांना द्यावं लागेल.
1: बरोबर.
0: तुम्ही खाऊन बघा किंवा त्यांचे फीडबॅक आपल्याला मिळावे लागतील.
1: बरोबर.
0: तर ती गोष्ट होईल.
1: अच्छा. आणि मग फीडबॅक इथे तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही स्वतःचा हा जो व्यवसाय आहे मुख्य या व्यवसायाला कशी सुरुवात केली किंवा कधी केली.
0: साधारण 2008 पासून सुरुवात केली.
1: मोठ्या प्रमाणावर.
0: मोठ्या प्रमाणावर.
1: बरोबर.
0: आणि नंतर मग माझं ओव्हन जो होता तो होताच आधीपासूनचा. आणखीन एक नवीन रशियन मेड ओव्हन मी घेतला.
1: बर.
0: तोही गॅस ओव्हनच. म्हणजे मला इलेक्ट्रिसिटी जरी गेली तरी सुद्धा त्याचा फरक पडायचा नाही. कारण नगरमध्ये लाईट तेव्हाही खूप जायचे आताही काही फरक वेगळा असं नाही. पण त्यामुळे मला तो फरक पडायचा नाही. माझं प्रोडक्शन कधी थांबायचं नाही.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यानंतर माझ्याकडे तेव्हा 2-3 जणी कामाला होते सुरुवातीच्या काळात. आता जवळपास 10 जणांची माझी टीम आहे. मला मदतीला 10 जण आहेत त्याच्यामुळे मी हे सगळं काम आणखीन मोठ्या प्रमाणात वाढवू शकली हळूहळू.
1: बरोबर.
0: वाढवते.
1: अच्छा. पण मग मैदा वापरायचा नाही म्हटल्यानंतर अजून तुम्ही त्याच्यामध्ये काय काय वापरता की जे लोकांना उपयोगी पडेल.
0: नक्कीच. ज्वारीच्या पिठाची बिस्किट्स बनू शकतात किंवा मिलेट्स जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे फॉक्सटेल मिलेट आहेत लिटल मिलेट आहेत कोद्रा कुटकी म्हणतो आपण तशासारखी जी मिलेट्स आहेत 5-6 प्रकारची त्याच्यापासून मी बिस्किट्स बनवून बघितली. कारण ती सगळी मिलेट्स एकत्र करून बिस्किट्स नाही बनवतायत ते आरोग्यासाठी पण चांगलं नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामुळे मग ते सेपरेट सेपरेट करून बिस्किट्स करून बघितली की कुठली जास्त छान लागतात मग त्याचं प्रमोशन सुरू केलं की ही खाऊन बघा ही चांगली आहेत किंवा मग याचे बेनिफिट्स काय आहेत ते सुद्धा लोकांना सांगायला लागले.
1: बरोबर.
0: त्यानंतर मल्टीग्रेन बिस्किट मग त्याच्यामध्ये नाचणी आहे सोयाबीनचं पीठ आहे ते सुद्धा प्रमाण एक वेगळ्या पद्धतीचं ठरलेलं असतं की सोयाबीनचं खूप प्रमाण जास्त पण व्हायला नको आणि अगदी कमी पण व्हायला नको. आणि गव्हाचं आणि नाचणीचं प्रमाण अगदी बॅलन्स्ड पाहिजे.
1: अच्छा.
0: तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून थोडासा अभ्यास करून मग ह्या गोष्टी ठरवल्या आणि मग तशा प्रकारे इव्हन उपवासाची पण बिस्किट्स मी जेव्हा बनवते तेव्हा त्याच्यामध्ये राजगिरा आणि शिंगाड्याचं पीठ वापरते.
1: बरं.
0: कारण काही काही उपवासाला मी असं नंतर ऐकलं इथे आल्यानंतर की भगर चालत नाही.
1: हो.
0: मग भगर स्किप केली कारण मग ते चालणार नाही त्यामुळे मग तसं प्रमाण घेऊन त्याप्रमाणे बनवत गेले.
1: अच्छा. बर. नाते संबंध करिअरची चिंता मानसिक ताणतणाव किंवा नैराश्य यांनी ग्रस्त आहात
2: तर जरूर संपर्क साधा मानसोपचार तज्ञ सुकन्या फणसळकर यांच्या मनस्पर्श या समुपदेशन आणि प्रशिक्षण केंद्राशी.
1: पत्ता सारसनगर अहिल्यानगर. संपर्क 94-22-23-41-17. केक मध्ये मग तुम्ही स्वतःच एक विशिष्ट नाव केलं किंवा समोरचा जो सांगेल त्या पद्धतीने तुम्ही केक करत गेलात. ही सुरुवात कशी झाली आणि मग आजपर्यंत तुम्ही कसे वेगळे वेगळे केक केले.
0: हो. आता खरं तर अगदी सुरुवातीचं फार असं आठवत आहे म्हणजे एक साठी होती एका आजींची तेव्हा एकीने ऑर्डर दिली होती की माझ्या आजी आजोबांचा साठावा लग्नाचा वाढदिवस होता. आणि तेव्हा तिने सांगितलं होतं की असं असं माझी आजी गजरा घालते आजोबा प्राध्यापक होते कॉलेजमध्ये तर तू तसा काही केक मला बनवून देशील का.
1: अच्छा.
0: मग मी आजी आजोबा फॉन्डंट म्हणून प्रकार वापरला जातो तर त्या फॉन्डंटचे आजी आजोबा बनवले होते आणि प्रॉपर त्यांच्या ह्याच्यामध्ये केसांमध्ये चाफ्याचं फूल कारण त्यांना चाफा आवडायचा.
1: अच्छा.
0: चाफ्याचं फूल त्या घालायच्या.

0: त्यामुळे मग तसं केक दिल्यानंतर त्यांना ते असं बघून वाटलं की अरे हा हे हुबेहूब माझ्या आजीआजोबांसारखे दिसत आहेत.
1: अच्छा.
0: आणि मग तिथून पुढे असं वाटलं की अरे हा हे छान आहे, थोडा वेळ जातो ह्या गोष्टींमध्ये.
1: बरोबर.
0: पण जर का आधी आपल्याला कळत गेलं की अशा पद्धतीने करायची ऑर्डर, तर आपण काहीतरी विचार करून करू शकतो.
1: बरोबर.
0: मग वेगवेगळ्या प्रकारचं एक एक शिकत गेले. खरं तर केक मध्ये फार काम करायचं असं ठरवलेलं नव्हतं, पण मग लोकांची आवड त्याकडे जास्त होती, ओढा जास्त त्याच्याकडे होता. त्याच्यामुळे मग म्हटलं ठीक आहे, जे काही रँडमली म्हणजे संधी सोडून चालणार नाही, आपल्याला काही ना काहीतरी जे समोर येईल ते

0: करायचं असं ठरवलेलं नव्हतं, पण मग लोकांची आवड त्याकडे जास्त होती, ओढा जास्त त्याच्याकडे होता, त्याच्यामुळे मग म्हटलं ठीक आहे जे काही रँडमली म्हणजे संधी सोडून चालणार नाही, आपल्याला काही ना काहीतरी जे समोर येईल ते करत राहावं लागेल.
1: खरं. पण मग तुम्ही स्वतःच स्वतःच असं शिकलात करायला की अजून कोणाचं तुम्हाला मार्गदर्शन याच्यामध्ये मिळालं?
0: हो, आता ह्या ज्या ॲडिशनल गोष्टी आहेत कॉलेजमध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी शिकवलेल्या होत्याच, पण ॲडव्हान्स ज्या गोष्टी आहेत त्या मग स्वतःच्या स्वतःने किंवा आता कॉलेजमधल्या अजूनही काही मैत्रिणी माझ्या संपर्कात आहेत त्यांच्याकडनं ह्या गोष्टी शिकत गेले की तुम्ही कसं करताय काय नाही, कारण त्यातल्याही काही काही जणांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला
1: आहे,
0: त्याच्यामुळे मग त्यांच्याकडनं एकमेकींचे देवाणघेवाण होत राहायची, तू हे कसं करते तू ते कसं करते, मग त्यातून शिकत गेले.
1: बरोबर आहे. आणि घरातून इथे नंतर तुम्हाला सासरूनही पाठिंबा मिळाला?
0: हो नक्कीच. इथे खरं तर इथे कसं होतं की इथे उद्योजक सगळेजण बॅकग्राऊंड तीच होती सगळ्यांची, कोणी नोकरी करणार फारसं नव्हतं, त्यामुळे तर उलट असं होतं की हा हे चांगलं आहे तू साईड बाय साईड घरात बसून काही ना काहीतरी करतेस ना, मग ही खूप चांगली गोष्ट आहे, वर्कशॉप्स घे आणखीन काही कर, अगदी पूर्ण पाठिंबा होता, काहीच प्रश्न नव्हता.
1: अच्छा, म्हणजे क्लासपासून तुम्ही सुरुवात केलीत खरं तर?
0: हो, म्हणजे अगदी दुपारी 2 नंतर आमच्या घरी सगळ्यांची जेवण वगैरे व्हायची, तर तेव्हा एक अशी जेव्हा क्लासेस मी घ्यायचे तेव्हा घरच्यांना आधी सांगायचं आदल्या दिवशी उद्या लवकर यावर का जेवायला, उद्या क्लास आहे माझा, त्याच्यामुळे ते अशा सारखं असायचं. दुपारी 2 नंतर बायकाही फ्री असायच्या, त्यामुळे मग त्यांना शिकवायचे.
1: अच्छा.
0: आणि मग नंतर एक अपॉर्च्युनिटी अशी आली की बनगावचे जे डॉक्टर धामणे आहेत तर त्यांच्या संस्थेकडनं मला अशी बोलावणं आलं आणि त्यांनी मला सांगितलं की असं आम्हाला CSR फंडिंगमधनं एक छोटं युनिट वगैरे मशिनरी अशी बेकरीची मिळालेली आहे.
1: अच्छा.
0: पण आमच्या इथल्या मुलींना शिकवायला कोणी नाही
1: आहे,
0: तर मग तुम्ही हे काम करू शकाल का, तुम्ही याल आणि शिकवाल का? तर मग मी मला आवडली ती की हरकत नाही काय हरकत आहे.
1: बरोबर.
0: मग तिथे जाऊन मी साधारणपणे महिना वगैरे होता, मुलांनाही सुट्ट्या होत्या, त्याच्यामुळे मग मी प्रत्येक रोजच्या रोज तिथे जायचे, देहरे फाट्याला त्यांचं मनगाव आहे, तर तिथे जाऊन त्यांना रोज शिकवलं त्यातल्या कोणत्या मुली जास्त छान काम करतायत, प्रोडक्शन मध्ये कोण जास्त चांगलं करतंय, किंवा सेलिंग काउंटरला कोण बसू शकतं, तर हे थोडस हेरलं त्यातलं की कोण मुली सुणसुणीत आहेत किंवा कोण हेल्पर म्हणून काम करू शकतील, आणि मग त्यांना ते काम समजावून सांगत गेले की तुम्ही हेच करायचं.
1: बर.
0: आणि त्याप्रमाणे आता आज त्यांचं माऊली बेकर्स म्हणून स्वतःच त्या छोटं युनिट चालवतात, याचं खूप समाधान वाटतं.
1: बरोबर. म्हणजे तुमच्या संकल्पनेतून ते शिकून आणि त्यांनी स्वतःचं युनिट आता सुरू केलं.
0: नक्कीच.
1: अरे वा. आणि हे खूप महत्वाचं काम खरं म्हणजे तुमच्याकडनं झालं की जे मनोविकलांग ज्या मुली आहेत त्यांनी सुधारून आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केलाय.
0: नक्कीच नक्कीच.
1: खूपच छान. हे जी तुम्ही बेकरी प्रॉडक्ट सुरू केली तर याच्या मागे तुमचा काही असा उद्देश होता का?
0: हां, असं काही नाही, खरं तर आवड ही होतीच की मला हेच ह्या क्षेत्रामध्येच काम करायचं
1: आहे,
0: पण त्या काळामध्ये असं होतं की काही ठराविक समाजच बेकरी व्यवसाय करायचा, पण मग आपण का करू नये असंही थोडंसं वाटलं आणि मग तेव्हापासून सुरुवात केली. आणि जसं जसं लोकांना गुणवत्ता कळत गेली की क्वालिटी यांची चांगली आहे प्रोडक्टची किंवा हे चांगलं बनवतात मैदाविरहित बनवतात, तर मग लोकांचे ग्राहक पण वाढत गेले आणि चांगल्या पद्धतीने फीडबॅक्स त्यांच्याकडनं मिळत गेले.
1: बरोबर आहे. आता अजून एक सांगा की किती वर्ष झाली तुमच्या युनिबेक्सला सुरुवात करून?
0: हो, आता आज जवळपास 17 वर्ष पूर्ण झाली युनिबेक्स सुरू होऊन.
1: अच्छा. या 17 वर्षातला लोकांचा तुमचा अनुभव कसा आहे, ग्राहकांचा?
0: हो, ग्राहक सगळ्याच प्रकारचे मिळाले, पण त्यातलं काही जणांनी खूप चांगले चांगले रिस्पॉन्स पण दिले की हा तुमचं आम्हाला खूप आवडलंय, किंवा त्यातल्या काही लोकांनी सुधारणा पण सुचवल्या, पण त्याही मी त्या पॉझिटिव्हली घेत गेले की हा हे सुधारायला हवंय तर मग आपल्याला याच्यामध्ये काहीतरी लक्ष दिलं पाहिजे, आणि ते सुधारल्यानंतर मग मी पुन्हा त्यांच्याकडे अप्रोच होऊन त्यांना ते पुन्हा दाखवायचं की हा हे आता बघा एक सॅम्पल म्हणून तुम्हाला दिलंय तर ते खाऊन बघा.
1: बरोबर.
0: किंवा अगदी आता काही महिन्यांपूर्वीची गोष्ट अशी आहे की आपल्या नगरमधला एक डॉक्टर आहे, त्यांची मुलगी फार लहान, त्याच्यामुळे त्यांनी मला एक दिवस सहज विचारलं की मुलीला पोळी बरोबर काय देऊ हा प्रश्न मला पडतो, तर तुम्ही मिक्स फ्रूट जॅम करता का?
1: बर.
0: तर मी खूप पूर्वी जसं म्हटलं की कॉलेजमध्ये आम्हाला हेही शिकवलं
1: होतं,
0: तर मी तिला म्हटलं की अगं मी खूप पूर्वी करायचं बरं का मिक्स फ्रूट जॅम, पण आता असं विकायच्या दृष्टीने कधी विचार नाही
1: केला नाही,
0: कारण आता पूर्ण सगळं बदललंय, माझं प्रोडक्ट रेंज पण बदलली आहे, तर कधी असा विचार नव्हता केला कारण माझी प्रोडक्ट रेंज पण बदलली आहे. पण मग ती मला म्हटली की माझ्यासाठी कराल का, अगदी थोडंसं मला 1/2 किलो जरी दिलं तरी चालेल. मग म्हटलं बरं ठीक आहे काय हरकत आहे, म्हणून मी करून दिलं तिला, आणि मग तिला आणि तिच्या घरच्यांना ते इतकं आवडलं की मग ती म्हणली की मला तुम्ही बाकी कोणाचं काही असू दे, तुम्ही मला ते देत जा, माझी मुलगी थोडी मोठी होईपर्यंत मला ते लागेल.
1: अच्छा.
0: आणि मग नंतर अजून एक अशी संधी आली की एका कॅफेकडनं अशी रिक्वायरमेंट आली की आम्हाला क्रिसमसच्या

0: वेळी किंवा नाताळच्या वेळी सुट्टीमध्ये काही मुलांची किंवा छोट्या मुलांची आणि पालकांची अशी काही वर्कशॉप घ्यायची आहेत.
1: अच्छा,
0: तर त्याच्यामध्ये तुम्ही काय काय देऊ शकाल?
1: बर,
0: तर मग मी त्यांना म्हटलं की मी कुकी डेकोरेशन कसं करायचं ते शिकवेन, सगळं रेडी मटेरियल मी त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करेन आणि मग त्याच्याबरोबर मी मिक्स फ्रूट जॅम पण शिकवेन. मला असं वाटलं की जे आपल्याला येत आहे ते मग लोकांनी काय हरकत आहे की त्यांना जर का आपण शिकवलं तिथे असं काही मला तेव्हा वाटलं नाही की अरे लोक शिकून मग त्यांचं खातील तर मग आपल्याकडे कोण येईल असं काही वाटलं नाही.
1: बरोबर,
0: कारण उलट असंच उलट वाटतं की बाहेरचं प्रिझर्वेटिव्ह युक्त खाण्यापेक्षा आपण स्वतःच स्वतः घरी बनवावं आणि खावं, काय हरकत आहे.
1: बरोबर,
0: मग त्याच्यातून सुद्धा तिथे शिकवलं त्या मुलांनाही पालकांनी ते फार आवडलं की अरे वा हे किती सिम्पल आहे खरं तर करायला, पण आपण करत नाही, वेळ नसतो, हाही प्रकार असतो. असं नाही की
1: आणि ती दृष्टी पण कोणीतरी दिली तर आपल्याला लक्षात येत असंही असतं.
0: मग त्यामुळे तेही सुरू केलं.
1: अच्छा, अरे वा, म्हणजे अशी मिक्स फ्रूट जॅमची पण सुरुवात झाली याच्यामधूनच. आणि एक महिला म्हणून मग ग्राहकांचे बरेच अनुभव आपल्याला येत असतात. तुम्हाला आता एवढ्या वर्षात बरेच ग्राहक भेटले, बरेच अनुभव आले, तर ग्राहकांचे वेगळे अनुभव असे काही सांगता येतील का?
0: हां, वेगळे म्हणजे सगळेजण कौतुक करतच होते की तुमचं आम्हाला प्रोडक्ट आवडतं आहे तर तुम्ही चांगल्या पद्धतीचं बनवताय. पण असंही एखाद वेळी असं झालं की एक अमेरिकेतनं एक ऑर्डर आली की माझी आई नगरमध्ये असते आणि तुम्ही त्यांच्या वाढदिवसाला केक नेऊन द्याल का?
1: बरं,
0: पण माझ्या असिस्टंटनी तो केक नेऊन दिला कारण मला पहाटे लवकर गावाला जावं लागलं.
1: अच्छा,
0: आणि त्यांना ते थोडंसं आवडलं नाही की त्या डायरेक्ट तुम्ही आला नाही डायरेक्टली आणि तुमच्या असिस्टंट थ्रू तुम्ही केक पाठवलात, तर मग नाही बॉ हे आम्हाला नाही चालणार असं म्हणून त्यांनी तो केक परत पाठवला. त्यांनी मला फोन केला की तुम्ही का बरं नव्हतात, तुमच्या असिस्टंटला कसं काय तुम्ही पाठवलात. मग मी म्हटलं बरं ठीक आहे काकू, काही हरकत नाही. आणि म्हणजे पुढची एक वाईट गोष्ट अशी वाटली की ते बोलून गेल्या की आता हा केक खाऊन जर का कधी बनवलाय माहित नाही, हा केक खाऊन जर का आम्हाला काही बरं वाईट झालं तर आम्ही काय करायचं.
1: अरे बापरे,
0: असं म्हटल्यानंतर मात्र मी म्हटलं की नाही नाही तुम्हाला असं काही व्हावं अशी माझी अजिबातच इच्छा नाही, त्याच्यामुळे तुम्ही जसा आहे केक तसा पाठवून द्या, मी तुमचे पैसे परत करते.
1: अच्छा, बर बर, हा असेही अनुभव असतात ग्राहकांचे.
0: आणि त्यानंतर आणखीन चांगले अनुभव तर खूप होते त्याच्यातून. एक माझे ग्राहक आहेत, त्यांनीच एक दिवस मला MIDCतलेच उद्योजक आहेत.
1: अच्छा,
0: त्यांनी एक दिवस मला एक मेसेज पाठवला की असं असं इंडो जर्मन मॅनेजरल ट्रेनिंग प्रोग्राम आहे
1: बरं
0: जर्मनीमध्ये, आणि मला असं वाटतं की मॅडम तुम्ही याच्यासाठी योग्य आहात आणि तुम्ही बघा, इंटरव्ह्यू देऊन बघा आणि त्याप्रमाणे तुम्हाला तिथे जाता येत आहे का बघा, कारण तिथे इंडस्ट्रियल ट्रेनिंग दिलं जातं, तर मग त्याचा तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला काही फायदा होतोय का ते तुम्हाला बघता येईल.
1: अच्छा,
0: मग सुरुवातीला नवऱ्याने मग सांगितलं मला की तू बघ, इंटरव्ह्यू तर देऊन बघ, मग पुढे काय होतं ते बघूया. आणि मग इंटरव्ह्यू दिल्यानंतर त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं आणि 3 आठवड्यासाठी मला जर्मनीला जायला मिळालं.
1: बर बर,
0: अरे वा, एक वेगळा अनुभव होता. तिथे खूप काही इंडस्ट्रियल ट्रेनिंग असलं तरी सुद्धा, ते बेकरीशी रिलेटेड नसलं तरी सुद्धा मला खूप काही त्याच्यातनं शिकायला मिळालं.
1: अच्छा,
0: माझ्या व्यवसायामध्ये मला आज कामी येत आहे.
1: अच्छा, बर बर बर, किती छान, म्हणजे अपॉर्च्युनिटी आली आणि ती तुम्ही घेतली मुळात.
0: नक्कीच,
1: आणि खरी गोष्ट आहे की आपल्या बिझनेससाठी आपण त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा आपल्यावरती अवलंबून असतं. खूप छान वाटलं असं हरिताई तुम्हाला भेटून आणि तुमच्याशी गप्पा मारून. तुमच्या या व्यवसायासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. आपण आलात आणि इतकी छान मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद, आकाशवाणी केंद्राचा सुद्धा मी आभार मानते कारण त्यांनी मला ही छान संधी उपलब्ध करून दिली आज.
1: धन्यवाद.
2: श्रोतेहो, आताच आपण अहिल्यानगर इथल्या महिला उद्योजिका आसावरी नातू यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रम होता मनस्पर्श उद्योग विश्व.
3: नाते संबंध, करिअरची चिंता, मानसिक ताणतणाव किंवा नैराश्य यांनी ग्रस्त आहात
4: तर जरूर संपर्क साधा मानसोपचार तज्ञ सुकन्या फणसळकर यांच्या मनस्पर्श या समुपदेशन आणि प्रशिक्षण केंद्राशी.
3: पत्ता: सारसनगर, अहिल्यानगर. संपर्क: 94-22-23-41-17.
4: मनस्पर्श उद्योग विश्व या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मनस्पर्श समुपदेशन आणि प्रशिक्षण केंद्र सारसनगर, अहिल्यानगर.

100.1 मेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता ऐकणार आहोत रुपेरी गाणी सोनेरी आठवणी थोड्याच वेळात.

0: ऐका ऐका गाव वाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।
3: श्रोते हो, रुपेरी गाणी सोनेरी आठवणी या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकणार आहोत कुछ कुछ होता है या चित्रपटातलं समीर यांचं गीत। स्वर आहे उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांचा, तर या गीतासाठी संगीत आहे जतीन ललित यांचं। ऐकूया।

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोतेहो, रुपेरी गाणी सोनेरी आठवणी या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत श्रीदेवी आणि जॉली मुखर्जी यांच्या स्वरातलं आनंद पक्षी यांचं गीत। चांदनी या चित्रपटातल्या गीतासाठी संगीत आहे शिवहरी यांचं।

श्रीदेवी आणि जॉली मुखर्जी यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत श्रोतेहो आपण ऐकलं. चांदनी या चित्रपटातल्या गीतासाठी संगीत होतं शिवहरी यांचं. आणि या गीताबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रानं.

0: 100° एकमेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, आता सकाळचे 9:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स, अभियांत्रिकीची नवी क्षितिज या कार्यक्रम मालिकेचा भाग 7.
1: अभियांत्रिकीची नवी क्षितिजे या कार्यक्रम मालिकेचे प्रायोजक आहेत द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स.
2: राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अभियांत्रिकी क्षेत्रात भारताचं प्रतिनिधित्व करणारी,
3: भारत सरकारद्वारा मान्यता प्राप्त
2: पहिली आणि एकमेव व्यावसायिक संस्था द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अर्थात IEI.
3: शहराच्या व्यावसायिक विकासाला गती देण्यासाठी
2: प्रतितयश मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा
3: आणि राष्ट्रीय परिसंवादाच्या माध्यमातून अभियंत्यांसाठी सतत कार्यरत,
2: ज्ञान अनुभव आणि प्रगती यांचा विश्वासार्ह सेतू म्हणजेच द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स.
3: तेव्हा आजच द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स चे सभासद व्हा
2: आणि आपल्या अभियांत्रिकी प्रवासाला द्या एक भक्कम पाया.
3: संपर्क क्रमांक 94-22-30-56-74.
0: श्रोतेहो, कार्यक्रमात आज ऐकूयात श्रीयुत डॉक्टर अतुल अत्रे यांची प्राची शेकटकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
4: नमस्कार श्रोतेहो, अभियांत्रिकीची नवी क्षितिजे कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेऊया ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना किंवा ही डिग्री ज्यांच्याकडे आहे त्यांना पुढे रोजगाराच्या काय काय संधी आहे याविषयी. श्रोतेहो, आजच्या या कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअरिंगच्या अहिल्यानगर केंद्राचे मानद सचिव, तसंच कृषी अभियांत्रिकीमधील BTech, मृदा आणि जलसंधारण अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी आणि PhD अशा पदव्या प्राप्त असलेले डॉक्टर अतुल अरविंद अत्रे. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत.
5: नमस्कार
4: सर. सुरुवातीला आपण आपल्या श्रोत्यांना सांगूया की आपल्या देशात सगळ्यात पहिल्यांदा ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम कुठे सुरू झाला?
5: कृषी अभियांत्रिकी हे सुरू होण्याच्या दृष्टीने साधारणतः 1942 उजाडलं.
4: बर,
5: अमेरिकेत पूर्वीपासून कृषी अभियांत्रिकी हा विषय होता, परंतु भारतात डॉक्टर मेसन वॉ म्हणून जे होते त्यांनी अलाहाबाद ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट अशी जी एक संस्था पूर्वीपासून काम करत होती, आता नवीन तिचं नाव सॅम हिगिनबॉटम्स युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चर अँड टेक्नॉलॉजी असं आहे, त्या संस्थेमध्ये त्यांनी ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग हा विषय सुरू केला. सुरुवातीला 3 वर्षाचा BSc असा कार्यक्रम होता, म्हणजे BTech असा नव्हता. नंतर 1951 साली IIT खरगपूर

0: ज्यावेळेला स्थापन झाली तर 52 सालापासून तिथे कृषी अभियांत्रिकी हा विषय सुरू झाला. आता नवीन एक आय आय टी मंडी म्हणून झालेला आहे, त्या ठिकाणी यावर्षीपासूनच कृषी अभियांत्रिकी विषय जो आहे तो ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग अँड डेटा ॲनालिटिक्स असं ड्युएल डिग्री सारखा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे. आणि जर महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर महाराष्ट्रात 4 कृषी विद्यापीठ आहेत. त्या 4 कृषी विद्यापीठांमध्ये कृषी अभियांत्रिकी विद्याशाखा आहे, त्याच्यामध्ये हा अभ्यासक्रम आहे. याशिवाय या 4 विद्यापीठांशी संलग्न असे इतर काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, ज्यामध्ये एक साधारणतः जळगावला एक कॉलेज आहे, त्यानंतर नाशिकला आहे, मालदाड म्हणून आहे संगमनेर तालुक्यात, तळसंदे म्हणून आहे त्या ठिकाणी, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. बीडला आहे जिथे ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग हा अभ्यासक्रम राबवला जातो. त्याशिवाय 2 वेगवेगळे प्रकार याच्यात आहेत, एक ICRचा आहे इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च, आणि दुसरा अभ्यासक्रम जो आहे तो AICTE म्हणजे ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन यांनी मान्य केलेला अभ्यासक्रम आहे. दोघांमध्ये थोडा फरक आहे, ICRच्या अभ्यासक्रमात कृषीशी जास्त निगडित आहे, AICTE मध्ये मात्र तो इंजिनिअरिंगच्या दृष्टीने जास्त
1: तांत्रिक दृष्ट्या. आणि साधारणपणे या अभ्यासक्रमात कुठले कुठले विषय शिकवले जातात?
0: कृषी अभियांत्रिकी हा तसं पाहिलं तर वेगवेगळ्या देशाचं, म्हणजे त्याला जॅक ऑफ ऑल बट मास्टर ऑफ ॲटलिस्ट 1 असं जे म्हणतो आपण तशा पद्धतीचं आहे. निरनिराळे जे आपण ट्रॅडिशनली जे इंजिनिअरिंगचे विषय होते म्हणजे सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, तर या सगळ्या विषयांचा कृषी उत्पन्न किंवा कृषी आणि संलग्न जे विषय म्हणजे जसं पशुसंवर्धन आहे, हॉर्टिकल्चर आहे, यात उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने कसा उपयोग करता येईल हे आपण ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंगमध्ये शिकवलं. मग त्या दृष्टीने कसं होतं की सुरुवातीला इंजिनिअरिंगचे विषय आहेत ते आणि कृषीचे विषय जे आहेत ते सुरुवातीला शिकवले जातात, आणि त्यानंतर मग त्यांचा कसा वापर करायचा आणि त्या दृष्टीने काय आहे, तर जसं फार्म पॉवर अँड मशिनरी म्हणजे शेतात जे काय ट्रॅक्टर वापरतो आपण किंवा वेगवेगळ्या मशीन्स वापरतो तर त्या कशा वापरल्या जातात, त्यांचं डिझाईन कशा पद्धतीने केल्या जाऊ शकते ह्या गोष्टी शिकवल्या जातात. त्याच्यानंतर कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी म्हणजे वेगवेगळा जो शेतमाल शेतातनं आपल्याला साठवण्यासाठी जो आपण आणतो तर त्यावर काय काय प्रक्रिया करणं आवश्यक आहे, त्या दृष्टीने कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी शिकवल्या जाते. शेतात निरनिराळे जे पिकं आहेत त्या पिकांसाठी इरिगेशन आवश्यक आहे, तर इरिगेशन आणि ड्रेनेज हे पण शिकवलं जातं. मृद व जलसंधारण जे आहे म्हणजे मातीची धूप होऊ नये, त्याचबरोबर जे काय वेगवेगळ्या याला बांधबंदिस्ती करणं आवश्यक आहे त्या गोष्टी पण शिकवल्या जातात. या व्यतिरिक्त फार्मवरती जे काय छोटे छोटे ते स्ट्रक्चर्स असतात, गाईचा गोठा झाला किंवा राहण्यासाठी काही घर झालं किंवा विहीर आहे, ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने बांधायच्या, म्हणजे आता सिव्हिल इंजिनिअरिंगचं त्यात ज्ञान आवश्यक आहे. आणि आता नवीन रिन्युएबल एनर्जी जी आहे ती सोलर झालं, विंड एनर्जी, त्यांचा वापर कशा पद्धतीने करता येईल ह्या सगळ्या गोष्टी या अभ्यासक्रमात शिकवल्या जातात.
1: बरं, साधारणपणे या कृषी अभियंत्यांना कुठल्या कुठल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध असतात?
0: कृषी प्रक्रिया जे वेगवेगळे जे कंपनीज आहेत त्या कंपन्यांमध्ये सीड प्रोसेसिंग आहे किंवा काही धान्यांचं प्रोसेसिंग आहे त्यामध्ये, त्याच्यानंतर ट्रॅक्टर इंडस्ट्री आहे किंवा काही फार्मच्या मशिनरीज आहेत जसं नांगर झाला किंवा सीड ड्रिल झाले, या सगळ्या गोष्टींसाठी जे मनुष्यबळ लागतं तर निश्चितपणे कृषी अभियांत्रिकी त्या ठिकाणी
1: कमी वेळात आणि कमी खर्चात
0: तयार, जे काय ऑलरेडी त्यांना माहिती असते त्यामुळे ते जास्त चांगल्या पद्धतीने तिथे काम करू शकतात. इरिगेशनच्या कंपनीज आहेत, ड्रिप इरिगेशन आता नवीन आजकाल ड्रिप इरिगेशन, स्प्रिंकलर इरिगेशन हे वापरलं जातं, तर त्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा हे विद्यार्थी निश्चितपणे चांगल्या पद्धतीने काम करू शकतात आणि त्यांना रोजगाराची संधी पण उपलब्ध होऊ शकतात. गव्हर्नमेंटच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर गव्हर्नमेंटचे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, जसं ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे किंवा आता नवीन एक सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन म्हणजे मृद व जलसंधारण विभाग आहे, तर त्या विभागांमध्ये जे

0: वेगवेगळे योजना असतात, त्या योजनांमध्ये काम करण्याच्या दृष्टीने कृषी अभियंते निश्चितपणे चांगल्या पद्धतीने काम करू शकतात.
1: आणि खाजगी क्षेत्रात काय?
0: खाजगी क्षेत्रात वेगवेगळ्या कंपन्या ज्या आहेत, जसं इरिगेशन कंपनी आहे किंवा ट्रॅक्टर कंपनी आहे किंवा एक ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी किंवा पॉलीहाऊस टेक्नॉलॉजी आहे, त्या याच्यात काम करू शकतात.
1: आणि स्वयंरोजगाराच्या दृष्टीने म्हणजे स्वतःचं काही सुरू करायचं?
0: स्वयंरोजगाराच्या दृष्टीने जर म्हटलं तर मी एक उदाहरण, आपलं नाशिक जिल्ह्यात आहे, आमचेच एक विद्यार्थी आहे विलास शिंदे म्हणून, त्यांनी फार्मर प्रोड्युसर कंपनी एक स्थापन केलेली आहे, जी कंपनी वेगवेगळ्या त्याचे जे मेंबर्स आहेत त्या फार्मर्सचं पिकं आहेत वगैरे, त्याच्यावरती प्रक्रिया करून पॅकेजिंग करून परदेशात ते पाठवण्याच्या दृष्टीने ती सगळी कंपनी ते सगळं काम बघते. किंवा आता नवीन आजकाल ड्रोन चा उपयोग करून तो सर्वे करता येऊ शकतो, किंवा ड्रोन चा उपयोग करून जे आहे औषध फवारणी, तर ते सुद्धा विद्यार्थी शिकून ते करू शकतात. प्रक्रिया अभियांत्रिकीमध्ये स्वतःच काही इंडस्ट्री टाकू शकतात, किंवा मग एखादी छोटी इंडस्ट्री उभारायची असेल तर त्यांना सल्लागार म्हणून हे काम करू शकतात.
1: बर, आणि साधारण परदेशात कुठल्या कुठल्या संधी उपलब्ध असतात?
0: परदेशात आपल्याला शिकण्याच्या दृष्टीने बघितलं तर की अमेरिकेत फार पूर्वीपासून कृषी अभियांत्रिकी ही विद्याशाखा होतीच, त्यामुळे त्या देशात फार चांगल्या पद्धतीने पुढील शिक्षणासाठी जाऊ शकतात. त्यात न्यूझीलंडमध्ये डेअरीशी रिलेटेड जास्त काम आहे, त्याच्यामुळे तिथे काम करू शकतात.
1: डॉक्टर आत्रे सर, आपण इथे आलात आणि ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंग याविषयी सध्याच्या काळात तरुणांना उपयोगी पडेल अशी खूप छान माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रातर्फे आपले खूप मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स अभियांत्रिकीची नवी क्षितिजं या कार्यक्रम मालिकेत श्रीयुत डॉक्टर अतुल अत्रे यांची प्राची शेकटकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकला.
3: अभियांत्रिकीची नवी क्षितिजे या कार्यक्रम मालिकेचे प्रायोजक होते द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स.
2: 101 MHz हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया.

0: श्रोते हो नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती. कॅन्सर संदर्भातले समज गैरसमज या कार्यक्रमाच्या माध्यमातून दूर करण्याचा आपला मानस आहे. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375 98-220-40-375. डॉक्टर, या भागात मला तुम्हाला फार मूळ प्रश्न विचारायचा, बेसिकला जाऊयात आपण, की कर्करोग असं मराठीत म्हणतात पण मुळातच हा कर्करोग हा कॅन्सर होतो कसा याबद्दल काय सांगा.
1: तर मुळात म्हणजे कॅन्सर म्हणजेच कर्करोग म्हणजे हा एक कोणताही संसर्गजन्य आजार नाही लोकांमध्ये हा गैरसमज आहे. शरीराच्या आतमध्येच तयार होणारा एक ॲबनॉर्मल म्हणजे बदल आहे जो की एका सेलपासून तयार होतो. एक नॉर्मल सेल असते शरीरात, त्यात कॅन्सरचे जीन आणि अँटी कॅन्सर जीन हे सगळ्यांच्या शरीरात असतात, माझ्या तुमच्या किंवा सगळ्यांच्या शरीरात. तर नॉर्मली होतं काय, बाहेरनं काही तंबाखू खाल्ला किंवा कोणतेही व्यसन केलं तर ते जाऊन ह्या सेलमधल्या कॅन्सर जीनला स्टिम्युलेट करतात आणि अँटर कॅन्सर जीन आपला वीक होतो. तर अँटी कॅन्सर जीन वीक झाला तर कॅन्सर जीन स्ट्रॉंग होतं आणि त्याच्यात ते बदल व्हायला लागतात. आणि जे बदल होतात कॅन्सर जीनमध्ये ते चांगले बदल नसतात, म्हणजे त्यामुळे अबनॉर्मल सेल तयार व्हायला लागतात. ह्या अबनॉर्मल सेल लाखोंच्या प्रमाणात मल्टिप्लाय होत जातात आणि तोच पुढे जाऊन कॅन्सर बनतो. मग त्याचीच गाठ तयार होते. गाठ म्हणजे काय, लाखोंच्या संख्येत असलेल्या अबनॉर्मल कॅन्सरच्या पेशी, अबनॉर्मल कॅन्सर सेल्स म्हणजेच कॅन्सर. तो मग हळूहळू नंतर पसरायला लागतो. सुरुवातीला तो एका ठिकाणी तयार होतो पण आपण जर लवकर ट्रीटमेंट नाही केली, ऑपरेशन, किमोथेरपी, रेडिएशन, जी पण कॅन्सर ट्रीटमेंट आहे ती लवकर नाही केली तर मग तो ती गाठ एका ठिकाणी जी तयार झाली आहे ती एका ठिकाणी न राहता ती

0: कंटिन्युअसली वाढत जातं. कॅन्सरचा गुणधर्म आहे की कंटिन्युअसली वाढत जाणे, तर मग ती गाठ एका ठिकाणी राहत नाही, मग ती हळूहळू रक्तांच्या वाहिन्यांमार्फत शरीरामध्ये सगळीकडे पसरायला लागते. मग सगळ्यामध्ये पसरायला लागली मग लिव्हर लंग मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ती डिपॉझिट होऊ शकते. ती डिपॉझिट जर झाली तर त्याला आपण म्हणतो चौथ्या स्टेजला पोहोचला. तर पहिली स्टेज म्हणजे कॅन्सरची छोटी गाठ जी एकाच ठिकाणी आहे, आणि दुसऱ्या स्टेजला साधारण ती एका छोट्या गाठेपासून जवळच्या लिम्फ नोड्सला म्हणजे लोकलच्या त्या एरियातले जे लिम्फ नोड्स आहेत म्हणजे ब्रेस्टसाठी एक्झिला म्हणजे काखेत जाणे किंवा तोंडाचे कॅन्सर मानेच्या गाठीत जातात ते लोकली पसरते, ते दुसरी किंवा तिसरी स्टेजला आपण गेलो म्हणतो. आणि चौथ्या स्टेजला म्हणजे शरीरात पूर्ण पसरला वेगवेगळ्या अवयवांमध्ये, तर तो चौथ्या स्टेजला गेला आपण असं म्हणतो.
1: डॉक्टर, पण बऱ्याच लोकांचा असा समज म्हणजे गैरसमजच म्हणूयात आपण की कॅन्सर हा संसर्गजन्य असतो, म्हणजे कपडे एकमेकांचे वापरल्याने किंवा साबण वस्तू वगैरे वगैरे वापरल्यानं कॅन्सर होतो की नाही हे एकदा लोकांना सांगा.
0: नाही, हा पूर्णपणे गैरसमज आहे, मिथ म्हणतात त्याला. म्हणजे कॅन्सर हा बिलकुल संसर्गजन्य नाही, अजिबात पसरत नाही. जरी एका ताटात जेवलं किंवा कपडे एकमेकांचे वापरले तर कॅन्सर हा अजिबात पसरत नाही, कारण कॅन्सरचं मूळच शरीराच्या आतमध्ये असतं.
1: बरोबर.
0: ते कॅन्सरच्या एका, जसं आपण आता बोललो, एका सेलमध्ये अबनॉर्मल बदल होतात आणि मग ती सेल वाढत जाते, तर ते अजिबातच दुसऱ्याकडनं एका माणसाकडनं दुसऱ्याला जाऊ शकत नाही, कारण शरीराच्या आतमधले होणारे अबनॉर्मल बदल आहेत ते. ते असं शिंकेतनं किंवा खोकल्यातनं पसरू शकत नाही, आणि किती पण लोक एकत्र राहिले एकत्र जेवले तरी काही होऊ शकत नाही. तर आम्ही आमच्या पेशंट्सला ते सांगतो की कॅन्सर झालेल्या रुग्णाला तुम्ही वेगळं वागणूक देऊ नका, जसं नॉर्मल आपण असतो तसंच नॉर्मल राहायचं, सगळं नॉर्मल आयुष्य, त्यांना असं वेगळं वाटलं नाही पाहिजे.
1: श्रोते हो, हे होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार.

श्रोतेहो, प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम अर्थजगत. यातच आर्थिक साक्षरता आणि नियोजन याविषयी अहिल्यानगर इथले आर्थिक गुंतवणूक सल्लागार संजय कुलकर्णी यांची सुदाम बटुळे यांनी घेतलेली मुलाखत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या अर्थजगत कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, अर्थजगत हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा नवीन उपक्रम जो आहे, नवीन कार्यक्रम जो आहे, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण श्रोत्यांना अर्थव्यवस्था, वित्तीय नियोजन असेल किंवा बँकिंग सेक्टर, गुंतवणूक, विमा, कररचना, शेअर बाजार किंवा शासनाच्या वेगवेगळ्या योजना याविषयी जी माहिती आहे ती तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करणार आहोत. या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातले जे काही तज्ज्ञ मंडळी असतात किंवा आर्थिक गुंतवणूक सल्लागार असतील, अर्थक्षेत्राशी संबंधित जे काही घडामोडींचं जे कोणी विश्लेषण करतात अशी तज्ज्ञ मंडळी आपण या कार्यक्रमामध्ये आमंत्रित करणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून आर्थिक साक्षरता ही आपल्या सर्वांची व्हावी हा या कार्यक्रमाच्या पाठीमागचा उद्देश आहे. आज आपल्या आकाशवाणीच्या या कार्यक्रमामध्ये आपण आपल्या अहिल्यानगर इथले आर्थिक गुंतवणूक सल्लागार संजय कुलकर्णी सर यांना आमंत्रित केलेलं आहे. तर कुलकर्णी सर, या अर्थजगतच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सुरुवातीला सर्वसामान्यांना नेहमीच हा प्रश्न पडलेला असतो की आपण गुंतवणूक हा शब्द बऱ्याच ऐकतो, म्हणजे इन्व्हेस्टमेंट, तर ही इन्व्हेस्टमेंट का केली पाहिजे?
1: काय होतं ॲक्च्युली की हल्लीच्या मॉडर्न लाईफमध्ये प्रत्येक कुटुंबाला आणि प्रत्येक व्यक्तीला एक क्वालिटी लाईफ पाहिजे आहे. म्हणजे त्यांना असं वाटतं की मला आफ्टर माय रिटायरमेंट लाईफ किंवा मुलांचं शिक्षण,

0: किंवा माझे फॉरेन ट्रिप्स या सगळ्या गोष्टी माझ्या घडल्या पाहिजेत. परंतु हे झाले माझे आर्थिक उद्दिष्ट. परंतु हे साध्य करताना माझं आत्ताचं उत्पन्नाचा स्रोत आणि माझी आर्थिक उद्दिष्ट आणि त्यासाठी मध्यंतरी मिळणारा कालावधी याची सांगड घातली गेली पाहिजे. तर त्यामुळे आपल्याला हे पाहणं गरजेचं आहे की मला जे भविष्यात आर्थिक उद्दिष्ट साध्य करायचे असतील त्याच्यामध्ये आजची किंमत लक्षात घेऊन उपयोगाचं नाही आहे. समजा आज एखाद्या गोष्टीला 5 लाख रुपये खर्च येतोय आणि मला जर तो खर्च 15 वर्षांनी करायचा आहे तर मला त्यासाठी निदान 8 ते 9 लाख रुपये खर्च येईल किंवा 10 लाख रुपये खर्च येईल. मग मला महागाई विचार घेण्यात गरजेचं आहे. मग गुंतवणूक कशासाठी करायची हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो मला भविष्यामध्ये जी महागाई वाढणार आहे त्या महागाईपेक्षा थोडं जास्त पैसे माझ्याकडे असणं गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: आणि जो उद्दिष्ट मी ठेवला आहे त्या उद्दिष्टासाठी येणारा खर्च लक्षात घेऊन त्या दृष्टीने मी तयारी करणं यासाठी मला गुंतवणूक करणं आवश्यक आहे.
1: तुम्ही आता तयारी करणं किंवा प्लॅनिंग वगैरे या सर्व गोष्टींचा म्हणजे भविष्यात आपल्याला काय काय गोष्टी हव्या किंवा लागणार आहेत त्या दृष्टीनं आजपासून आपल्याला गुंतवणूक करायची, तर त्याचं काही असं वय असतं का किंवा एखाद्या व्यक्तीनं गुंतवणूक करायची तर ती केव्हापासून सुरू केली पाहिजे?
0: खरं तर ज्यावेळेस ती व्यक्ती कमवायला सुरुवात करेल त्यावेळेपासून त्यांनी त्याचं आर्थिक नियोजन करणं गरजेचं आहे. आता सर्वसाधारणपणे आपण भारतीय समाजव्यवस्थेमध्ये जर पाहिलं तर साधारणतः 24-25 हे वय असं आपण पाहतो की जिथे व्यक्ती एक साधारणतः बऱ्यापैकी सेटल होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू होती. तर माझ्यामध्ये साधारणतः 24-25 या वर्षापासून जरी तो सिंगल असेल तरी त्यांनी स्वतःचं अर्थ नियोजन केलं पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि जर एक फॅमिली असेल तर फॅमिलीसाठी सुद्धा आर्थिक नियोजनाची सुरुवात जितक्या लवकर करता येईल ते चांगलं.
1: आता आर्थिक नियोजन हे प्रत्येकानं केलं पाहिजे कारण त्याच्यामधून आपल्याला आपल्या ज्या काही कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात किंवा आपले भविष्यामधले जे काही नियोजन असतं ते व्यवस्थित आपण पार पाडू शकतो. परंतु सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट या दोन गोष्टी आहेत, तर त्या थोड्याशा आपल्या श्रोत्यांना समजावून सांगूया की कशा पद्धतीने असतात.
0: काय होतं ना, सर्वसाधारणपणे हे दोन्ही शब्द जे आहेत हे एकाच अर्थाने आपण वापरतो की आपण असं म्हणतो की बा मी बँकेमध्ये माझे 5 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे, ऍक्च्युली माझी असते मुदत ठेव.
1: बरोबर.
0: तर आता हे चांगलं का वाईट हा मुद्दा नाही आहे, दोन्ही गोष्टी चांगल्याच आहेत. परंतु होतं काय की आपण सुरुवातीला आपल्याकडे खूप कमी ऑप्शन्स होते म्हणून आपण इंडियन्स आर सेवर्स, वी आर नॉट इन्व्हेस्टर्स सो फार, कारण हळूहळू आपल्याकडे काही ऑप्शन्स अवेलेबल होत जातील. परंतु आज मी तिला जर पाहिलं तर जास्तीत जास्त जो आपली मानसिकता आहे ती बचत करण्याची आहे, कारण बचतीचेच साधनं आपल्यापुढे आजपर्यंत आलेले आहेत. मग समजा मी एखादी जीवन विमा पॉलिसी घेतली असेल किंवा मी एखादी बँक मुदत ठेव घेतली असेल, हे सगळे माझे बचतीचे ऑप्शन झाले. मग इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन्स कुठले आलेत, तर साधारणतः माझी शेअर मार्केटमध्ये माझी गुंतवणूक असेल किंवा मी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करत असेल किंवा मी म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करत असेल, तर हे झाले माझे गुंतवणुकीचे मार्ग. साधारणतः आपण थोडं दोन्हीतला फरक सोपं आणि थोडक्यात समजून घ्यायचा म्हटलं तर जे पैसे मला साधारणतः 3 ते 5 वर्षाच्या आत लागणारच आहेत हे पैसे माझे बचतीच्या मार्गात गेले पाहिजेत. आणि जे पैसे मला साधारणतः 7 वर्ष 10 वर्ष 15 वर्षांनी लागणार आहेत त्या आर्थिक उद्दिष्टांसाठी लागणार आहेत ते पैसे माझे गुंतवणुकीच्या मार्गात गेले पाहिजे. तर थोडक्यात गुंतवणुकीमध्ये मी अपेक्षित काय करतो तर माझ्या पैशांची वाढ होणं.
1: बरोबर.
0: आणि बचतीत मी अपेक्षित काय करतो की माझे पैसे आहे तसेच राहिले पाहिजेत, त्यावरती मला थोडंफार व्याज मिळालं तर चालेल. तर त्यामुळे बचतीमधून मी खूप मोठी वेल्थ क्रिएट नाही करू शकत. सो इफ आय वॉन्ट टू हॅव वेल्थ क्रिएशन आय शुड गो फॉर द इन्व्हेस्टमेंट ऑप्शन. बरोबर.
1: खरं तर बचत आणि गुंतवणूक ह्या दोन्हीतला फरक खूप सोप्या शब्दामध्ये तुम्ही सांगितला, परंतु कोणत्या वेळी आपले जे पैसे आहेत किंवा जी काय गुंतवणूक आपल्याला करायची आहे तर ती कुठे आणि कशी केली पाहिजे ह्याच्याबद्दल थोडं सांगूया.
0: करेक्ट. म्हणजे आता तुम्ही जे म्हणताय त्याच्यासाठी आपल्याला आर्थिक नियोजनाकडेच यावं लागतं.
1: बरोबर.
0: की आपण आपल्या कुटुंबाबरोबर बसलं पाहिजे, आपण आपले आर्थिक उद्दिष्ट ठरवले. आता आर्थिक उद्दिष्ट म्हणजे काय सोप्या भाषेत, की माझं वय काय आणि मला भविष्यामध्ये येणारे खर्च कधी आहेत. तर समजा एखाद्याचं वय 30-35 आहे, फॅमिली साईज 2 मुलं 2 मुली असे एक आपण साधारणतः 4 जणांची फॅमिली साईज गृहित धरू, तर त्यांना पुढे शिक्षणासाठी कधी पैसे लागणार आहेत.
1: बरोबर.
0: आता एखाद्याचं वय जर आज 50-52 असेल तर त्याला जर मी म्हणलं की पुढच्या 20 वर्षांसाठी गुंतवणूक करा तर तो चुकीचा सल्ला ठरेल, कारण त्यांना आज पैसे खर्चायला पाहिजेत. त्यांना आज समजा मुलीचं लग्न करायचं आहे किंवा त्यांना आज ते पैसे वापरायचे आहेत तर त्यांना थोडेफार बचतीचे मार्ग दिले पाहिजेत. परंतु तरुण वयामध्ये जे केलं पाहिजे ते आपण गुंतवणुकीकडे पाहिलं पाहिजे आणि जसं जसं आपलं वय वाढत जाईल

0: तसंच आपण बचतीच्या मार्गाकडे खरं तर किंवा सेफ ऑप्शन्सकडे बरोबर जायला पाहिजे.
1: आता याच्यामध्ये अनेक पर्याय आता लोकांसमोर इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत समोर आहेत, म्युच्युअल फंड असेल, शेअर मार्केट असेल किंवा बाकी इतर काही गोष्टी असतील, परंतु आपल्याकडे अजूनही एक सर्वसामान्य लोकांची एक मानसिकता असते की शेअर मार्केट हा शब्द ऐकला की थोडंसं त्यांना घाबरल्यासारखं होतं. मधल्या काही काळामध्ये आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पण अशा काही पॉन्जी स्कीम राबवल्या गेल्या की ज्याच्या माध्यमातून अनेकांचे पैसे डुबले. तर शेअर मार्केटच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने आपण थोडासा अभ्यास करून कशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये सुद्धा एक इन्व्हेस्टमेंटचा ऑप्शन शोधू शकतो?
0: करेक्ट करेक्ट. म्हणजे मी तर अगदी नक्की म्हणेल की शेअर मार्केट हा निःसंशयपणे वेल्थ क्रिएट करण्याचा एकमेव मार्ग आहे सध्या तरी. आता एकमेव मी जेव्हा असं म्हणतो की बाकीच्या ऑप्शन्सची आपण आत्ता तुलना न करता शेअर मार्केटमधनं वेल्थ क्रिएट केली गेलेली आहे हे गेल्या 40 वर्षांमध्ये सिद्ध झालं आहे. पण आता होतं कसं की शेअर मार्केटकडे बघण्याचा जो एक दृष्टिकोन सर्वसामान्यपणे सोशल मीडिया असेल किंवा इतर माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचला आहे तो झटपट पैसा कमवण्याचा मार्ग.
1: बरोबर.
0: आणि असे काही उदाहरणं पण आहेत की आज पैसे गुंतवले आणि 2 महिन्यामध्ये दुप्पट झाले. मलाही वाटतं की मी त्याच पद्धतीने पैसे वाढवले पाहिजे. ऍक्च्युली जे मोठे मोठे शेअर मार्केटमधले तज्ज्ञ लोक आहेत ते पण आपल्याला सांगतात की शेअर मार्केट हा लॉंग टर्ममध्ये पैसा उभा करण्याचा किंवा कमवण्याचा माध्यम आहे. आता होतं कसं की शेअर मार्केटमध्ये निदान 5 ते 6 हजार कंपन्या लिस्टेड आहेत, NSE असो किंवा BSE असो. आता जो एक सर्वसामान्य गुंतवणूकदार म्हणून मला 3 निर्णय घ्यावे लागतात की मला कुठल्या कंपनीचा शेअर खरेदी करायचा आहे, आत्ता जो भाव चालू आहे तो भाव खरेदी योग्य आहे का नाही, आणि तिसरा मला कधीपर्यंत तो सांभाळायचा आहे, मला विकायचा आहे कधी. हे 3 म्हणजे अजूनही बरेच ऑप्शन्स आणि टेक्निकल पॅरामीटर्स आहेत, पण एक सर्वसामान्यपणे हे जर 3 निर्णय मी घेऊ नाही शकलो तर शक्यता अशी आहे की मी चुकीचा शेअर घेईल आणि मी माझ्या लॉसेस होण्याची शक्यता निर्माण होती.
1: बरोबर.
0: मग आता प्रश्न असा निर्माण होतो की मी समजा एखाद्या कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून काम करतोय किंवा मी एखाद्या कचेरीमध्ये एखादा क्लर्क म्हणून काम करतोय तर माझं डॉमेन वेगळं आहे, मी ऑल द वे शेअर मार्केटवर लक्ष ठेवू शकतो.
1: बरोबर.
0: मग जी गोष्ट माझ्या स्किलसेटमध्ये येत नाही तर ती गोष्ट ज्याच्याकडे ते स्किलसेट अवेलेबल आहेत त्याच्याकडे मी जायला पाहिजे. तर मग हे स्किलसेट कोणाकडे अवेलेबल आहेत ह्यासाठीच म्युच्युअल फंड कंपन्यांची निर्मिती झाली की सर्वसामान्य गुंतवणूकदार आणि शेअर बाजार ह्यांच्यामध्ये कोणीतरी असे तज्ज्ञ मंडळी पाहिजेत की ज्यांच्यावरती पण सरकारचं नियंत्रण आहे.
1: बरोबर.
0: मग सेबीचं नियंत्रण सगळ्या कॅपिटल मार्केटवर असतं. तर त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी कुठल्याही पॉन्जी स्कीम्स किंवा येताना हा प्रश्न विचारला पाहिजे की ह्याचं रेग्युलेटर कोण आहे, कुठली कंपनी याला रेग्युलेट करते आणि त्याचा मागचा काही ट्रॅक रेकॉर्ड उपलब्ध आहे का. हे जर नसेल तर आपलं केवळ व्हॉट्सअपवरती किंवा कुठल्या एखाद्या माध्यमातून जर काही लिंक आली तर त्याला क्लिक करून पैसे टाकणं हे चुकीचं घडेल. तर त्यामुळे आपला सल्लागारपण आणि कुणीतरी सल्लागार असणं गरजेचं आहे की जो मला हे सांगू शकेल की हे बरोबर आहे नाही आहे, त्याचं ट्रॅक रेकॉर्ड काय, त्या दृष्टीने जर आपण काळजी घेतली तर मला वाटतं सर्वसामान्य लोकांचे पैसे यात अडकणार.
1: नक्की. म्युच्युअल फंडचा आता उल्लेख केला त्याच्यामध्ये बऱ्याचशा अशा जाहिराती आपण पाहतो की म्युच्युअल फंड्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क.
0: करेक्ट.
1: ही लाईन ऐकल्यानंतर बऱ्याचशांना भीती वाटायला लागते की आपला पैसा म्युच्युअल फंडमध्ये पण सुरक्षित राहील.
0: करेक्ट.
1: काय सांगाल त्याच्याबद्दल?
0: ऍक्च्युली म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, प्लीज रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट बिफोर इन्व्हेस्टमेंट. ही जी दिलेली सूचना आहे ना ही खरं तर आपल्यासाठी सेबीने केलेली एक काळजी घेण्याची सूचना आहे. एक आपण उदाहरणात जर समजून घ्यायचं म्हटलं तर समजा आपण एखाद्या तलावापाशी गेलो, एखादा पोहण्याचा तलाव आहे, तर तिथे असे प्लाकार्ड्स लावलेले असतात, सूचना फलक लावलेले असतात की हा 6 फूट आहे, हा 4 फूट आहे, हा 10 फूट आहे. तर आता हे जर फलक काढले तर चांगलं किंवा हे फलक लावलेले चांगलं, हे जर फलक असतील आणि मला जर पोहता येत नाही तर मी हळूहळू 4 फुटात जाईल आणि पोहण्याचा आनंद घेईल. पण जर मी एक्सपर्ट आहे पोहण्याचा तर माझ्यासाठी काही प्रॉब्लेम नाही, मी कुठे पण जाऊन पोहू शकतो. तर हे जे फलक आहेत हे फलक माझ्या सुरक्षिततेसाठी आहेत, सावधानतेसाठी आहेत. तसंच शेअर मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना केवळ दुसऱ्याला रिटर्न मिळालेत किंवा मागच्या वर्षी अमुक योजनेने अमुक रिटर्न दिलेत म्हणून जर मी त्या योजनेत जात असेल तर मी चुकीचा निर्णय घेऊ शकतोय. तर असं होऊ नये म्हणून ही सावधानता असावी म्हणून सेबीने हे दिलेले डिस्क्लेमर आहेत की सब्जेक्ट टू मार्केट रिस्क म्हणजे काय. जसं आता गेल्या 6 महिन्यापूर्वी इराण आणि अमेरिकेचं युद्ध सुरू झालं तर 6 महिन्याच्या आधी ज्यांनी गुंतवणूक केली त्यांना माहिती नव्हतं हे असं काही होणार आहे. पण त्यांनी जर 1 वर्षापूर्वीची रिटर्न पाहून

0: गुंतवणूक केली असेल तर त्यांना आज तोटा सहन करावा लागतोय.
1: बर.
0: कारण पुढे जाऊन होणारं युद्ध हे आधी माहिती नसतं, पण युद्धाचा परिणाम मार्केटवरती होतो. अर्थव्यवस्था मंदावती, क्रूड ऑइल प्रायसेस वाढल्या, त्याचा परिणाम विपरीत मार्केटवर होतो. तर ह्या सगळ्या घडणाऱ्या घटना हे आपल्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत, आणि त्याचा जर विपरीत परिणाम मार्केटवर झाला तर तुमचं नुकसान होऊ नये म्हणून सब्जेक्ट टू मार्केट रिस्क माहिती असणं गरजेचं.
1: खरं तर कुलकर्णी सर, खूप सोप्या शब्दामध्ये आपले जे काही श्रोते हा आजची मुलाखत ऐकताय त्यांना या संकल्पना तुम्ही समजावून सांगताय. तर एक सर्वसामान्य गुंतवणूकदार किंवा मिडल फॅमिलीमधला व्यक्ती आहे, त्यांनी गुंतवणूक करताना काय काळजी घेतली पाहिजे, कोणती पथ्य त्यांनी पाळली पाहिजे?
0: त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं हे पथ्य पाळलं पाहिजे की आपण पैसे का गुंतवतोय हे पहिले त्यांनी ठरवलं पाहिजे. कारण असं म्हटलं जातं गुंतवणूक क्षेत्रात की इफ यू इन्व्हेस्ट विदाऊट पर्पज यू विल रिडीम विदाऊट पर्पज. रिडीम म्हणजे पैसे विड्रॉ करणं. म्हणजे होतं कसं की जिथपर्यंत शेअर बाजारात वर अवलंबून असणारी गुंतवणूक आहे तिथपर्यंत माझ्याकडे योग्य कालावधी पाहिजे. म्हणजे समजा मी जसं म्हणालो की प्रत्येक व्यक्तीचं वय वेगळं आहे, त्याच्यावर असणारी कौटुंबिक जबाबदारी वेगळी आहे, त्याचं आर्थिक उत्पन्न वेगळं आहे, आणि त्याला पैसे कधी लागणार आहेत हा कालावधी पण वेगळा आहे. तर त्यांनी आपले कालावधी पाहायला पाहिजे. आणि जर माझ्याकडे निदान 7 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष मार्केटमध्ये थांबण्याची तयारी असेल तर मी मार्केट आधारित गुंतवणुकीत जायला हरकत नाही. परंतु माझ्याकडे जर तेवढा वेळ नसेल तर मग आपण बँक मुदत ठेवी आहेत किंवा तत्सम जे बचतीचे मार्ग आहेत तिथे आपले पैसे ठेवले पाहिजे, जेणेकरून माझं मुद्दल सुरक्षित राहील. तर ज्यांना मुद्दलावरती अजिबात वर खाली झालेलं चालणार नाही त्यांनी शेअर मार्केट आधारित गुंतवणुकीमध्ये न जाता सुरक्षित गुंतवणुकीमध्ये किंवा डेट म्युच्युअल फंड्स आहेत जे म्युच्युअल फंडचाच एक उपपर्याय आहे की जो कर्जरोख्यांमध्ये गुंतवणुकी करतो किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या बॉन्डमध्ये गुंतवणुकी करतो अशा ठिकाणी पण आपण जो कमी कालावधीचा पैसा आहे तो ठेवू शकतो.
1: नक्कीच. खरं तर आर्थिक नियोजन ही खूप मोठी संकल्पना आहे, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. परंतु आपल्या घराचं जसं आपण व्यवस्थित नियोजन करतो त्याचबरोबर आपल्या पैशाचं पण आपण व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे, आणि त्याच्यासाठीच आर्थिक सल्लागार जे असतात त्यांची मदत आपल्याला यामध्ये नक्की होऊ शकते. जी काही असेट आपली तयार होणार आहे या सर्व माध्यमातून सल्लागारांच्या मदतीनं आपला पैसा आपण वाढवू शकतो, सुरक्षितही ठेवू शकतो, आणि जी काही बचत आहे किंवा इन्व्हेस्टमेंट आहे याचे सगळे ऑप्शन्स आपल्याला त्या माध्यमातून मिळू शकतात. तर खरं तर आजच्या अर्थजगतमध्ये तुम्ही सुंदर अशी मुलाखत दिली, अगदी ज्या काही कॉम्प्लिकेटेड संकल्पना होत्या त्या सोप्या शब्दामध्ये आमच्या श्रोत्यांना सांगितल्या, त्याबद्दल आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आजच्या अर्थजगत कार्यक्रमात आपलं मनपूर्वक आभार आहे. धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद.

श्रुती हो आत्ताच आपण आर्थिक साक्षरता आणि नियोजन याविषयी अहिल्यानगर इथले आर्थिक गुंतवणूक सल्लागार संजय कुलकर्णी यांची सुदाम बटुळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रम होता अर्थजगत.

101.1 मेगाहर्ट्सवर आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता आनंद घेणार आहोत सुगम संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरातलं बालकवी यांचं गीत. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोते हो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण लता मंगेशकर यांच्या स्वरातलं बालकवी यांचं गीत ऐकलं. गीताला संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातलं आणि श्रीनिवास खळे यांच्या संगीत नियोजनातलं वारा कांत यांचं हे गीत.

श्रुतीहो वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातलं वारा कांत यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत शैलेश यांच्या स्वरातलं संदीप खरे यांचं गीत

0: श्रुतीहो शैलेश यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं संदीप खरे यांचं. आणि या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 100.1 MHz एफ एम बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 10 वाजलेत. आनंद घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा थोड्याच वेळात.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
0: श्रोते हो हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत कुणाल गांजावाला आणि सुनिधी चौहान यांच्या स्वरातलं समीर यांचं गीत. फिर हेरा फेरी या चित्रपटातल्या गीतासाठी संगीत आहे हिमेश रेशमिया यांचं.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून। कार्यक्रमात आता ऐकणार आहोत पीपली लाईव्ह या चित्रपटातलं समूह स्वरातलं नून मीम रशीद यांचं हे गीत ऐकूया।

0: श्रोते हो, आताच आपण समूह स्वरातलं नून मीम रशीद यांचं गीत ऐकलं. चित्रपट होता पीपली लाईव्ह.
1: हॅलो आणि वेलकम. पावसाळ्यात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी आणि त्यांना कसं हेल्दी ठेवावं यावर काही महत्वाच्या टिप्स देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत कोपरगावचे बालरोग तज्ञ डॉक्टर अप्पा साहेब अधिक.
2: शाळा सुरू होणे आणि पावसाळा सुरू होणे एकच वेळ असते, त्यामुळे मुलांमध्ये सर्दी, खोकला आणि ताप यासारख्या तक्रारी वाढतात. कारण हवामानात पण बदल होतो, पावसात भिजणे हे कॉमन असते किंवा ओले कपडे जास्त वेळ अंगावर राहतात मुलांच्या, त्यामुळे संसर्ग म्हणजे इन्फेक्शन होण्याची पण शक्यता वाढते. इन्फेक्शियस डिसीजेस जे असतात एकमेकाच्या संपर्कात आल्यावर त्या संसर्ग होऊ शकतो किंवा समान वस्तूंना स्पर्श करतात, त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन एका मुलाकडून दुसऱ्या मुलाकडे सहज पसरू शकते. पालकांनी मुलांना नियमितपणे हात धुण्याची सवय लावावी. पावसात भिजल्यास लगेच कपडे बदलून द्यावेत. ओले बूट, मोजे किंवा गणवेश घालून शाळेत पाठवू नये. जर मुलाला सर्दी, खोकला किंवा ताप असेल तर त्याला विश्रांती द्यावी. तसेच उघड्यावर मिळणारे अन्न टाळून ताजे अन्न आणि स्वच्छ पाणी द्यावे. अशा छोट्या सवयीमुळे मुलांचे आरोग्य पावसाळ्यात चांगले राहू शकते.
1: अलेम्बिक फार्मास्युटिकल लिमिटेड द्वारे जनहितार्थ प्रसारित.
0: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत विशाल ददलानी, शाल्मली खुलगाडे आणि इशिता यांच्या स्वरातलं इर्शाद कामिल यांचं गीत. सुलतान या चित्रपटातल्या गीतासाठी संगीत आहे विशाल शेखर यांचं.

0: जुलै हा त्यांचा जन्मदिन.
1: न बोले तुम न मैंने कुछ कहा.
0: त्या अनुषंगानं येत्या शुक्रवारचा फोन गाणी कार्यक्रम केंद्रित असेल व्हर्सटाईल सिंगर अमित कुमार यांच्यावर. तेव्हा श्रोते हो, फोन गाणी कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी जरूर संपर्क साधा 02141-242-3471 किंवा 242-3672 या दूरध्वनी क्रमांकांवर बुधवार दिनांक 1 जुलै 2026 रोजी सकाळी 8:15 वाजता आणि सांगा अमित कुमार यांनी गायलेलं तुमच्या आवडीचं गीत.

श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत प्यार इश्क और मोहब्बत या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत. स्वर आहे शान यांचा, तर या गीतासाठी संगीत आहे विजू शाह यांचं.

0: नमस्कार श्रोते हो, येत्या 30 जून रोजी एक फिल्म कार्यक्रमात घेऊन येत आहोत अभिनेते अमिताभ बच्चन यांना अँग्री यंग मॅन ही ओळख मिळवून देणारा ब्लॉकबस्टर हिट चित्रपट जंजीर।
1: यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी।
0: अनेक कलाकारांनी नाकारलेल्या चित्रपटानं एका फ्लॉप नायकाला महानायक कसं बनवलं हे जाणून घेऊया, तेव्हा ऐकायला विसरू नका। दिनांक 30 जून 2026 रोजी सकाळी 10:30 आणि पुन्हा प्रसारण रात्री 9:30। कार्यक्रम एक फिल्म 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही।
2: श्रोते हो, तेव्हा जरूर ऐका एक फिल्म हा कार्यक्रम आतापासून थोड्याच वेळात, म्हणजे ठीक 10:30। हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत पहेली या चित्रपटातलं गुलजार यांचं गीत। स्वर आहे सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांचा, तर या गीतासाठी संगीत आहे MM क्रीम।

श्रोते हो, सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. पहेली या चित्रपटातल्या गीतासाठी संगीत होतं एम एम क्रीम यांचं. आणि या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 100.1 MHz हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 10:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक फिल्म. आजचा चित्रपट आहे जंजीर. संकलन आणि निवेदन रेणुका कौंडिण्य यांचं. नमस्कार श्रोते हो, आजच्या एक फिल्म कार्यक्रमात मी रेणुका कौंडिण्य सर्वांचं स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत आणि खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत ॲक्शन, क्राईम आणि ब्लॉकबस्टर हिट जंजीर या चित्रपटाबद्दल, ज्याचं दिग्दर्शन आणि निर्मिती होती प्रकाश मेहरा यांची. पटकथा सलीम जावेद यांनी लिहिली. अमिताभ बच्चन, जया भादुरी, प्राण, अजित, ओमप्रकाश, बिंदू या कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचं संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. संगीत दिलं होतं गुलशन बावरा यांनी आणि गीतांना स्वरसाज चढवला होता गायक मन्नाडे, आशा भोसले, लता मंगेशकर तसंच मोहम्मद रफी यांनी. सिनेमाचं छायांकन एन सत्येन, संपादन आर महाडिक यांचं होतं. जंजीर हा चित्रपट जितका मनोरंजक आहे तितकीच त्याच्या बनण्याची गोष्टही खास आहे. चला तर जाणून घेऊयात जंजीर सिनेमाचे काही खास किस्से.

श्रोते हो, जंजीर चित्रपटाची स्क्रिप्ट अभिनेते धर्मेंद्र यांनी लेखक सलीम जावेद यांच्याकडून आधीच विकत घेऊन ठेवली होती. पण त्यानंतर समाधी चित्रपटाच्या स्क्रिप्टच्या बदल्यात ती त्यांनी राकेश मेहरांना दिली. त्याचवेळी मेहरांनी धर्मेंद्रजी यांच्याकडून विजयच्या रोलसाठी तारखाही मागितल्या होत्या. त्याचबरोबर धर्मेंद्र यांनीच सहनिर्माता व्हावं अशी इच्छाही बोलून दाखवली, जी त्यांनी मान्यही केली. हिरो तर फायनल झाले आणि हिरोईन म्हणून अभिनेत्री मुमताज यांच्या नावावरही शिक्कामोर्तब झालं. पण काही कारणांमुळं ही फिल्म करायचं धर्मेंद्र टाळू लागले आणि शेवटी मेहरांसोबत केलेला त्यांचा करार त्यांनी मागं घेतला. त्यानंतर अभिनेते देव आनंद यांच्याकडे ही भूमिका आली. पण चित्रपटात हिरोसाठी स्पेशल गाणी नाहीत या कारणानं त्यांनी हे जंजीरसाठी नकार दिला. मग ही भूमिका गेली अभिनेते राजकुमार यांच्याकडे. त्यावेळी राजकुमार मद्रासमध्ये एका दुसऱ्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी होते. जंजीर चित्रपटाची स्क्रिप्ट तर त्यांना आवडली, पण चित्रपटाची शूटिंग मद्रासमध्येच करावी असं त्यांनी सांगितलं. पण प्रकाश मेहरा यांना जंजीर मुंबईमध्येच बनवायचा होता, त्यामुळं राजकुमार यांनी ही चित्रपटातून माघार घेतली. त्यानंतर राजेश खन्ना यांनीही गाणी नसल्यानं आणि दिलीप कुमार यांनी भूमिकेत दम नसल्याचं सांगत काम करण्यास नकार दिला. श्रोते हो, जंजीर या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची हिरो म्हणून एंट्री कशी झाली हे तर मी तुम्हाला सांगणार आहेच, पण त्याआधी ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत.

श्रोते हो, मोठमोठ्या कलाकारांनी जंजीर चित्रपटाकडं पाठ फिरवल्यानं प्रकाश मेहरा मोठ्या अडचणीत सापडले, पण त्यावेळी लेखक सलीम जावेद आणि अभिनेते प्राण त्यांच्या मदतीला धावून आले. तिघांच्या सांगण्यावरून त्यांनी मेहमूद यांनी दिग्दर्शित केलेला बॉम्बे टू गोवा चित्रपट पाहिला आणि त्यांना अमिताभ बच्चन यांची भूमिका खूप जास्त आवडली. चित्रपटातल्या शत्रुघ्न सिन्हा यांच्याबरोबरच्या फाईट सीनमध्ये प्रकाश मेहरा यांना त्यांचा हिरो सापडला आणि जंजीरसाठी अमिताभ बच्चन यांना साईन करण्यात आलं. श्रोते हो, चित्रपटासाठी हिरो तर भेटला, पण जंजीर येईपर्यंत आनंद आणि बॉम्बे टू गोवा चित्रपट सोडले ना तर अमिताभ बच्चन यांचा एकही चित्रपट हिट ठरला नव्हता. मोठमोठ्या कलाकारांना नकार देऊन फ्लॉप चित्रपटाचा हिरो प्रकाश मेहरांनी आपल्या फिल्ममध्ये घेतला. आता चित्रपट फ्लॉप होणार आणि त्यांचं दिवाळं निघणार अशा उलटसुलट चर्चा फिल्म इंडस्ट्रीमध्ये व्हायला सुरुवात झाली. त्यात भरीसभर मुमताज यांनीही त्यांच्या लग्नाचं कारण पुढं देत चित्रपटातून काढता पाय घेतला आणि त्यावेळी दुसरी कोणतीही अभिनेत्री त्यांच्यासोबत काम करण्याची रिस्क घ्यायला तयार नव्हती. अशावेळी अभिनेत्री जया बहादुरी यांना प्रकाश मेहरा यांनी अमिताभ बच्चन यांच्या नायिकेच्या भूमिकेसाठी विचारलं आणि त्यांनी लगेच आपला होकार कळवला.

श्रोते हो, जंजीर चित्रपटामध्ये अजून एक खास भूमिका आहे अभिनेते प्राण यांची. त्यांच्या करिअरमध्ये सुरुवातीच्या काळात त्यांनी हिरो म्हणून, नंतर व्हिलन म्हणून खूप साऱ्या भूमिका केल्या. कितीतरी खलनायकी भूमिका त्यांच्या हिटही झाल्या. जंजीर रिलीज होण्याच्या आधी चरित्र अभिनेत्याच्या भूमिकेत त्यांची पावलं पुढं येत होती असं आपण म्हणू शकतो. 1972 आलेल्या आन बान चित्रपटानंतर जंजीरसाठी प्रकाश मेहरा आणि प्राण पुन्हा एकदा एकत्र आले. श्रोते हो, प्राण यांनी जंजीर चित्रपटात शेर खानची भूमिका तर स्वीकारली, पण आपल्यावर एक गाणं शूट होणार आहे हे समजल्यानंतर शूटिंगच्या पहिल्याच दिवशी सेट सोडून जाण्याची धमकीही त्यांनी दिली. कारण चित्रपटात गाणं शूट होणं आणि तेही स्वतःवर, त्यातही डान्स करावा लागणं हे त्यांना मान्य नव्हतं. पण या गीतासाठी प्रकाश मेहरा यांनी प्राण यांना शूटिंगसाठी तयार केलं. सोबतच जंजीर चित्रपटाच्या निर्मितीचा खर्च भागावा यासाठी प्रकाश मेहरा यांनी भरपूर कर्ज घेतल्याची जाणीवसुद्धा प्राण यांना होती. त्यामुळं प्राण लवकरच शूटसाठी तयार झाले. शेरखानची भूमिका तर प्रेक्षकांना पाहायला मिळालीच, त्याचबरोबर गायक मन्नाडे यांनी गायलेली यारी है इमान मेरा ही चित्रपटाची रंगत वाढवणारी अजरामर कव्वाली प्राण यांच्यावर चित्रित करण्यात आली आणि ती कायमची चित्रपट इतिहासात आठवण म्हणून गेली.

हम सफर हम राज हों, ता कयामत जो चिर

श्रोते हो, आता येऊया चित्रपटाच्या कथेकडे. चित्रपटाची कथा अमिताभ बच्चन म्हणजेच विजय नावाच्या एका प्रामाणिक आणि कर्तव्य कठोर पोलिसाची आहे. लहानपणी विजयच्या डोळ्यांसमोर तेजा म्हणजेच अजित त्यांच्या आई वडिलांची हत्या करतो. या आघातामुळे विजय आयुष्यभर त्या मारेकऱ्याचा शोध घेण्याचं आणि बदल्या घेण्याचं ध्येय ठरवतो. मोठा झाल्यावर विजय पोलीस इन्स्पेक्टर बनतो. भ्रष्ट व्यवस्था आणि गुन्हेगारी जगताशी लढा देताना त्याची भेट शेरखान म्हणजेच प्राण यांच्याशी होते, ज्यांना आपण एका दिलदार पठाणाच्या भूमिकेत चित्रपटात पाहतो. जो आधी गुंड असतो पण नंतर विजयचा पक्का मित्र बनतो. या प्रवासात विजयला माला म्हणजेच जया भादुरी यांची साथ मिळते. ती दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात. श्रोते हो, अनेक संकटांवर मात करत आणि शेरखान मालाच्या मदतीनं विजय शेवटी आपल्या आई वडिलांच्या खऱ्या खुन्याला म्हणजेच तेजाला शोधून काढतो आणि गुन्हेगारी जगताचा शेवट करतो.

0: श्रोते हो, जंजीर चित्रपटात सगळ्याच कलाकारांनी उत्तम भूमिका केल्या आहेत, पण त्यातही चित्रपटातल्या व्हिलनचं, तेजाचं म्हणजेच अभिनेते अजित यांचंही कौतुक आपल्याला करावं लागेल. अजित यांची खास डायलॉग डिलिव्हरी आजही प्रेक्षकांच्या लक्षात राहते. लिली डोंट बी सिली हा त्यांचा चित्रपटातील डायलॉग खूप गाजला होता. अजित यांनी चित्रपटात साकारलेलं तेज हे पात्र हुशार, धडाकेबाज आणि सुटाबुटात वावरणारं होतं. जंजीरमध्ये अमिताभ यांच्या विजय खन्ना या रागावलेल्या इन्स्पेक्टरच्या भूमिकेसमोर अजित यांची शांत, थंड आणि क्रूर तेजाची टक्कर प्रेक्षकांना मनापासून आवडली. अभिनेत्री बिंदू यांनीही खलनायिकेची भूमिका उत्कृष्ट साकारली आहे.
1: अच्छे खरीदार हमेशा सौदा करने से पहले दूसरे की कीमत का अंदाजा लगाते हैं.
2: तो क्या अंदाजा लगाया तुमने?
1: जहां तक मेरी जिंदगी का तजुर्बा है, जो लोग पार्टियों में अलग थलग रहते हैं वो आमतौर पर बहुत जिद्दी होते हैं, और फिर इस आदमी का खरीदना तो बहुत मुश्किल होगा.
2: तेजा, मैं तुम्हें जितना भी जानती हूँ लगता है कुछ भी नहीं जानती. कभी कभी सोचती हूँ इतना बड़ा कारोबार तुम अकेले संभाल लेते हो, कितनी अकल और एक्सपीरियंस की बात है.
1: डार्लिंग, ये सब कुछ मैंने पाटिल साहब से सीखा है. आज मैं जो कुछ हूँ पाटिल साहब की बदौलत हूँ.
2: तेजा, पहली बार मैं तुम्हारे मुंह से किसी की तारीफ सुन रही हूँ. वाकई पाटिल साहब बहुत कमाल के आदमी होंगे. अगर वो जिंदा होते तो मैं उनसे जरूर मिलती. लेकिन उनकी डेथ कैसे हुई?
1: मैंने ही उन्हें कत्ल कर दिया.
0: श्रोते हो, जंजीर चित्रपट रिलीज झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर झपाट्याने गल्ला जमवायला सुरुवात केली. अमिताभ बच्चन यांचा परत एकदा फ्लॉप चित्रपट, प्रकाश मेहरांचं दिवाळं या सगळ्या बाजार गप्पांना, अफवांना जंजीरच्या कमाईनं कुलूप घातलं. ते कायमचंच. रिलीजच्या दुसऱ्याच आठवड्यात 5 रुपयांचं तिकीट ब्लॅकमध्ये 100 रुपयांना विकलं जाऊ लागलं. याच काळात राज कपूर यांचा बॉबी चित्रपट रिलीज होणार होता. कल्याणजी आनंदजी यांनी संगीत दिलेल्या जंजीरच्या गाण्यांचा बॉबी या चित्रपटाच्या गाण्यांवर परिणाम होऊ नये म्हणून संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी जंजीरच्या सर्व कॅसेट्स आधीच विकत घेतल्या होत्या असंही त्या काळी म्हटलं जायचं. श्रोते हो, शेर खानची कान उघाडणी करणारा, अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा विजय प्रेक्षकांना मनापासून आवडला. प्रेक्षकांनी आणि मीडियाने अमिताभ बच्चन यांना अँग्री यंग मॅनचा किताब बहाल केला. जंजीरच्या यशानंतर मुकद्दर का सिकंदर, दिवार, त्रिशूल, डॉन, काला पत्थर, अग्निपथ, शोले, कालिया, कुली, मर्द अशा कितीतरी ॲक्शनपटांचा सिलसिला सुरू झाला. श्रोते हो, जंजीर चित्रपटातला अभिनेते प्राण आणि अमिताभ बच्चन यांच्यावर शूट झालेला एक सीन आपण ऐकूया.
3: मैंने इस एरिया के तमाम ब्लैक लिस्टेड लोगों के नाम मांगे थे. क्या हुआ उसका?
4: अभिलाष साहब.
5: अस्सलाम वालेकुम इंस्पेक्टर. हमारा खुशकिस्मती तो तुम्हारे जैसे बड़े ऑफिसर ने हमको याद किया. हमारे लायक कोई खिदमत?
3: तुम्हारा नाम शेर खान है?
5: इस इलाके में नए आए हो साहब, वरना शेर खान को कौन नहीं जानता. खैर, अब मुलाकात हो गई.
6: जब तक बैठने को न कहा जाए शराफत से खड़े रहो. ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं.
5: आज तक शेर खान से किसी ने इतनी बड़ी बात नहीं कही कि तुम नहीं, तुम्हारी वर्दी, तुम्हारी कुर्सी बोल रही है. जिस दिन ये वर्दी, ये कुर्सी नहीं होगी उस दिन तुम
6: नहीं साहब,
5: गला खराब हो जाएगा. घंटी बजाओ और हवलदार को बुलाओ और कहो कि शेर खान को बंद कर दे.
7: साहब, ये फाइल.
3: हवलदार, शेर खान को बाहर छोड़ दो.
5: जरूरत नहीं, शेर खान खुद आया था, खुद चला जाएगा. खुदा हाफिज.
0: श्रोते हो, जंजीर चित्रपट हा आपल्याला एका वेगळ्या कथेसाठी, संगीतासाठी लक्षात राहतो. त्याचबरोबर या सिनेमाला 21व्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकनही मिळालं होतं. वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये जरी चित्रपट नामांकित होता तरी

0: सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून गुलशन बावरा यांना यारी हे इमान मेरा या गीतासाठी, सर्वोत्कृष्ट कथा आणि सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी सलीम जावेद यांना आणि सर्वोत्कृष्ट संपादनासाठी आर महाडिक यांना फिल्मफेअरचे पुरस्कार मिळाले. श्रोतेहो, जंजीर चित्रपट ट्रेंड सेटिंग चित्रपट ठरला, ज्याने हिंदी सिनेमा पूर्णपणे बदलून टाकला. प्रेक्षकांनी अँग्री यंग मॅनचे मनापासून स्वागत केले. जंजीर चित्रपट 70s इतका लोकप्रिय झाला होता की या सिनेमाचा तेलुगू, तमिळ, मल्याळम भाषेमध्ये रिमेकही करण्यात आले. आज या चित्रपटाला 50 जास्त वर्ष झाली आहेत. याच चित्रपटानं अमिताभ बच्चन यांची फ्लॉप कारकीर्द पुसून त्यांना रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवलं. मिळालेल्या संधीचा उत्तम फायदा घेत या फ्लॉप नायकानं स्वतःला घडवलं आणि बॉलिवूडचा तो महानायक ठरला. आजही जंजीर चित्रपट पाहताना तो तितकाच नवीन आणि ताजातवाना वाटतो आणि कायम तसाच वाटत राहणार. श्रोतेहो, आजच्या एक फिल्म कार्यक्रमामध्ये जंजीर या सुपरहिट चित्रपटाविषयी आपण जाणून घेतलं. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आजच्या कार्यक्रमातून मी आपला निरोप घेतेय. पुन्हा भेटूया एका नवीन चित्रपटासोबत एक फिल्म या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोतेहो, एक फिल्म हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आजचा चित्रपट होता जंजीर आणि संकलन आणि निवेदन होतं रेणुका कौंडिण्य यांचं. 100.1 MHz FM बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता आनंद घेणार आहोत मराठी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत सतीचं वाण या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं, तर या गीतासाठी स्वर आहे सुलोचना चव्हाण आणि जयवंत कुलकर्णी यांचा. ऐकूया.
2: अग कारभार नी करतो मन धरणी, अशी तोंडाला तोंड माझ्या देऊ नको, अन वस्कन अंगावर येऊ नको, अशी तोंडाला तोंड माझ्या देऊ नको, अन वस्कन अंगावर.

0: माझ्या गळ्यात घुंगट आलं अग कारवारनी
1: जरा इचारानं बोला

श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण सतीचं वाण या चित्रपटातलं सुलोचना चव्हाण आणि जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकलं. गीताला संगीत होतं प्रभाकर जोग यांचं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कन्यादान या चित्रपटातलं पी सावळाराम यांचं गीत. स्वर आहे लता मंगेशकर यांचा आणि संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

श्रोते हो, आत्ताच आपण कन्यादान या चित्रपटातलं पी सावळाराम यांचं गीत ऐकलं. लता मंगेशकर यांच्या स्वरातल्या या गीतासाठी संगीत होतं वसंत प्रभू यांचं.

श्रोते हो, यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी ऐकणार आहोत एक निवेदन. हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधी हे निवेदन आहे. श्रोते हो, येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात उद्या 1 जुलै 2026 विषय आहे लहान मुलांमधील ॲलर्जीची समस्या, कारणं, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील बालरोगतज्ज्ञ डॉक्टर सागर वाघ. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत आणि संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02141242374 आणि 2426372. निवेदन संपलं. आता कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत आशा भोसले आणि तलत मेहमूद यांच्या स्वरातलं आणि वसंत देसाई यांच्या संगीत नियोजनातलं पी सावळाराम यांचं गीत. चित्रपट आहे मोलकरीण.

0: आशा भोसले आणि तलत महमूद यांच्या स्वरातलं मोलकरीण या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. पी सावळाराम यांच्या गीतासाठी संगीत होतं वसंत देसाई यांचं. आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: सीट बेल्टचा वापर कराल, आरामात कार चालवाल,
2: भरधाव वेगात वाहन चालवाल, नाक मुलाचा जीव गमवाल,
3: वाहन वेगाने चालवू नका, जीव धोक्यात घालू नका,
1: सीट बेल्ट लावा, कार चालवा, कार प्रवासातला वेळ मजेत घालवा,
3: फुलांसारखी लहान मुलं
2: रिक्षात बसवा समजून फुलं,
1: सीट बेल्टचा वापर नियमित,

0: चा प्रवास नेहमीच सुरक्षित.
1: रिक्षातल्या मुलांची संख्या वाढवाल, तुम्हीच अपघाताला आमंत्रण द्याल.
2: रिक्षात मुलांना कोंबू नका, अपघात ओढून घेऊ नका.
1: एका मागून एक वाहन चालवा, वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सोडवा.
0: सीट बेल्टचा वापर करा, कार प्रवास सुरक्षित करा.
1: बेपरवाईनं वाहन चालवाल, एका क्षणात वर जाल.
0: वाहनावर मोबाईलवर बोलू नका, वाहनावर मोबाईलवर बोलू नका, अपघाताला निमंत्रण देऊ नका.
1: वाहनांचं सर्व्हिसिंग वेळेत कराल,
2: आपोआप प्रदूषण कमी कराल.
3: शंभरांश एक मेगाहर्ट्सवर श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम. आता सकाळचे 11:15 वाजले आहेत. ऐकणार आहोत आपली गाणी. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत श्रीधर फडके आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं हे छानसं गीत.

0: श्रोते हो, आपली गाणी कार्यक्रमात सुरुवातीला आपण श्रीधर फडके आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं शिरीष गोपाळ देशपांडे यांचं गीत ऐकलं. गीताला संगीत होतं श्रीधर फडके यांचं.
1: हॅलो आणि वेलकम. पावसाळ्यात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी आणि त्यांना कसं हेल्दी ठेवावं यावर काही महत्वाच्या टिप्स देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत कोपरगावचे बालरोग तज्ञ डॉक्टर अप्पासाहेब अधिक.
2: शाळा सुरू होणे आणि पावसाळा सुरू होणे एकच वेळ असते, त्यामुळे मुलांमध्ये सर्दी खोकला आणि ताप यासारख्या तक्रारी वाढतात. कारण हवामानात पण बदल होतो, पावसात भिजणे हे कॉमन असते किंवा ओले कपडे जास्त वेळ अंगावर राहतात मुलांच्या, त्यामुळे संसर्ग म्हणजे इन्फेक्शन होण्याची पण शक्यता वाढते. इन्फेक्शियस डिसीजेस जे असतात एकमेकाच्या संपर्कात आल्यावर त्या संसर्ग होऊ शकतो किंवा समान वस्तूंना स्पर्श करतात, त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन एका मुलाकडून दुसऱ्या मुलाकडे सहज पसरू शकते. पालकांनी मुलांना नियमितपणे हात धुण्याची सवय लावावी. पावसात भिजल्यास लगेच कपडे बदलून द्यावेत. ओले बूट, मोजे किंवा गणवेश घालून शाळेत पाठवू नये. जर मुलाला सर्दी खोकला किंवा ताप असेल तर त्याला विश्रांती द्यावी. तसेच उघड्यावर मिळणारे अन्न टाळून ताजे अन्न आणि स्वच्छ पाणी द्यावे. अशा छोट्या सवयीमुळे मुलांचे आरोग्य पावसाळ्यात चांगले राहू शकते.
1: अलेम्बिक फार्मास्युटिकल लिमिटेड द्वारे जनहितार्थ प्रसारित.
0: श्रोते हो, आपली गाणी कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अरुण दाते यांच्या स्वरातलं मंगेश पाडगावकर यांचं गीत. गीताला संगीत आहे यशवंत देव यांचं. ऐकूया.

अरुण दाते यांच्या स्वरातलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत होतं यशवंत देव यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आपली गाणी हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 100.1 MHz FM बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 11:28 होत आहेत. प्रसारित करत आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

श्रोते हो, ही एक आठवण हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाची. श्रोते हो, येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात उद्या 1 जुलै 2026 विषय आहे लहान मुलांमधील ॲलर्जीची समस्या, कारणं, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील बालरोगतज्ज्ञ डॉक्टर सागर वाघ. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत आणि संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02141 242 34 71 आणि 242 36 72. निवेदन संपलं.

रंगवले मी चित्र मनोहर मीच तयांची केली चौकट शिस्वी चौकट बांधी अली ती निज हस्तांनी भिंतीवरती. श्रोते हो, कशी असते हो आपली मैत्रीण? तर स्वतःत रमते, स्वतः गाते, स्वतः लिहिते आणि स्वतःतच दंग असते. इतरांनाही त्यात सामावून घेते. अशा आपल्या मैत्रिणींना आपण भेटूया, जाणून घेऊया त्यांचं भावविश्व आणि कार्यकर्तृत्व. नारी विश्व या कार्यक्रमात दर महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.

आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता दुपारचे 12 वाजता आहेत. यानंतर वनिता मंडळ हा आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत आणि त्यानंतर विविध भारतीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपल्यासाठी. तेव्हा या प्रसारणातून प्रज्ञा असणीकरला निरोप द्या. नमस्कार.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: सहाव्यांदा सुखदा सहाव्यांदा ऐकलं हे गाणं. अगं ते गाणं सुद्धा आता वाजून वाजून दमलं असेल, थांबलं एकदाच.
1: मोबाईल थांबला म्हणजे मोबाईल वरच हे गाणं थांबलं, पण मनात घोळणारं संगीत काही थांबायला तयार नाही.
0: मी अगदी हेच म्हणणार होतो, म्हणजे प्रत्यक्ष वाजणारं गाणं जरी थांबलं ना तरी त्याच मनामध्ये असणारं गुंजन ते नाही थांबत.
1: बापरे गुंजन वगैरे म्हणजे पण आता खरंच हे गाणं ऐकताना शब्दमोह की संगीत काय कळत नाही, का स्वर्गीय आवाज म्हणून का सगळं एकत्र येतं आणि त्यातून निर्माण झालेला निर्मळ भाव असं काही असेल.
0: येस अगदी हीच हीच गत होते कुमारजींना ऐकताना. कुमारजींची निर्गुणी भजनं आहा हा.
1: उड जाएगा हंस अकेला किंवा काय ते सुनता है गुरु ज्ञानी
0: आणि ते हिरना समज बुज बन चरना किंवा अवधूता कुदरत की गत न्यारी. खरच किती खोलवर अर्थ आहे या शब्दांमध्ये नाही का, या भजनांमध्ये सुखदा.
1: खरंच आहे आणि आपण हे सगळं ऐकतो खरंच छान वाटत रे. परवा की नाही आम्ही भीशीतला मैत्रिणी जमलो होतो आणि कबीर जयंतीचा संदर्भ होता.
0: अगं पण भीशीमध्ये कबीर कुठे आहे, म्हणजे खाणं पिणं सेल शॉपिंग एकूण मज्जा मज्जा असते आणि तिथे हे कबीर कुठे आले.
1: तुला माहितीये ना की आम्ही काही फक्त गप्पा टप्पा करायला जमत नाही, तर एखादा विषय आम्ही घेतो आणि त्याच्यावर गंभीरपणे बोलतो सुद्धा.
0: अच्छा अच्छा अच्छा. पण मजा असते ना जोडीला, हे खरंय की नाही.
1: हो अर्थातच रे ती असतेच. पण ऐक ना, तिथे आमच्या रजनीने कबीरांची कुमारजींनी गायलेली भजनं गायली.
0: बर म्हणजे अजून डोक्यात कुमारजी आणि कबीर घोळत आहेत तुझ्या तर.
1: हो रे, 15व्या शतकामधले कबीर असं म्हणतात की देशभरातल्या किंवा जगभरातल्या 50 पेक्षा जास्त भाषांमध्ये त्यांच्या रचना अनुवादित झाल्यात.
0: अगं सहज शक्य आहे, कारण जगण्याचा अर्थ शोधण्यामध्ये सामान्य माणसाचा जन्म निघून जातो आणि कबीरांनी अगदी थोडक्यात ते सगळं किती छान सांगितलेलं आहे.
1: जन्म मरण नाते संबंध वाणी वर्तन विचार
0: देव गुरु परमार्थ किंवा स्वचा शोध.

0: प्रेमाच्या व्याख्या बाप रे काय काय लिहून ठेवले कबीरांनी खरं तर या रचना ना कालातीत आहेत
1: शाश्वत आहेत शब्दात किती ताकद असते नाही का रोहित शब्द क्षणार्धात आपल्याला शांत करू शकतात आणि क्षणात मूक करून जातात
0: दुःखातून हे शब्दच आपल्याला बाहेर काढू शकतात आणि हेच शब्द काटे बनून ऋतूही शकतात
1: शब्द प्रश्न टाकतात आणि शब्द उत्तर सुद्धा देऊन जातात
0: आणि म्हणूनच शब्द नेहमी जपून वापरावा असं म्हणतात
1: चल हवं तर थोडा वेळ आपण तुझ्या आवडीची उडती गाणी लावूया चालेल का हिंदी मराठी का तुझ्या प्लेलिस्ट मधली इंग्लिश गाणी
0: हे बघ सुखदा काहीही लावू नकोस आपण दोघ जण शांत बसूया आणि ही शांतता ऐकूया
1: वा शांतता ऐकूया
0: शांतता ऐकूया हे तुझंच वाक्य आहे सुखदा आठवलं का तुला अगं आपण ओरिसाला गेलो होतो आणि सगळा परिसर असा शांत शांत होता
1: हो वाहनांचा आवाज नाही माणसांची वर्दळ नव्हती निसर्ग आणि फक्त निसर्ग
0: आणि कॅम्प मधली सगळी माणसं गाढ झोपलेली होती तू मात्र भल्या पहाटे उठून समोरच्या तळ्याकाठी जाऊन एकटीच त्या गवतावर बसली होतीस
1: कितीतरी वेळ आभाळाकडे बघत
0: काय तर म्हणे पहाटेच्या शांततेचा आवाज ऐकतीये मी
1: खरंच रे तू आता आठवण करून दिलीस तो सगळा माहोल किती मनात अगदी उजळून निघतो पहाटेची शिरशिरी मंद लाटांची ये जा दूर कुठेतरी केशरी रेषा फटफटणारी आहा
0: आणि सगळ्यात कहर सुंदर म्हणजे पलीकडच्या काठावर असलेल्या मंदिरातून येणारे त्या झुंजुमुंजू वातावरणात सहज मिसळून जाणारे आरतीचे आणि घंटेचे मंद मधुर स्वर
1: पाण्यात दूर दूरवर डुलणाऱ्या होड्या आणि त्यात ते टिमटिमणारे अंधुकचे दिवे
0: संमोहित करणारे क्षण आपलीच आपल्याला नव्याने ओळख करून देणारे क्षण
1: कुठून कुठे जातो ना आपण आठवणींचे दोर पकडून गंमत वाटते सगळी कबीर काय गाणं काय शब्द काय आणि तळ्याची आठवण काय
0: अगं गाण्यावरून आठवलं
1: काय
0: काल शैला मावशीचा फोन आला होता अगं नंदुताईची जान्हवी गाण्याची तिसरी परीक्षा फर्स्ट क्लास मध्ये पास झाली म्हणे
1: अरे वा वा खरंच मस्त रे गोड गळाय जान्हवीचा ए ती आपल्या घरी आली होती तेव्हाची गंमत आठवते का
0: गंमत कसली गंमत ग
1: ती नंदुताईला अगदी मनापासून काहीतरी पटवून देत होती आणि ताई आपली शंका काढत होती
0: मग वैतागली असेल जानू
1: वैतागली नाही पण पटकन म्हणाली अगं आई तंबोऱ्याची शपथ
0: हो
1: मला इतकं आवडलं ना तिचं हे वाक्य तंबोऱ्याची शपथ
0: आपण शपथ कोणाची घेतो तर आपल्याला परमप्रिय असलेल्या व्यक्तीची किंवा गोष्टीची
1: म्हणजे लहानपणी नाही का आई शपथ असं सारखं म्हटलं जायचं आणि हिने मात्र थेट तंबोऱ्याची शपथ घेतली बघ ना म्हणजे तिची गाण्यातली किंवा संगीताबद्दलची ओढ आणि आदर मनापासूनच असतं
0: आणि त्या तंबोऱ्याला तिनं आपल्या मनातलं अगदी सर्वोच्च स्थान देऊन टाकलं बरं तेही कोणाच्या सांगण्या शिकवण्यावरून नाही अगदी उत्स्फूर्तपणे नाही का
1: तर ते म्हणतात ना स्पॉन्टॅनियसपणे म्हणजे खोल मनातून आलं आणि बोलली ती
0: खरंच सुखदा ही निरागस्तता हा निर्मळपणा साधेपणा फार दुर्मिळ झाला नाही का आजकाल म्हणजे क्वचितच असं कुठेतरी आपल्याला दिसतं
1: हो आणि तसं तर असेल ना तर आपली कला ही खरंच स्वच्छ सुंदर होऊन समोर येईल
0: पण काय होतं की वाढत्या वयाबरोबर म्हणजे अनेकांच्या धारणा किंवा तत्व बदलत जातात आणि वागण्या बोलण्यातली कोवळी खरून जाते
1: नॅचरल आहे रे ते म्हणजे नैसर्गिक आहे म्हणजे मत आणि विचार नक्कीच बदलू शकतात पण जे काही असेल त्यात स्पष्टता आणि निर्लेप भाव असायला हवा
0: हो हो ऐकायला छान वाटतंय पण प्रत्यक्षात आणणं जरा अवघड आहे नाही का
1: अजिबात नाही सांगणारा आणि ऐकणारा दोघही जर का सुज्ञ असतील ना तर जुनं टाकून नवीन स्वीकारणं आनंदाचं होऊ शकतं
0: अच्छा सांगणारा आणि ऐकणारा दोघेही सुज्ञ असावेत म्हणजे ऐकणारा तर आहे म्हणजे उदाहरणाने जरा स्पष्ट कर बरं
1: बरं फार लांब नको जायला रेखाचंच उदाहरण देते तुला
0: काय
1: तुला आठवत आहे ना 5 वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं
0: अगं हो तिच्या लग्नामध्ये तुझा उत्साह केवढा होता आणि ती सुद्धा ताई ताई ताई करत सगळ्या गोष्टी तुला विचारून करत होती
1: हा ते झालं पण मी काहीतरी वेगळं सांगते लग्नानंतर पहिली 2 वर्ष वटसावित्रीला तिची सुट्टी असायची आणि उपास सुद्धा
0: अच्छा नटून तटून पूजेची ताट घेतलेल्या स्त्रियांच्या ताफ्यात ती सुद्धा होती तर आणि त्या सगळ्यांच्या ताटामध्ये वडाच्या फांद्या होत्या नाही का बरं मग
1: दुसऱ्या वर्षीच मी तिला समजावून सांगितलं म्हणजे तिला कळेल अशा भाषेत म्हटलं अगं

0: झाडाच्या फांद्या तोडणं बरोबर नाही.
1: आणि मग तुझा तो आवडता क्लास घेतला असशील तू. नवरा बायकोचं नातं झाडाला दोरे बांधून नव्हे तर संसारात एकमेकांना समजून घेतल्याने घट्ट होतं वगैरे वगैरे वगैरे.
0: क्लास वगैरे नाही रे घेतला, पण एकूणच निसर्ग रक्षण किंवा पर्यावरणाला हानी न पोहोचवता सणवार कसे साजरे करता येतील हे तिला सांगितलं.
1: अच्छा अगं, पण तिला हे पचवणं जरा जडच गेलं असेल.
0: मी तिला असं म्हटलं की तुझी श्रद्धा असेलच तर घरच्या घरी देवाला हळदी कुंकू वाहून तुझ्या मनात काय ते सांग. झालं
1: सुखदा, पण तू एकटीने हे पाळणं किंवा केवळ एका बाईला शहाणं करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे कसं माहितीये का, समुद्रातल्या वाळूचा एक एवढासा कण जपावा तसं झालंय.
0: अगदी अगदी कणभर असेल, पण मी मनापासून सांगितलं आणि तिने ऐकलं. त्यानंतरच्या वर्षी तिने सुट्टी घेतली नाही आणि वडाच्या फांद्या सुद्धा तोडल्या नाही.
1: हो
0: हा, कालच्या वटपौर्णिमेला सुद्धा म्हणाली, ताई घरच्या देवाला नमस्कार करून आले.
1: वा वा वा, सुखदा क्या बात है, ब्रावो. म्हणजे तू जिंकलीस म्हणायचं तर.
0: जिंकले बिंकले काही नाही रे, म्हणजे वडाची पूजा करायला माझा विरोध नाहीये. वड हे खरोखर औषधी झाड सुद्धा आहे, खूप उपयोग आहेत, पण वडाच्या फांद्या मात्र तोडू नका. इतकंच
1: मला कौतुक वाटत सुखदा तुझं.
0: कसलं काय,
1: म्हणजे कसं आहे की तू परंपरा पण जपतेस आणि नव्याचा पण अंगीकार करतेस. आता तू जे काही बोललीस ना ते म्हणजे कसं, कर्मण्ये वा अधिकार असते मा फले सुखदा.
0: एकदम, म्हणजे तू काही हरभऱ्याच्या झाडावर चढू नको. मी इतकी मोठी नाहीये आणि मला काही सिद्धही करायचं नाहीये. सोशल मीडियावर दाखवायचं तर अजिबात नाही.
1: हे मात्र 100% खरं. सुखदा तुला एक गंमत सांगतो, माझी आई सुद्धा, म्हणजे म्हटलं तर ती मागच्या पिढीतलीच नाही का.
0: हा, मी अगदी हेच सांगणार होते. ते पर्यावरण रक्षण वगैरे सगळं आत्ताच्या काळात आपण जास्त बोलतो, पण तुझी आई काय किंवा माझी आई काय हे कधीपासून पाळत आलेले आहेत.
1: म्हणजे उपास तपास करणं याला त्यांचा दोघींचा पूर्ण विरोध आहे. खर तर काळाच्या पुढे चालणाऱ्या बायका आहेत या, नाही का.
0: उपवास करण्यामध्ये आमची माई आत्या सगळ्यात पुढे. त्याच्यानंतर मग तिला ऍसिडिटी, गरगर, चक्कर, अशक्तपणा, अति करू नये रे कुठच्याही गोष्टीच.
1: हो ना, म्हणजे एक वेळ आपण म्हणतो ना उपवास करावा, पण ते उगाच उपाशी राहणं वगैरे योग्य नाही. आता त्यांना कोण समजावणार. इतरांना अशक्तपणा येईल समजावताना. मग काय, कारण अशी मंडळी ना त्यांचा हेका कधी सोडत नाहीत बघ.
0: हल्ली काय ते इंटरमिटेंट फास्टिंग त्याचा बोलबाला आहे. ठराविक वेळेत खाणं आणि ठराविक वेळेत उपवास.
1: हो, ते साधं प्रकरण नाही आहे सुखदा, त्याचे सुद्धा प्रकार आहेत. 16/8 म्हणजे 16 तास काहीही नाही, 8 तासात खाणे किंवा
0: आणि काय ते नाही का दुसरं, 5/2 म्हणजे काय, 5 दिवस नॉर्मल जेवण, 2 दिवस अगदी कमी कॅलरी असलेलं अन्न.
1: मला काय वाटतं माहितीये का सुखदा, जेवणा खाण्यातले कुठलेही बदल स्वतःच्या मनाने किंवा लेटेस्ट फॅड फॉलो करूया म्हणत किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे व्हिडिओ बघून करू नयेत.
0: अगदी बरोबर, आपल्या डॉक्टरांच्या, आपल्या वैद्यांच्या किंवा तज्ञांच्या सल्ल्यानेच ह्या गोष्टी करायला हव्यात.
1: आणि काय, आजकाल आहार आरोग्य यासारख्या गोष्टी आल्या की सगळे आपले सुरूच होतात एकदम.
0: अगदी, प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय, अर्थातच प्रॅक्टिकल आणि रोजच्या जगण्यात उपयुक्त असे हे विषय. ये ग ये शर्वरी, काय ग आज बेल तुझ्या नेहमीच्या पद्धतीने म्हणजे ठण ठण ठण ठण घण घण घण घण अशी नाही वाजवलीस.
1: एवढी हळूच बेल वाजवणं म्हणजे सौम्य पद्धतीनं तेही शर्वरीने, काय काय झालं, काय बरं नाही की काय माझ्या लाडक्या बहिणीला.
2: ए रोहित दादा, काही बोलू नकोस, एकदम ठणठणीत आहे मी.
1: हा मग ठीक आहे, नाहीतर म्हटलं
2: काही म्हणू बिडू नकोस, मला आधी बसू दे.
0: हो बस बस, वारा खा, पाणी पी.
1: सुखदा आता काय तू इथे इथे बस रे मोरा वगैरे म्हणण्याची काही नाही, म्हणजे वारा खा, पाणी पी असं छान लईत म्हणत होतीस. आता म्हणशील भुर कनडून जा.
0: रोहित काय रे शर्वरी, इथे बस पंख्याखाली. हा बरं वाटलं असेल ना तुला आता
2: मस्त.
0: काग आपल्या मुक्ताबाईंची शाळा सुरू झाली असेल.
2: झाली ना अगं, शाळेत जायचं म्हणून पहिल्या दिवशी एवढी खुश होती मला की नाही तिचा बालवर्गाचा दिवसच आठवला.
0: हो पहाटेच उठून बसली आणि घरातल्या सगळ्यांना उठवून ठेवलं, उठा उठा चिमण्यांचा आवाज येतोय, सकाळ झाली, आज मी शाळेत जाणार.
1: खरंच शर्वरी मुली किती पटकन मोठ्या होतात ग.
2: हो ना,
1: एवढीशी आपली मुक्ता आणि आता छान पुस्तकं वगैरे वाचते. हो। काय काय माहिती आपल्याला सुद्धा सांगत असते.
2: हो ना, आणि आता काय म्हणे, मोठ्या वर्गात गेली आहे ना, आता अभ्यास सुद्धा वाढला, पण गाडी खुश आहे बरं का शाळेत.
0: वा वा,
2: आणि वर्ग

0: शिक्षकाबाई तर एकदमच आवडून गेल्यात.
1: हे महत्वाचे आहे. अभ्यास तर होतच राहतो पण शाळा आणि शाळेचं वातावरण आवडणं हे महत्वाचे आहे.
2: खरंय, म्हणजे हे ना मेंदूच्या वाढीचे दिवस असतात आणि आयुष्यभराच्या आठवणी सुद्धा असतात. त्यामुळे सगळ्यांनाच ना चांगले शिक्षक आणि चांगल्या शाळा मिळायला पाहिजेत.
1: शाळा कुठचीच वाईट नसते रे. आणि शिवाय म्हणजे शासनाच्या पण वेगवेगळ्या योजना असतात. विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तकं, दुपारचा पोषण आहार हे सगळं आहे. प्रत्येक विषयाची दुसरी बाजू सुद्धा आपण बघितली पाहिजे.
0: ज्यांची शिकायची इच्छा आहे पण परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही अशा मुलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं वाटतं.
2: पण शर्वरी, अशा मुलांसाठी मदत मिळवून देणारे सुद्धा अनेक हात आहेत, अनेक संस्था आहेत, ट्रस्ट असतात.
1: आमच्याकडे म्हणजे माझ्या आईकडे तर पद्धतच आहे की घरातल्या प्रत्येकाच्या वाढदिवसाला एका मुलाच्या शिक्षणाच्या खर्चासाठीचे पैसे पाठवायचे.
2: हो खरंय, तू म्हणतेस मला माहिती आहे ही गोष्ट. पण जाहिरात करायच्या या गोष्टी नसतात ना.
0: आता विषय निघालाय म्हणून सांगते. आमच्या मावशींच्या मुलीला यंदा 10वीला 90% मिळाले.
1: अरे वा.
0: पण पुढे कसं काय अशा थोड्याशा त्या काळजीत दिसल्या.
1: खरंय ग, हल्ली शिक्षण सुद्धा किती महाग झालंय.
0: तेव्हा मोहित त्यांना म्हणाला की तिच्या आवडीच्या शाखेत तिला ऍडमिशन घेऊ द्या, फीच्या पैशांची काळजी करू नका.
2: वा खरंच, अशा गोष्टी ना कुठल्याही पुस्तकात शिकवल्या जात नाहीत. या गोष्टी बघून ऐकून आणि समजून घेऊन करायच्या असतात, नाही का?
0: अगदी बरोबर बोललास दादा. परवा मुक्ता बरोबर बोलताना सुद्धा हाच विचार मनात आला.
1: अगं मुक्ता, ती किती लहान आहे ग या सगळ्याबद्दल विचार करायला.
0: नाही नाही, विषय वेगळा होता. सध्या पाऊस आणि पाणी यावर जिथे तिथे चर्चा सुरू असतात ना.
2: हो ना, पाऊस यंदा डोळ्यातून पाणी काढतो की काय अशी परिस्थिती होती.
1: आपल्याकडे तर 2 आठवड्यांपूर्वी जाहीर झालंय आठवड्यातून 2 दिवस पाणी येणार नाही.
0: तरी आपण नशीबवान आहोत, मुंबईत काही टक्केच पाणी कपात जाहीर झाली आहे.
2: पण तुला माहितीये ना शर्वरी, पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकामासाठी, स्विमिंग पुलासाठी किंवा गाड्या धुण्यासाठी वगैरे केलेला आढळला तर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे.
0: हो ना, आमच्या सोसायटीने सुद्धा तशीच नोटीस काढली आहे.
2: हे बघ, माझं काय म्हणणं आहे, फक्त चर्चा करून किंवा दोषारोप एकमेकांवर करून काहीही साध्य होणार नाही. खरं तर देशामध्ये पाणी भरपूर आहे, फक्त ते योग्य पद्धतीनं साठवण्याची मानसिकता आपल्याकडे नाहीये ग.
1: माणसाची वृत्ती कशी असते ना, पाणी मिळत आहे तोवर त्याचा वारे माप वापर करायचा, चक्क उधळपट्टी करायची.
0: हो ना, मग कुठे फटका बसला की लोकांचे डोळे उघडतात.
2: आणि दुष्काळाचं नुसतं सावट जरी जाणवलं ना तर इतरांवर ठपका ठेवायला सुरुवात होते. खरं तर पाणी काय किंवा कुठलीही नैसर्गिक संपत्ती काय
1: ती जपली जायला हवी, किंवा या सगळ्या गोष्टींचा विचारपूर्वक आणि काटकसरीने वापर करायला हवा.
0: तू मागे सांगत होतीस तसं पाण्याचा कितीतरी ठिकाणी रियूज सुद्धा करता येईल. म्हणजे भाज्या वगैरे धुतलेलं पाणी झाडांना घालता येईल, कपडे धुतलेलं पाणी वॉशरूम मध्ये ओतायला वापरता येईल.
2: नळाची धार धोधो सोडून न ठेवता बारीक धारेत सुद्धा भांडी कपडे करता येतील, असे बरेच उपाय आहेत.
0: खरं तर साफसफाईच्या काही गोष्टी एक दिवसाआड करून पण चालतात, त्या हट्टाने रोजच करायच्या हा हेका मात्र सोडायला हवा.
1: याशिवाय फक्त मी एकट्याने करून काय साध्य होणार असा विचार न करता थेंबे थेंबे तळे साचे हा विचार सगळ्यांनी केला तर खूप पाणी वाचवता येईल.
0: आपण वाचवलेलं 4 बादल्या पाणी कोणासाठी दिवसभराच्या वापराचं पाणी सुद्धा होऊ शकतं ना ग.
1: नक्कीच होऊ शकतं. इथे बसून आपल्याला बाहेरची परिस्थिती कळत नाही. बायका 1-1, 2-2 हंडे पाण्यासाठी मैलोन मैल चालत जातात.
2: खरंय, आपल्याला पाणी टंचाईचे फक्त थेट परिणाम दिसतात. पण आता कारखान्यांना सुद्धा कमी पाणी जर मिळालं तर शेती उद्योग या आपल्या मुख्य व्यवसायांना जबर फटका बसतो, नाही का?
1: फक्त हे होणार ते होणार असं म्हणत कुढत बसण्यापेक्षा याच्यावरचा मार्ग उपाय याचा गंभीरपणे विचार करायला हवा.
0: ए सुखदा, परवाकीने आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये पावसाला साकड घाला म्हणून काही लोकांनी आर्थिक श्लोक काहीतरी पाठवला होता.
2: काय या गोष्टी मानसिक बळ देण्यासाठी बऱ्या असतात पण समोर उभ्या असलेल्या संकटाचा हा उपाय नाही.
1: होय, आणि रोहित मगाशी जे म्हणाला ना की आपण भाग्यवान आहोत की आपल्याकडे पाण्याचा तुटवडा नाहीये, फक्त पावसाचं पाणी साठवायचं कसं याच्यावरती मोठ्या प्रमाणावर विचार आणि कृती करण्याची गरज आहे.
0: हल्ली शाळांमध्ये हे सगळं शिकवतात बरं का. मुक्ता सुद्धा सांगत होती रेन वॉटर हार्वेस्टिंग, कॅचमेंट एरिया, ठिबक सिंचन, म्हणजे बरंच काय काय ती सांगत होती.
2: हे खरंच छान आहे शर्वरी. अगं पुढच्या पिढ्यांना हे कळणं जास्त गरजेचं आहे कारण पर्यावरणाचा जो ऱ्हास होतोय ना तो बघता निसर्गाशी संबंधित असलेले प्रश्न या नंतरच्या काळात अधिक

0: अधिक समोर येणार आहेत.
1: तरीही मला असं वाटतं की इतकं निराशाजनक चित्र उभं नको करायला. पावसाने थोडा दिलासा दिलाय आता, आणि आपल्यासारखे निसर्गाचा विचार करणारे सुद्धा अनेक जण आहेत. शिवाय नदीजोड प्रकल्प, पूर, दुष्काळ निवारण याविषयी सरकारही काम करतच असतं.
0: माणसाने आशावादी असायलाच हवं सुखदा. सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला एवढी काळजी वाटते, तर आपले पालक असलेल्या सरकारला काही पट जास्त काळजी वाटत असणारच ना.
2: येस, माणसाने आशावादी असायला हवं, पण त्याला प्रयत्नांची पण जोड हवी.
1: करेक्ट, आणि याची सुरुवात स्वतःपासून करायला हवी. एकूणच विचार आणि व्यवहारात तारतम्य आलं की गोष्टी सोप्या आणि आनंदाच्या होऊ शकतात. क्या बोलते, मुळात आनंदी राहूया काय?
0: अरे सुखदा शर्वरी, अगं खिडकीतून बाहेर बघा
1: काय
0: चक्क आभाळ भरून आलंय.
2: वा,
0: वारं पण काय छान सुटलंय. आता कधीही बरसू लागेल.
2: अरे वा, आपलं आशावादी बोलणं निसर्गानं ऐकलं की काय. वा वा वा, ये रे पावसा.

श्रोते हो कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. श्रोते हो, यानंतर आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रम असणार आहे. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आहार याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. तेव्हा श्रोते हो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. तेव्हा श्रोते हो, नक्की सहभागी व्हा. आणि आता ऐकूया हे छानसं गाणं.

0: श्रोते हो, आपल्या संस्कृतीत अन्न हे पूर्ण ब्रह्म असं म्हटलं जातं. कारण अन्न हे केवळ पोट भरण्याचं साधन नसून ते आपल्या शरीराचं पोषण, मनाची प्रसन्नता आणि उत्तम आरोग्याचा पाय आहे. पण आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात फास्ट फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ, अनियमित जेवणाच्या वेळा, अपुरी झोप आणि वाढता ताण यामुळे आज अनेक आजार वाढताना दिसत आहेत. पण या सगळ्याचं कारण म्हणजे आहाराच्या चुकीच्या सवयी. पण या अशा परिस्थितीत आयुर्वेद आपल्याला केवळ काय खावं एवढंच सांगत नाही, तर केव्हा खावं, किती खावं, कसं खावं आणि प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार कोणता आहार घेणं गरजेचं आहे याविषयी आयुर्वेदातून माहिती मिळत असते. तर श्रोते हो, आज आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून कोणता आहार घेतला पाहिजे याविषयी जाणून घेणार आहोत. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. डॉक्टर सिद्धेश तावडे गेली 15 वर्षे आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून मुंबईमध्ये कार्यरत आहेत. आकाशवाणी मुंबईमध्ये नैमित्तिक उद्घोषक म्हणून त्यांची निवड झाली आहे. आयुर्वेदिक कॉलेजमध्ये अध्यापनाचा त्यांना अनुभव आहे. त्यांनी आरोग्यविषयक नियतकालिकांमध्ये आयुर्वेदाच्या विविध विषयांवरती लिखाण केलं आहे. नमस्कार डॉक्टर, आरोग्य दर्पण कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आयुर्वेदानुसार योग्य आहार म्हणजे नेमकं काय त्याविषयी सांगा.
1: आयुर्वेद हे आयुष्याचं शास्त्र आहे. आपल्या पूर्वाचार्यांनी, ऋषीमुनींनी खूप अभ्यास करून हे शास्त्र बनवलंय. खरं तर या ऋषीमुनींना शास्त्रज्ञच म्हटलं पाहिजे, कारण त्यांनी आपल्या शरीराचा, शरीरातल्या रचनेचा, आतल्या अवयवांचा आणि बाहेरील वातावरणाचा, बाहेरील परिस्थितीचा या शरीरावर कसा परिणाम होतो याचा अगदी सखोल बारकाईने अभ्यास केलाय. रोगस्तु दोष वैषम्य दोष साम्य अरोगता असा एक श्लोक आहे. याचा अर्थ वात पित्त कफ हे जे 3 दोष आहेत यांची साम्यावस्था जाणे राहते तो आहार योग्य. आणि जेव्हा या 3ची साम्यावस्था बिघडते, ज्या आहाराने हे साम्यावस्था बिघडते तो आहार अयोग्य, एवढी एक ढोबळ व्याख्या आपल्याला करता येईल.
0: डॉक्टर, योग्य आहाराविषयी तुम्ही सांगितलं, पण सात्विक, राजसी आणि तामसी हे आहार म्हणजे नेमके काय?
1: हो, एक महत्त्वाचा प्रश्न आहे हा. आयुर्वेदाने मानसिक आणि शारीरिक या दोन्ही व्याधींना महत्त्व दिलंय. म्हणजे अन्नाने मनाचेही पोषण होतं हा एक खूप महत्त्वाचा विचार आयुर्वेदाने मांडलेला आहे. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की जो आहार शरीरासोबतच मनाला पण आनंद देतो, म्हणजे तो कशा प्रकारचा, जो सात्विक आहार म्हणजे जो स्निग्ध आहे, उष्ण आहे, त्याने कुठल्याही प्रकारचे दोष चाळवले जात नाहीत, मनाला शांत वाटतं, तो आहार हा सात्विक आहार. राजसिक आहार कोणाला म्हणता येईल? तो जो अति तीक्ष्ण आहे किंवा तिखट आहे, जळजळीत आहे, झणझणीत आहे, ज्याने आपल्याला वेदनाच होतील, त्रासच होईल, म्हणजे तो मुखाला चांगला वाटतो, चटपटीत वाटतो, पण नंतर तो आपल्याला त्रास देतो, तो आहार राजसिक गटात येईल. आणि तामसिक म्हणजे अर्ध कच्चा, अर्ध शिळा किंवा ज्याला गंध व्यवस्थित नाही आहे. आता आपण एक उदाहरण द्यायचंच तर बरेच वेळा हल्लीचा चायनीज आहार हा अर्ध कच्चा असतो, त्यातला तांदूळ म्हणा किंवा त्यातल्या नूडल्स म्हणा हा त्या प्रकारात मोडणारा असू शकतो. तर ढोबळ मनाने सात्विक, राजसिक, तामसिक आहाराचं विभाजन असं करता येऊ शकतं. ह्यात एक अजून एक आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे बरेच वेळा असाही गैरसमज असतो की

0: श्वेत पांढऱ्या रंगाचा आहार म्हणजे सात्विक आहार, तर असं अगदी नाहीये. जो आहार आपल्या मनाला आपल्या शरीराला शांत करतो तो आहार सात्विक गटात मोडता येईल.
1: डॉक्टर, आता ऋतू बदल होतोय, तर या ऋतू बदलानुसार आपल्या आहारात बदल करणं गरजेचं आहे, तर ते कोणते बदल करणं अपेक्षित आहे?
0: हो, खूपच महत्वाचं. आता मी येतानाही पाऊस पडत होता, ऋतू बदल झालेला आहे, वर्षा ऋतूचं आगमन झालेलं आहे. आपल्या ग्रंथांमध्ये या सहाही ऋतूंचं अगदी खूप सखोल वर्णन केलेलं आहे. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे सहा ऋतू आणि त्यानुसार होणारी दिनचर्या, ऋतुचर्या हे अगदी त्यांनी बारकाईने सांगितलेलं आहे. एक श्लोक आहे, यावत देहे तावत लोके, म्हणजे आपण ज्याला ढोबळ जसं म्हणतो जे पिंडी ते ब्रह्मांडी, ज्या प्रकारे बाहेर फरक पडतोय, ज्या प्रकारे वातावरणात बदल होतोय, तसेच बदल आपण आपल्या शरीरामध्येही केले गेले पाहिजेत. म्हणजे थोडक्यात काय, तर शिशिर ऋतू आहे, बाहेर थंडी खूप आहे, तर ते रोक्ष शरीरातही जाणवायला लागतं. मग तुम्ही आहारामध्ये जसं आपण तिळगुळाचे लाडू खातो किंवा आपण स्निग्ध गोष्टी वाढवतो, दूध तूप वाढवतो, असे बदल आपण केले गेले पाहिजेत. आणि त्याचंच उदाहरण आता द्यायचं या वर्षा ऋतूमध्ये, तर वर्षा ऋतूमध्ये अग्नी मंद झालेला असतो, शरीरातली भूक मंदावलेली असते, बाहेर सर्वत्र अम्लता आलेली असते. अशा वेळेला त्या मंद झालेल्या अग्नीला थोडंसं प्रज्वलित करण्याकरता हलका सुपाच्य आणि साधासा आहार खाणं खरं तर अपेक्षित आहे. तुम्ही बघाल बऱ्याच संस्कृतींमध्ये किंवा आपल्याकडेही याच काळात उपास ठेवण्याची एक प्रथा आहे, ती त्याच कारणाने योजलेली आहे. तर आपणही हा असा प्रकारचा आहार या वर्षा ऋतूमध्ये सुरू करणं चांगलं, पण तो कसा सुरू करायचा आणि आधीच्या ऋतूचा आहार कसा सोडायचा याबद्दल पण एक नियम आयुर्वेदाने घालून दिलेला आहे. त्याला म्हणतात पादांश, म्हणजे एक ऋतू संपला, दुसरा ऋतू सुरू होत आहे, त्या काळात टप्प्याटप्प्याने आपण आधीच्या ऋतूचा आहार थांबवायचा आणि टप्प्याटप्प्याने नंतरचा नवीन आहार सुरू करायचा. एक चतुर्थांश, पादांश म्हणजे एक चतुर्थांश, हळूहळू सुरू करायचा आणि हळूहळू थांबवायचा. अशा प्रकार जर आपण अवलंबला तर नक्कीच आपण ह्या ऋतूमध्ये, वर्षा ऋतूमध्येही आरोग्य नीट राखू शकतो. आणि जसं मध आहे, मधाचा वापर करून आपण वर्षा ऋतूमध्ये बऱ्याचशा कफाच्या व्याधींना दूर करू शकतो, आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण हळूहळू पुढे उलगडूया.
1: डॉक्टर, आता लहान मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत, तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढणं खूप गरजेचं आहे, कारण का आता व्हायरल इन्फेक्शन होणं, सर्दी, खोकला, ताप हे मुलांना सर्रास होतं, तर त्यांच्या आहारात काय बदल करणं अपेक्षित आहे?
0: हो, हा अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण बरेच वेळा वैद्यांकडे या ऋतूंमध्ये त्यांच्या आई लहान मुलांना घेऊनच येतात. सर्दी, पडसं, ताप हे वर्षा ऋतूमध्ये अगदी नित्य नियमाने होत असतं लहान मुलांना. त्याला कारणे तशीच आहेत. आयुर्वेदाने ना दोषांचं आणि वयाचं एक वर्गीकरण केलं आहे. वृद्धापकाळामध्ये वाताचं आधिक्य अधिक असतं. मध्यम वय जो असतो 30 ते 40 वयोगटाच्या व्यक्तींमध्ये पित्ताचं आधिक्य दिसतं, आणि लहान मुलांमध्ये कफाचं प्राबल्य असतं. त्या मुलांना कफाचे व्याधी होण्याचीही शक्यता जास्त असते. कृमींचे व्याधी त्यांना जास्त होतात. अशा मुलांनी खरं तर या वयोगटामध्ये षटरसांचं सेवन केलं पाहिजे. षटरस म्हणजे आपले सहाही रस, मधुर, तिक्त, आम्ल, कटू, कषाय, ह्या सर्व रसांचं जर सेवन असेल तर बरेचदा ती व्याधी प्रतिकार शक्ती मुलांमध्ये उपजत जी असते ती अजून चांगली होऊ शकते. आईकडून दुधातून मिळालेली रोगप्रतिकार शक्ती काही काळ पुरते, पण पुढची आपल्या मुलांना स्वतःच निर्माण करायची असते. पण हल्ली आपण बघतो बरेचदा चिप्सचं सेवन जास्त असतं किंवा प्रोसेस्ड फूड्सचं जेवण खाणं जास्त होतं, त्यातून लवण सेवन जास्त होतं. लवण म्हणजे खारट. या खारट खाण्यामुळे केस पांढरे होणं, त्वचेला सुरकुत्या पडणं अशी लक्षणं दिसतात, आणि ही संख्या आपण बघतो अधिक झालेली आहे. डोळ्यांवरही त्याचा परिणाम होतो. तर मुलांना शक्यतो या वयामध्ये एखादं रसायन चालू करणं, आवळ्याचा च्यवनप्राश हे एक रसायन आहे. च्यवनप्राश ही एक उत्तम कलाकृती आयुर्वेदाने केलेली आहे, जी जर मुलांना रोज एक चमचा च्यवनप्राश दिला गेला तर नक्कीच ती रोगप्रतिकार शक्ती किंवा इम्युनिटी आपण ज्याला म्हणतो ती डेव्हलप होते, आणि वारंवार आजारी पडणारी मुलंही तशा प्रकारात आजारी पडत नाहीत.
1: नक्कीच डॉक्टर, ऋतू बदल झाला की त्या ऋतूनुसार वेगवेगळे फळ भाज्या बाजारात येत असतात, ती बऱ्याचदा खाल्ली जातील असंही नाहीये, तर वेगवेगळ्या ऋतूनुसार येणारी ही फळं आणि भाज्या यांचं सेवन करणं गरजेचं आहे का?
0: हो, हा एक अजून एक चांगला प्रश्न आहे. या ऋतूमध्ये खूप छान छान भाज्या येतात. रानभाज्या म्हणतो आपण त्यांना, त्या फक्त याच ऋतूमध्ये येतात, वर्षा ऋतूमध्ये त्या नक्कीच सेवन केल्या गेल्या पाहिजेत. टाकळ्याची भाजी एक असते, तीही या ऋतूमध्ये मिळते, तीही सेवन केली गेली पाहिजे. पण तरीही पालेभाज्यांचं

0: वनस्पती सेवन हे आयुर्वेदाने थोडं वातकर सांगितलेलं आहे, त्यामुळे काही ह्या मोजक्या पालेभाज्या जशा तशा उपलब्ध होतील तशा, पण नियमित न खाता क्वचित प्रमाणात खाणे. जर मगाशी म्हटल्याप्रमाणे कृमींची जर प्रवृत्ती जास्त असेल मुलांमध्ये किंवा घरामध्ये, तर शेवग्याच्या शेंगांच्या पाल्याची भाजी ही खूपच चांगलं काम करते. कृमीहर म्हणून ती फार उत्तम आहे. आयुर्वेदाने खरं तर फळभाज्यांचं सेवन हे अधिक चांगल्या प्रकारे करण्याचा निर्देश केलेला आहेत. पडवळ आहे, दोडका आहे, दुधी आहे, या फळभाज्या किंवा कारलं या फळभाज्या जर आपण नियमित ठेवल्या आहारामध्ये तर नक्कीच त्या फायदा करतात. फळांचा जर विचार करायचा म्हटला तर डाळिंब हे खूप छान फळ आहे. ते पित्त कमी करणं आणि पचनालाही मदत करतं. आणि त्याचसोबत अंजीर हे आम्ही फळाचा वापर बरेच वेळा करतो. अंजीराचा वापर विशेषतः वृद्ध लोकांमध्ये किंवा ज्यांच्यामध्ये कॅन्सर होऊन गेलाय आणि केमोथेरपी होऊन गेलेली आहे अशा लोकांमध्ये अंजीर खूप छान उत्तम रिझल्ट देतं असा आमचा अनुभव आहे. मूळव्याधीचा त्रास असतो बरेच जणांना. सुरण ही अशी एक छान भाजी आहे की ती नक्कीच मूळव्याध बरं करणं किंवा मोडाचे व्याधी बरं करण्याकरता मदत करते. तर अशा वेळेला सुरणाची भाजी आठवड्यातून 2 ते 3 वेळा खाणं याने नक्कीच फायदा होतो. पण हे सगळं सांगितलं तरीही अति सर्वत्र वर्जयत, म्हणजे फळांचा वापर खूप नेहमी भरपूर असा केला तर हा थंडीचा काळ आहे किंवा थंड वातावरण हवा बाहेर असते, कफ वाढू शकतो, सर्दी खोकला होऊ शकतो, प्रमाणातच गोडसर फळं खाणं, आंबट फळं थोडीशी कमी खाणं असं आपण करून हा सगळा समतोल राखू शकतो.
1: म्हणजे शरीराची प्रकृती आपली कशी आहे त्यानुसार तो आहार घेणं गरजेचं आहे.
0: अगदी बरोबर.
1: डॉक्टरांना बऱ्याचदा विरुद्ध अन्नाचं देखील सेवन केलं जातं, म्हणजे दूध आणि फळं, दूध आणि मासे, तर हा विरुद्ध आहार टाळणं किती गरजेचं आहे?
0: हो, विरुद्ध आहार हा आयुर्वेदाचा अगदी एक मूलभूत सिद्धांत आहे. एक विरुद्धची व्याख्या दिली आहे ती मी आधी सांगू इच्छितो. जे अन्नपदार्थ अन्न घटक शरीरातले दोष चाळवतात त्यांना त्यांच्या जागातून बाहेर काढतात पण शरीराच्या बाहेर काढत नाहीत अशा प्रकारच्या आहाराला विरुद्ध आहार म्हणतात. तर हे एक फार महत्वाचं लक्षण सांगितलेलं आहे. आपण जेव्हा कुठल्याही प्रकारचं असं संयोग करतो जे की शरीरातल्या दोषांना त्यांच्या स्थानातून बाहेर काढतं तर ते आपल्याला त्रासदायक ठरतात. आपल्याला एक उदाहरण नेहमीच माहिती असतं की फळं आणि दूध एकत्र करू नये. आपण बरेच वेळा बघतो स्ट्रॉबेरी मिल्कशेक बाजारमध्ये उपलब्ध असतो, आंबट फळ आणि ते दूध एकत्र येतं आणि ते शरीरात तितकसा फायदा करत नाही. तसेच अजूनही काही संयोग आयुर्वेदात सांगितलेले आहेत. तूप अधिक मध सम प्रमाणात न एकत्र करणं, दूध सॉरी मध आणि गरम पाणी हेही आपण बरेच वेळा बघतो संयोग लोक करत असतात. गरम पाण्यामध्ये मध टाकून बरेच वेळा बारीक होण्याकरता त्याचा वापर केला जातो,
1: घशासाठी पण चांगला वापर होतो,
0: पण मध गरम करू नये असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारचं जर आपण काही सुधारणा केल्या तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. ह्यात एक सांगू इच्छितो, युरोपमध्ये किंवा जे पाश्चात्य देश आहेत त्या लोकांची प्रकृती त्यांचं हवामान वेगळं असतं. तिथे ती लोक ज्या प्रकारचे आहार करतात, ज्या प्रकारचं मांसाहार म्हणता येईल किंवा इतरही अनेक गोष्टींचं सेवन म्हणता येईल ते करतायत, तोच आहार तशीच जीवनपद्धती आपण आपल्याकडे अवलंबू शकत नाही. आपण उष्णकटिबंधात राहणारी माणसं आहोत. आपला देश, आपला काल, आपलं बल हे सगळं बघून जर आपण आपला आहार योजला तर नक्कीच त्याचा फायदा होतो. नाहीतर मग बरेच वेळा दिसतं की विरुद्ध आहार जर खाल्ला गेला तर त्यामुळे पोटाचे विकार जडतात, आतड्याचं काम नीट होत नाही आणि मग त्याचं चिन्ह तुम्हाला स्किनवर दिसतं, त्वचेवर दिसतं, सोरायसिस, एक्झिमा असे अनेक त्वचेचे विकार विरुद्ध आहारानंतर आपल्याला दिसायला लागतात. तर हे जितकं टाळता येईल तितकं आवश्यक आहे.
1: श्रोत्यांचे फोन येत आहेत, डॉक्टर फोन घेऊया आपण. नमस्कार.
2: हॅलो, नमस्कार.
1: नमस्कार, बोला.
2: मी जोशी बोलतोय अंबरनाथहून.
1: बरं
2: डॉक्टर साहेबांना नमस्कार.
0: नमस्कार.
2: माझा प्रश्न असा आहे की 60 वयाच्या नंतर दूध पिण्याबद्दल आणि दही पिण्याबद्दल, म्हणजे दही जेवण्यामध्ये घेण्याबद्दल, तर डॉक्टरांनी मार्गदर्शन करावं, म्हणजे कोणतं दूध प्यावं, दूध सकाळी प्यावं का संध्याकाळी प्यावं, आणि तसंच दही कोणतं खावं, कधी सकाळी खावं का संध्याकाळी खावं का दुपारी, तर याबद्दल मार्गदर्शन करावं अशी नम्र विनंती आहे. धन्यवाद.
0: दूध सेवन खरं तर कुठल्याही वयोगटाला चांगलंच आहे. दुधाला रसायन म्हटलेलं आहे आयुर्वेदात, त्यामुळे अगदी लहानपणापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी दूध प्यायला पाहिजे. फक्त ते पिण्याचं प्रकार आणि परिस्थिती बदलू

0: शकते म्हणजे ज्यांना दुधाने थोडासा कफ वाढतोय असं असेल तर ते त्यात हळद मिक्स करून हळद मिसळून दूध पिऊ शकता. काहींना दूध कफ वाढवत आहे असं वाटत असेल तर गरम दूध पिणं हे कधीही श्रेयस्कर आहे. दूध कधी प्यावं, वेळ कुठली असावी, तर शक्यतो सकाळी दूध पिणं चांगलं. काहींना त्यावेळेला कुठला आहार घ्यायची सवय असेल तर संध्याकाळी दूध पिता येईल. तर दूध हे रसायनच आहे कुठल्याही वयोगटाला. कोणाचं कुठलं दूध प्यावं, तर म्हशीचं दूध आपल्याला माहिती आहे जरा पचायला जड असतं, 60 वर्षांनंतर कोठा जरासा हलका झालेला असतो. अशा वेळेला खरं तर चांगलं गाईचं दूध मिळालं तर कधीही चांगलं. आजकाल A2 म्हणजे देशी गाईचं दूधही उपलब्ध आहे मार्केटमध्ये, त्यामुळे आपल्याला होल्स्टीन फ्रेझियर किंवा जर्सी गाईचं दूधच घ्यायला पाहिजे असंही नाही. त्यामुळे हलकं पोटाला पचेल असं दूध हे पिणं कधी श्रेयस्कर. दुसरा प्रश्न होता की दही सेवनाबद्दलचं काय नियम आहे. तर एक आयुर्वेदात सूत्र आहे, न नक्तम दधी भुंजित, रात्री दही खाऊ नये असं म्हटलेलं आहे. रात्री दही खाल्लं तर कफाचे व्याधी होतात, त्यामुळे दही जर खाण्यामध्ये येत असेल तर ते दिवसाच खावं, दुपारी खाणं श्रेयस्कर आहे. दह्याचाही काही गुण आहेत, दह्याचाही मंगल असा गुण सांगितलेला आहे. आपण हे परीक्षेला जाण्यापूर्वी वगैरे दही खातो तर दहीही चांगलं आहे. फक्त कफाचे व्याधींची प्रवृत्ती असेल त्यांनी दही टाळावं आणि रात्री तर नक्कीच टाळावं.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
1: प्रश्न विचारा आपला.
2: दादर चोपडे बोलतोय, कारंजा घाडगेवरून आपला रेग्युलर श्रोता. डॉक्टर साहेब नमस्कार.
0: नमस्कार.
1: प्रश्न विचारा.
2: सर, जे छोटे मुलं असतात, आता वात पित्त आणि कफाचे तीन प्रकृती आपल्यामध्ये आहेतच आयुर्वेदामध्ये, पण जे काही तुम्ही आता दुधाचा उल्लेख केला, पण काही म्हशीचे वगैरे जे किंवा पॉकेट बंद जे दूध असतात ते या दुधांनी खरोखर मुलांचे कप वाढतो, हा एक प्रश्न. आणि कृमीसाठी जनरली आपण मुलांना असं काय द्यायला पाहिजे, कारण आता तुम्ही उत्तम मार्गदर्शन चवनप्राशी बद्दल केलंय, पण मुलांना जेव्हा कृमी राहतात तर त्यांना घरगुती असं काय द्यायला पाहिजे.
0: हा चांगला प्रश्न आहे. दूध आता थोड्या वेळापूर्वीच सांगितल्याप्रमाणे जर्सी गाईचं किंवा होल्स्टीन फ्रेझियर गाईंचं दूध घेण्यापेक्षा एखाद वेळेस म्हशीचं चालेल. पण A2 म्हणून एक मिल्क दूध हल्ली उपलब्ध असतं मार्केटमध्ये, जे की देशी गाईचं दूध आहे. ते थोडंसं महाग असू शकेल, पण ते जर दूध घेतलं तर ते खूपच चांगलं आहे, तब्येतीकरताही चांगलं आहे. म्हशीचं दूध ज्यांना पचतं, ज्यांना कफाचे व्याधी होत नाही आहेत आणि पचतंय, त्यांनी म्हशीचं दूध घ्यायलाही हरकत नाही आहे. तर माझा सगळ्यांना अशीच विनंती असेल की प्रोसेस्ड दूध घेण्यापेक्षा किंवा पॅक्ड दूध घेण्यापेक्षा किंवा जर्सी गाईचं दूध घेण्यापेक्षा म्हशीचं चालेल. आणि जर अवेलेबल असेल, उपलब्ध असेल, तर A2 मिल्क घेणं. तुमचा दुसरा प्रश्न होता लहान मुलांच्या कृमींबद्दलचा. लहान मुलांमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे कृमी होण्याची प्रवृत्ती अधिक असते, त्यामुळे त्यांना मधुर आहार देताना ह्याची काळजी घेतली गेली पाहिजे की कुठल्या प्रकारचा मधुर आहार घेत आहेत. आणि जर कृमी होत असतील तर मगाशी एक उदाहरण दिलं होतं मी, शेवग्याच्या पानाची भाजी ही एक खूपच उत्तम कृमीहर म्हणून काम करते, तर ती नक्की देता येऊ शकते. तिचा जर प्रमाण आठवड्यातून दोनदा आपण शेवग्याच्या पाल्याची भाजी दिली तर त्याने कृमी पडायला लागतात. आम्ही ते बघतो, त्याने कृमी पडतात. तसंच कोणत्या वैद्यांकडून कृमी कोठार नावाचं एक औषध असतं, ते जर देऊ शकलात तर अतिउत्तम. पण अशा प्रकारे चिकित्सा करून खरं तर मुलांचे कृमी आपण कमी करू शकतो.
1: नमस्कार. हॅलो.
3: नमस्कार.
1: हा नमस्कार.
3: आपला नमस्कार. डॉक्टर साहेब नमस्कार.
0: नमस्कार.
3: माझा प्रश्न, मी अनिल नाईक बोलतो, बोरवणे मुंबई.
1: प्रश्न विचारा.
3: अनिल नाईक बोरवणे मुंबई बोलतो. माझा प्रश्न आहे की आपला, आपण उन्हाळ्यात भरपूर पाणी घेतो, पावसाळ्यात थंडीत आपण पाणी करून घेतो, तर पाणी किती द्यायला पाहिजे आपण, हा प्रश्न आहे. आणि रात्री दह्याच्या ताट खावं की ना खावं, हा दुसरा प्रश्न आहे.
1: बरं.
0: हो, खूप छान प्रश्न आहे हा. पाण्यासंबंधी एक नियम म्हणजे पुरुषम पुरुषम वृक्ष असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. आपल्याला खरं तर पाणी कधी प्यावं हा संदेश मेंदूकडून मिळत असतो. आपला मेंदूच आपल्याला सांगत असतो कधी तहान लागते, कधी भूक लागते, तेव्हा आणि तेवढंच पाणी प्यावं. आयुर्वेदाने कधीही सांगितलं नाही आहे की एक एक दोन दोन लिटर, तीन तीन लिटर, पाच पाच लिटर पाणी प्यावं, विशेषतः तेही जेव्हा तहान नसेल तेव्हा. असं एक गैरसमज बऱ्याच ठिकाणी समाजामध्ये असतो की सकाळी उठल्या 1 ते 2 लिटर पाणी प्यायलं जावं, ही चुकीची खरं तर धारणा आहे. शेवटी आपलं शरीर म्हणजे टाकी आहे आणि मध्ये एक पाईप आहे आणि खाली नळ आहे, अशा प्रकारची आपली शरीराची रचना नाही आहे. आपण जेव्हा पाणी पितो ते अतिरिक्त पाणी 1-2 लिटर पाणी पिऊ,

0: सगळ्या पाण्याला पचनाच्या त्या सगळ्या व्यवस्थेतून जावं लागतं. पोटातून जातं, आतड्यात जातं, किडनीमधून जातं आणि मग ते बाहेर पडतं. जेव्हा शरीराची मागणीच नाहीये तेव्हा शरीराला ते अतिरिक्त पाणी द्यायची गरजच नाहीये. पुन्हा आपण दिवसभरात जवळजवळ 1 ते 1.5 लिटर लाळ तयार होत असते आणि पोटात जात असते. आपल्या शरीरातही वेगवेगळ्या प्रकारचे पाझर होत असतात, त्यामुळे पाण्याची गरज आपल्याला तितकीशी नसते जेवढं आपण पाणी पितो. त्यामुळे पाण्याकरता मेंदूचा संदेश पाळणं हेच सगळ्यात सर्वोत्तम. त्यातही तुमच्या वयानुसार माझं हे सांगणं असेल, सध्याच्या ऋतूमध्ये उकळून गार केलेलं पाणी ज्याला आपण श्रुतशीत जल म्हणतो ते पिणं. आणि अजून एक त्यात मी थोडंसं ॲड करेन, जे की कोरोनाच्या काळात आम्ही सगळ्यांना सांगायचो की सुवर्णसिद्ध जल, साधी सोन्याची बांगडी किंवा सोन्याची अंगठी ज्यात खडा नसेल किंवा कुठलाही दुसरा धातू नसेल, प्लेन सोन्याची अंगठी किंवा बांगडी, ते पाण्यामध्ये ठेवून पातेल्यामध्ये स्टीलच्या ते पाणी उकळणं आणि मग ते पाणी गाळून पिणं, ती अंगठी किंवा बांगडी दूर करणं आणि ते फक्त पाणी पिणं, याने सुंदर रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते. विशेषतः ह्या सीझनमध्ये जेव्हा पाणी पण खराब काही वेळा नळातून येऊ शकतं, त्या काळात असं जर पाणी प्यायला गेलं तर नक्कीच एक चांगला फायदा होतो.
1: डॉक्टर, बऱ्याचदा असंही सांगितलं जातं की भूक लागल्याशिवाय जेवू नये, तर त्यामागचं नेमकं कारण काय?
0: हो, हे हा एक खूपच महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही विचारलात. अनेकांना भूक हा प्रकारच माहीत नसतो. आम्ही बऱ्याच वेळा दवाखान्यात विचारतो की तुम्हाला भूक लागते का, तर उत्तर आम्हाला मिळतं, हो डॉक्टर, दुपारी 2 वाजता जेवतो, रात्री 9 वाजता जेवतो. पुन्हा विचारतो भूक लागते का, तर त्यांना फक्त एवढंच माहिती असतं की दुपारी जेवायचं, रात्री जेवायचं. कडकडीत भूक हे अनेकांना माहीतच नसते. तर कडकडीत भूक हा खूप महत्वाची गोष्ट आहे जी आपण माझ्या मते शरीरात बघणं आवश्यक आहे, लक्ष देऊन बघणं आवश्यक आहे. एक आयुर्वेदात श्लोक आहे, शांते अग्नौ म्रियते. जेव्हा अग्नी शांत होतो तेव्हा मृत्यूला कारणभूत ठरतो. जाठर अग्नी जो पोटातला अग्नी आहे तोच सर्व व्याधींना कारणीभूत आहे. तो जर नीट असेल तर आपलं स्वास्थ्य राहतं, तो जर नीट नसेल तर आपल्याला व्याधी आपल्याकडे येतात. आयुर्वेदाने जाठर अग्नी म्हणजे पोटातल्या अग्नीला खूप महत्व दिलं आहे. बाकीही धातूंचे म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे जे सप्तधातू आहेत त्यांच्या धात्वाग्नीलाही महत्व आहे. पण जाठर अग्नी जेवढा चांगला राहील तेवढा आपलं आरोग्य चांगलं राहील. आताही आजचा आपला प्रोग्राम तोच आहे की उदर भरण नोहे जाणीत यज्ञ गर्म. तर यज्ञासारखं जर आपण त्याला वागवलं आणि त्यात बरोबर अन्नाची आहुती दिली तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. त्याकरता सर्वांना मी श्रोत्यांना एक सांगू शकेन, जिव्हा परीक्षण करा. जिव्हाही उत्तम दर्शक असतं आपल्या बोटाची परिस्थिती सांगण्याचं. जिव्हेवर कुठला लेप नाही आहे ना हे बघणं. जिव्हा जर निर्लेप आहे तर याचा अर्थ जरण चांगलं चाललंय. एक सुंदर लक्षण बघायचं पुढच्या जेवणाच्या आधी, म्हणजे आदलं दुपारचं जेवण झालंय आणि संध्याकाळचं जेवण करायचं आहे, तर त्यांनी एक बघायचं की आपलं अंग लागव, अंग हलकं वाटतंय का, तोंडामध्ये लाळ वगैरे अशी सुटते की नाही सुटत आहे, भूक आधीचं पचलंय की नाही हे बघण्याचा एक सोपा उपाय म्हणजे थोडंसं घोटभर गरम पाणी पिऊन बघायचं. त्यानंतर तो ढेकर येतो, त्या ढेकरला जर आधीच्या अन्नाची जर गंध असेल, आधीच्या अन्नाचा वास असेल, याचा अर्थ आधीचं अन्न अजूनही पोटात आहे, त्यावेळेला न जेवणं हेच श्रेयस्कर आहे. आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतरच जर तुम्हाला पचलं असेल सगळं आधीचं जेवण, तरच जेवणाकडे जाणं हे सगळ्यात उत्तम. थंडीच्या ऋतूमध्ये 3 आहार म्हणजे सकाळ, दुपार, रात्र असं जेवणं श्रेयस्कर. इतर ऋतूमध्ये 2 आहारच पुरेसा आहे, कारण तेवढ्या आपल्या शरीराची हालचालही नसते. आणि मुख्य म्हणजे तो आहार भूक लागली आहे, पचलं आहे हे बघूनच घेणं चांगलं.
1: पण डॉक्टर, बऱ्याचदा असं म्हटलं जातं की सकाळचा नाश्ता घेणं खूप महत्वाचं आहे. घाई गडबडीत आपण नाश्ता स्किप करतो, डायरेक्ट दुपारचं जेवण करतो, तर सकाळचा नाश्ता हा किती महत्वाचा आहे?
0: याबद्दल आयुर्वेदाचं असं म्हणणं आहे की ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत. जेव्हा सकाळी सूर्योदयापूर्वी पाऊण तास आधी असं उठून मग जीर्णाजीर्ण निरुपयन. तुम्ही बघा किती अन्न पचलंय, पोटाची स्थिती कशी आहे आणि त्यानंतर पुढच्या कार्याला लागा असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. सगळ्यांनी सकाळी सकाळी काहीतरी खाल्लंच पाहिजे असं अजिबात नाही. याचंही लक्षण तेच बघणं की सकाळी तुमचं आदल्या रात्रीचं पचलंय का. जर आदल्या रात्रीचं पचलं नसेल तर काहीही न खाणं श्रेयस्कर. जर पचलं असेल पण भूक नसेल तर मगाशी म्हटल्याप्रमाणे दूध पिऊन किंवा काहीतरी हलकं मखाणे वगैरे असं हलकं खाऊन तुम्ही तुमच्या कामाला जाऊ शकता. आणि सगळ्यात उत्तम म्हणजे भूक नसताना सकाळी जर तुम्हाला बाहेर पडायचं आहे तर पडू शकता. आणि जेव्हा भूक लागेल त्यावेळेला 11-12 ज्या जेव्हा कधी भूक लागेल तेव्हा जेवणं. सगळ्या व्यक्तींकरता उत्तम काळ जेवणाचं म्हणजे 10 ते 2 दुपारी आणि संध्याकाळी 7:30 जेवण आटपून घेणं हे खरं तर स्वास्थ्याकरता खूप आवश्यक आहे.
1: नमस्कार.
2: हो
1: नमस्कार. हा, प्रश्न विचारा आपला.
2: ज्योती मुसमाडे बोलते, छत्रपती संभाजीनगर.
1: प्रश्न विचारा.

0: हेलो, आवाज है तुम?
1: हेलो,
0: हाँ बोला।
1: हाँ ये तो हाँ नमस्कार डॉक्टर। कोमरतुदामध्ये मध टाकून प्यायलं तर चालतं का हे विचारायचं होतं, मी फोन ठेवून उतरायचे।
2: मध चालू शकतो, मधाचा पाण्यासोबतही संयोग चालेल, दुधासोबतही चालेल, फक्त मध गरम करायचा नाही आहे, तो विरुद्ध होतो असा एक सूत्र आहे। मध विरुद्ध गरम केलं तर ते पचनाला त्रासदायक ठरतं आणि पुढे जाऊन ते त्रासही शरीराला देऊ शकतं, दोष चाळवतं। त्यामुळे तुम्ही मध वेगळा खा, दूधही प्या, फक्त ते गरम दुधात मध मिसळणं थांबवा, तेवढे आपण संयोग थांबवू शकतो।
0: नमस्कार, हॅलो,
3: नमस्कार। तर माझा प्रश्न असा आहे की माझी मुलगी ना सकाळी 6:30 स्कूलला जाते, तर ती काहीच खाऊन जात नाही, तर त्याच्यासाठी काय खाल्लं पाहिजे, काय आहे त्याच्यावरती उपाय?
2: हो, हा एक सगळ्यांचा एक कॉमन प्रश्न असतो बऱ्याच वेळा पालकांचा की सकाळी मुलांना काय द्यावं, सकाळी शाळा कितीची, ह्याच्यावर खरं तर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत। 7 ची शाळा आहे 9 ची शाळा आहे, जसा कमळाचं फूल उमलतं ना हळूहळू, तसंच अग्निही हळूहळू वाढत असतो। जर कोणाची 7 शाळा आहे तर नक्कीच त्यावेळी कोणालाच भूक नसते, त्यावेळी बळजबरीने मुलांना काही खायला देणं हे थोडंसं चुकीचं ठरेल। पण शाळेला आपण पाठवतोय तर दूध पिऊ शकत असतील तर गरम दूध त्यात शतावरी कल्प मिक्स करून, शतावरी कल्प म्हणून एक छान औषध आहे आयुर्वेदाचं, ते तुम्ही त्यात टाकलं तर ते मुलांच्या वाढी करताही, आणि आता मुलगी आहे तुमची तर त्यात त्यांच्या वाढी करताही फायदा ठरेल। तेवढं देणं आणि दुपारी डब्यामध्ये तिला पोटभरीचं जेवण देणं हे उत्तम राहील। जर शाळा दुपारची किंवा सकाळी 9-10 असेल तर मग चपाती भाजी, पोळी भाजी हे खरं तर देणं चांगलं राहील। पण या मुलांकरताही हाच नियम राहील की त्यांना भूक लागेल तेव्हा खाऊ द्या। बरेच वेळा पालक मागे लागतात की माझा मुलगा हे नाही खात, ते नाही खात, पण तुम्ही मग कितीही काही दिलं, अगदी आम्ही बघतो की काजू बेदाणे काय काय देतात, पण तरी मुलं बारीकच असतात। त्यांना भूक लागू द्या, त्यांचं आधीचं पचू द्या, त्यानंतर तुम्ही जे पण द्याल त्याने त्यांच्या अंगाला लागेल आणि त्यांची वाढ होईल। तर वेळ कुठली शाळेची हे बघून त्यानुसार दूध द्यायचं की चपाती भाजी द्यायची हे आपण ठरवू शकतो।
0: डॉक्टर, वेळीवेळी खाल्ल्यामुळे ऍसिडिटी, बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्या होतात, त्यामुळे काय आहार घेणं, कोणत्या आहाराची काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून हे त्रास आपल्याला होणार नाहीत?
2: हो, अजीर्ण, अपचन हे खरं तर नव्या काळाचे खूपच वाढलेले व्याधी आहेत। एक आयुर्वेदात वाक्य सांगितलंय, भुक्तस्य उपरी भोजनम म्हणजेच अध्यक्षण, म्हणजे भुक्तस्य आधी जे जेवलंय उपरी भोजनम परत तुम्ही जेवलात तर ते अध्यक्षण म्हणून ठरतं। जसं आपण बघतो की ज्या भांड्यात आधी दही लावलंय ते भांडं नीट जर विसरलं नाही आणि त्या भांड्यात परत तुम्ही दूध ठेवलं तर ते दूध फाटतं, तसंच शरीरात होतं। आधी तुम्ही खाल्लंय ते तुमच्या मुखमार्गातून आपलं खरं पचन सुरू होतं, आपण बोधक मुखामधला तो पचन सुरू करतो, मग अन्ननलिकेतून पोटात जातं, पोटात ते अन्न 4-5 तास 5-6 तास राहतं, मग पुढे सरकतं। हे सगळं चालू असताना आपण वरून परत पुढचा आहार देतो, आधीचं ऍसिड स्फोटातले ते पचनाचंच काम चालू आहे, अग्नी काम करतोय, आणि ते अर्धपचित आहार असताना वरून आपण नवीन आहार देतो, ते मगाशी म्हटल्याप्रमाणे दुधासारखं फाटतं। त्यामुळे अजीर्ण अपचन टाळण्याकरता भूक बघून वेळ असेल तेव्हाच खाणं हेच श्रेयस्कर आहे। आणि मग त्यानंतर जर हे पाळलं गेलं नाही तर बद्धकोष्ठ होतं किंवा ऍसिडिटी म्हणजे त्याला आपण अम्लपित्त म्हणतो ते व्याधी होतात, त्याला कारणं बरीच असतात। काही वेळेला यकृताचे विकार हे बद्धकोष्ठाकरता कारण असतं, बरेच वेळा वृक्ष म्हणजे काहीही न खाणं, तेल कमी करणं, तूप कमी करणं हे कारण असतं। मग त्यानुसार औषधं बदलू शकतात, मग सारक औषध द्यायचं की स्निग्ध औषध द्यायचं हे बदलू शकतं, पण जीवनशैली हे बरेच वेळा अजीर्ण आणि अपचनाला कारण ठरतं।
0: डॉक्टर, आहार आणि मानसिक आरोग्य याचा संबंध कसा आहे? म्हणजे फक्त आहार चांगला केला म्हणजे झालं असंही नाहीये, तुमचं मानसिक आरोग्यही चांगलं असणं गरजेचं आहे, तर त्याविषयी काय सांगाल?
2: हो, शरीर आणि मन हे दोन्ही मानस रोगांचं अधिष्ठान आहे, म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे अन्नाने मनाचं पण पोषण होतं। आणि आपण बघतो की आपण हा विचारच करत नाही, आपण काय खातोय हेच बरेच वेळा आपलं लक्ष नसतं, आपण फक्त खात असतो, समोर गरम गरम जेवण असतं आणि आपलं लक्ष समोर टीव्हीकडे असतं, तर हा परिणाम होतो। जर कोणी जेवताना टीव्ही बघतोय आणि टीव्हीवर काही भयकारक आहे, काही अजून काही आपल्या टीव्हीवर बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या की बघितल्या नाही गेल्या पाहिजेत, आणि जेवताना जर त्या बघितल्या गेल्या आणि ते अन्न आपण खातोय तर अन्न किती चांगलं असलं तरी त्यातून पूर्ण फायदा तुम्हाला मिळू शकणार नाही, कदाचित त्याचे दुष्परिणाम तुम्हाला मिळू शकतील। तर हा एक महत्त्वाचा उपाय आपण केला पाहिजे की आपण चांगल्या वातावरणात हसत खेळत किंवा शांत

आपण एकत्र बसून जेवू शकतो ही तर नक्कीच करण्यासारखी गोष्ट आहे. त्रयोपस्तंभ असं आयुर्वेदाने म्हटलंय, म्हणजे एखादं स्टूल असेल त्याचे तीन पाय आहेत, तर आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. म्हणजे ह्या तीन गोष्टी जर पाळल्या गेल्या, चांगला आहार, चांगली निद्रा आणि चांगलं ब्रह्मचर्य म्हणजे चांगल्या प्रकारचं सेक्सुअल लाईफ, ह्या तीन गोष्टी जर पाळल्या गेल्या तर ते स्टूल, तो स्थिरता ही कायम तुम्हाला राहते. म्हणूनच आहार जर नीट नसेल तर आपण हल्ली बघतो की अँझायटी किंवा ओसीडी जे व्याधी आहेत किंवा डिप्रेशन म्हणता येईल, हे जे मानस व्याधी आहेत त्यांचं

0: म्हणूनच आहार जर नीट नसेल तर आपण हल्ली बघतो की एन्झायटी किंवा ओसीडी जे व्याधी आहेत किंवा डिप्रेशन म्हणता येईल, हे जे मानस व्याधी आहेत त्यांचं जे वाढतं स्वरूप आहे त्याचा बराचसा आधीच हल्लीचे नवीन प्रयोगही ह्याला पुष्टी देत आहेत की आतड्याचे कंडिशन परिस्थिती चांगली नसेल, तुमची ग्रहणी किंवा पचन नीट नसेल तर त्याचा परिणाम म्हणून हे ऑटिझम सारखे व्याधीही होण्याची शक्यता आहे. तर आहार आणि मानसिक व्याधी यांचा अगदी खूप जवळचा संबंध आहे. तुमची बुद्धी स्मृती मुलांचंही 10वीची मुलं आहेत 12वीची मुलं आहेत त्यांची नीट राहावी असं हवं असेल तर त्यांचं आतडं चांगलं राहील पचन चांगलं राहील असं बघा, नक्कीच त्यांच्यात प्रगती तुम्हाला जाणवेल.
1: योग्य आहाराबरोबर मानसिक आरोग्य देखील स्थिर असणं गरजेचं आहे.
0: अगदी
1: डॉक्टर, सध्या ना डायटिंगचं फॅड खूप वाढलंय, कोणी कीटो कोणी इंटरमिटेंट फास्टिंग तर कोणी झिरो कार्ब डाएटचा आग्रह धरतात, तर आयुर्वेदात डायटिंग या संकल्पनेकडे कसं पाहिलं जातं?
0: हो, स्थौल्य हा व्याधी म्हणून आयुर्वेदात पण सांगितलंय आणि स्थौल्यामुळे होणारे पुढचे शरीरामध्ये होणारे मोठे व्याधी यांचं वर्णन आयुर्वेदातही दिलेलं आहे. पण आयुर्वेदाने असं अजिबात म्हणलेलं नाही आहे की डायटिंग करण्याकरता तुम्ही फक्त कच्च्या गोष्टी खा किंवा तेल तूप दूध पूर्ण सोडा असं आयुर्वेदात कुठेच सांगितलेलं नाही आहे. जे की आपण सध्या बघतोय, आम्ही बरेच वेळा बघतो आमच्याकडे रुग्ण येतात ज्या बरेचदा असं सांगायला मला वाईट वाटतं पण तरुणी असतात ज्या की 25 ते 30 वयोगटातल्या असतात आणि त्या फक्त सकाळी उकडलेल्या भाज्या किंवा उकडलेल्या कच्चं काहीतरी खात असतात आणि तेल तूप दूध यांचं त्यात पूर्ण प्रमाण कमी असतं. तूप बंद केल्यामुळे रौक्ष वाढतं, कोरडेपणा येतो आणि वातव्याधी होतात आणि बरेच वेळा त्यानंतर पाळीचे आजार वाढलेले आपल्याला दिसतात. तर आमचं म्हणणं हेच असेल की पूर्ण हे बंद करू नका. 3 गोष्टी आहेत ज्या तुम्ही बंद केल्यात तर नक्कीच वजन कमी व्हायला मदत होते. तेल कमी करा, तेलाचा समावेश कमी करा, मीठ एकदम कमी करा आणि गोड. ह्या 3 गोष्टी जर कमी केल्या तर नक्कीच वजन कमी होतं. मिठाचा स्वभाव असा असतो की ते पाणी धरून ठेवतं, तर मीठ कमी केल्यानंतर लगेच वजन कमी व्हायला मदत होते. अंगाला तिळतेल लावणं हे आयुर्वेदात सांगितलेलं आहे. तिळतेलाचे गुण असे आहेत की ते अंगाला जर लावलं स्थौल्य ज्याच्यामध्ये आहे जो स्थूल आहे व्यक्ती तो बारीक होतो आणि जे बारीक आहेत किडकिडीत आहेत त्या व्यक्ती अंग धरतात, त्यांचं वजन चांगलं वाढतं. तर तिळतेलाचा हा विशेष गुण आयुर्वेदाने सांगितलाय. तर ह्या गोष्टी करून खरं तर आपण व्यवस्थित बॅलन्स डाएट ठेवून बारीक होऊ शकतो.
1: डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आपण कोणता आहार घेणं गरजेचं आहे याविषयी इतकी महत्वपूर्ण माहिती दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांझे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळ कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आता आपण ऐकणार आहात हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारण.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं लवलीन.

0: आवाज पर ये गाना तो हो गया और इसके साथ ही बहुत सारी आवाजें, भावनाएं आवाज बनकर हम तक पहुंच गई हैं। सच में ऐसा लग रहा है जैसे हम आमने सामने बैठकर बातें कर रहे हैं। हमारे एक साथी कह रहे हैं कि मुझे तो पानी से बड़ा डर लगता है, मैं तो तालाब में भी नहाता हूं तो साथ में बाल्टी या मग ले जाता हूं, समुद्र में जाना तो दूर की बात है। वैसे हमारे साथियों ने
1: निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली। उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली। अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला। सन 2023 ते मे 2026 या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण, लैंगिक छळाच्या एकंदर 4 घटना तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। राज्यात अनेक जण परफॉर्मन्स परवाना घेऊन डान्स बार चालवत आहेत, मात्र डान्स बारच्या कायद्यानुसारच हे परवाने घ्यावे लागतील अशी दुरुस्ती महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत आणू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली। कृषी क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय विकसित भारताचं स्वप्न साकार करता येणार नाही असं मत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केलं। ते आज हरियाणात हिसार इथं खेत बचाव अभियानाच्या कार्यक्रमात बोलत होते। शेतकऱ्यांना मृदा स्थिती आणि आवश्यक खतांचं प्रमाण याबाबत माहिती देणारं ॲप तयार करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं त्यांनी सांगितलं। मृदा आरोग्य राखण्यासाठी शेतकऱ्यांनी संतुलित प्रमाणात खतं आणि कीटकनाशकांचा वापर करावा, तसंच नैसर्गिक शेतीकडे वळावं असं आवाहन त्यांनी केलं।
2: मैं खाद डालने से मना नहीं कर रहा, संतुलित खाद डालेंगे।
1: एल निनोचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असंही त्यांनी सांगितलं। महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली। या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथ स्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील।

0: आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक BLO नियुक्त करण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यात सुमारे 27,77,000 मतदारांचं विशेष सखोल पुनरीक्षण केलं जाणार आहे. केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा कर अपील न्यायाधिकरणासमोर अपील करण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अपील करण्याची मुदत 30 जून होती. मात्र अपील दाखल करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक घटकांनी केलेल्या मागणीवरून ही मुदतवाढ केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनरल धीरज सेठ यांनी भारतीय सेनेचे 31वे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. याआधीचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज सेवानिवृत्त झाले. निवृत्त होताना त्यांनी भारतीय सैन्याच्या आणि सैनिकांच्या समर्पण वृत्तीला सलाम केला.
1: 4 दशक से अधिक समय भारतीय सेना में सेवारत रहना मेरे जीवन का सबसे बड़ा सौभाग्य रहा. भारतीय सेना किसी एक व्यक्ति विशेष से नहीं बल्कि अपने सैनिकों, कमांडरों, पूर्व सैनिकों, परिवारजनों और देशवासियों के अटूट विश्वास से शक्ति प्राप्त करती. सर्वप्रथम मैं भारतीय सेना के हर सैनिक शामिल वीर गति प्राप्त बलिदानियों को नमन करता हूँ.
0: पश्चिम आशियातल्या युद्धस्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावर घातलेले निर्बंध मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. उद्या म्हणजे 1 जुलैपासून सार्वजनिक तेल कंपन्यांच्या विक्री केंद्रांवर आधीचे निर्बंध लागू होणार नाहीत असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. गेल्या 12 जूनपासून उच्च क्षमतेचं पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी प्रति व्यक्ती 200 लिटरपर्यंतची मर्यादा लागू करण्यात आली होती. इंधनाचा काळा बाजार होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं. मात्र आता इंधन साठ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेतल्यानंतर हे निर्बंध सरकारनं हटवले आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये आज होर्मुज सामुद्रधुनीबाबतच्या वादासंदर्भात कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं अमेरिकेनं जाहीर केल्यानंतर इराणनं हे वृत्त फेटाळलं आहे. इराणनं सादर केलेल्या 14 कलमी मसुद्यावर तातडीनं चर्चा हे आपलं प्रथम उद्दिष्ट असल्याचं इराणनं म्हटलं आहे. अमेरिकेनं दिलेला शब्द आणि जबाबदारी पाळली तर इराणही आपलं वचन पाळेल असं इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी स्पष्ट केलं आहे. दोन्ही पक्षांच्या परस्पर विरोधी दाव्यांमुळे आखातात तणाव अद्याप कायम आहे. भारतानं ऑपरेशन अमिस्ताद अंतर्गत भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाला पाठवल्या जाणाऱ्या मानवतावादी मदतीचा ओघ वाढवत संकटग्रस्तांना वैद्यकीय मदत आणि आपत्कालीन मदत पुरवण्यावर भर दिला आहे अशी माहिती व्हेनेझुएलामधल्या काराकस इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यम संदेशाद्वारे दिली. मदत कार्यासाठी गेलेल्या भारतीय लष्कराच्या तुकडीनं यापूर्वीच तातडीनं वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी तात्पुरतं रुग्णालय उभं केलं आहे. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. पाकिस्तानची ही कृती अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला असून प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी मोठा धोका आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. देशांतर्गत अपयश झाकण्यासाठी सीमापार हिंसक कारवाया करण्याचा हा पाकिस्तानचा निष्फळ प्रयत्न असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. भारतानं अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केला आहे. अफगाणिस्तानवर पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यांचा अनेक जागतिक नेत्यांनी आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं तीव्र निषेध केला आहे. येत्या सप्टेंबरमध्ये जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारताचा महिला क्रिकेट संघ जाहीर झाला आहे. कर्णधार पदाची धुरा हरमनप्रीत कौरवर सोपवण्यात आली असून स्मृती मानधना उपकर्णधार असेल. गतविजेत्या भारतीय संघात यंदा शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, जी कमलिनी, भारती फुलमाळी, श्रीचरणी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी यांचा समावेश आहे. अष्टपैलू श्रीयंका पाटील तंदुरुस्त असल्यास सामने खेळेल. 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच पात्र ठरला आहे. ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिका हे पात्र ठरलेले इतर संघ आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्यात घट. महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन आहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल.

31वे लष्कर प्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी स्वीकारला पदभार. अमेरिका आणि इराणमध्ये आज कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं वृत्त इराणनं फेटाळलं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

जो कहे

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकरांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून प्रारंभ. देशातल्या अपघात प्रवण स्थळांची दुरुस्ती 50,000 कोटी रुपये खर्च करून करण्यात येणार. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत. मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेचे सभापती उपसभा

0: सभापती आणि विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. दरम्यान अहिर यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि इतर पदांचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. सचिन अहिर हे प्रकल्पग्रस्त कामगार अशा समाजातल्या अनेक घटकांसाठी काम करत असतात. त्यांना उपसभापती पदाची जबाबदारी दिल्यामुळे शिवसेनेला आणि सभागृहाला याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोरे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या होणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला. या अर्जाची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासल्यास उपसभापती पदासाठी निवडणूक होईल. दरम्यान सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. आमदार आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
1: पहिली प्रतिक्रिया हीच आहे जी आम्ही अनेक दिवस किंवा आता गेले 4 वर्ष आम्ही पाहतोय. जे जवळचे लोक आहेत ज्यांना सगळं काही मिळतं हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात हे आम्ही आता पाहत आलो. याच्यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही नाही. तसं पाहिलं तर वरळी असेल पूर्ण शिवडी वगैरे हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. जी मतं आम्हाला मिळत आलेली आहे ती आपण पाहिलं असेल जे काही आधीपासून आत्तापर्यंत जो प्रवास आहे हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं. म्हणून कोणी येण्याने कोणी जाण्याने धक्का काही बसत नाही. पण एकच दुर्दैवाचं आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिलं ही एक व्यक्ती अशी नाही की आदित्य ठाकरे भेटतच नाही ते बोलूच नाही शकत. कारण परवा पण आम्ही पुण्यातून एकत्र चालो. हे सगळं जरी खरं असलं तरी प्रश्न हाच येतो की अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून किती ओरबडणार.
0: अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलांकडून गुन्हेगारी कृत्य करवून घेतली जात असल्याच्या संदर्भात संबंधित गुन्ह्यासाठीच्या शिक्षेत वाढ करण्यात येईल आणि अशा प्रकरणांमध्ये गुन्हेगारी टोळ्यांचा हात आढळल्यास त्यांच्यावर मुकोका लावता येईल अशी दुरुस्ती कायद्यात करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. अशा गुन्ह्यांचं मानसशास्त्रीय विश्लेषण करण्याची गरज सुधीर मुनगंटीवार यांनी अधोरेखित केली. त्याचा अभ्यास करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण, लैंगिक छळाच्या एकंदर 4 घटना तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नागपूरमध्ये एका स्वयंसेवी संस्थेच्या संचालकानं तिथं काम करणाऱ्या तरुणीशी अश्लील वर्तन, लैंगिक छळ प्रकरणी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. या प्रकरणातल्या आरोपींनी संस्थेत केलेले काही नियम धर्मस्वातंत्र्यावर घाला घालणारे आहेत मात्र पीडितेवर किंवा तिच्या कुटुंबियांवर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचं निष्पन्न झालेलं नाही अशी माहिती त्यांनी दिली. राज्यात अनेक जण परफॉर्मन्स परवाना घेऊन डान्सबार चालवत आहेत मात्र डान्सबारच्या कायद्यानुसार हे परवाने घ्यावे लागतील अशी दुरुस्ती महाराष्ट्र पोलीस कायद्यात करू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी म्हणजे घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक BLO नियुक्त करण्यात आले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकारनं देशातल्या अपघात प्रवण स्थळं आणि दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या स्थळांची नोंद केली असून 50,000 कोटी रुपये खर्च करून त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते नवी दिल्लीत रस्ते सुरक्षा या विषयावरच्या कार्यक्रमात बोलत होते. महामार्गावर दिशादर्शक फलक, लेन मार्किंग, भुयारी मार्ग तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं ते म्हणाले. चालकांनी वाहतुकीच्या

नियमांचं पालन करावं, गाडी चालवताना मोबाईल वापरणं टाळावं असं आवाहन गडकरी यांनी केलं. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं आहे. टीईटी पेपर फुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता याची पत्नी सुमन कुमारी हिला बिहारच्या पाटणा शेरपूर येथून अटक केली आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आग्र्यात छापल्या गेल्या, तर बिजेंद्र कुमार गुप्ता आणि त्याच्या साथीदारांनी आधी दिल्ली आणि त्यानंतर भिवंडीत त्या आणल्या आणि तिथे त्यांना पकडण्यात आलं. आग्र्यामधून आरोपींना प्रश्नपत्रिका मिळवून देणारे 4 अन्य आरोपी फरार असून ठाणे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान या प्रकरणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत NSUI या काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटनेनं आज विधानभवन परिसरात निदर्शनं केली. निदर्शकांनी दादा भुसे यांना काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. गडचिरोलीत पोलीस आणि CRPFच्या संयुक्त कारवाईत महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या बालबेडा जंगल परिसरात माओवाद्यांनी लपवून ठेवलेले शस्त्रनिर्मितीचे साहित्य शोधून जागीच नष्ट करण्यात आलं. सुमारे 5 ते 6 टन वजनाचे 1 लेथ मशीन, 150 क्लेमोर आणि BGL पाईप्स, 220 नग, 12 बोअर पाईप्स, 20 रायफल रॉड, मेटल पट्ट्या यांचा त्यात समावेश आहे. राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या 24 तासात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली. बीड, अहिल्यानगर, जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. तसंच 2 आणि 3 जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकरांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून प्रारंभ. देशातल्या अपघात प्रवण स्थळांची दुरुस्ती 50,000 कोटी रुपये खर्च करून करण्यात येणार. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: देश की सुरीली धड़कन विविध भारती से हम बोल रहे हैं। छाया गीत ये कार्यक्रम आप सुनेंगे थोड़ी ही देर में।
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे। महाविकास आघाडीनं जगन्नाथ अभ्यंकर यांना उपसभापती पदाच्या निवडणुकीत उमेदवारी दिली आहे। विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या होणार आहे। राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली। या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील। त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील। त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील। मुंबईत चेंबूर इथं डायमंड गार्डनजवळ आज स्कूल बसवर झाड कोसळून झालेल्या अपघातात 10 विद्यार्थी जखमी झाले आहेत। स्कूल बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तातडीनं बचाव आणि मदत कार्य सुरू करण्यात आलं आहे। राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे। गेल्या 24 तासात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली। बीड, अहिल्यानगर, जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे। मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
2: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे। श्रोतेहो, सायंकाळचे 5:02 झालेत। आमच्या सायंकालीन प्रसारणात मी आदिनाथ अन्नदाते आपलं स्वागत करतोय। प्रसारित करत आहोत कार्यक्रम मिक्स मसाला। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आर्या आंबेकर यांनी गायलेलं गीत। गीतकार सुरेश भट, संगीतकार यशवंत देऊ।

0: आर्या आंबेकर यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते यशवंत देव.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
0: मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर मंगेश पाडगावकर यांचं गीत संगीतबद्ध केलंय शांक नील यांनी आणि गायक आहेत सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती.

0: मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं शांक नील यांनी. गायक होते सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती.
1: हॅलो आणि वेलकम. पावसाळ्यात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी आणि त्यांना कसं हेल्दी ठेवावं यावर काही महत्वाच्या टिप्स देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत कोपरगावचे बालरोग तज्ञ डॉक्टर अप्पा साहेब अधिक.
2: शाळा सुरू होणे आणि पावसाळा सुरू होणे एकच वेळ असते, त्यामुळे मुलांमध्ये सर्दी खोकला आणि ताप यासारख्या तक्रारी वाढतात. कारण हवामानात पण बदल होतो, पावसात भिजणे हे कॉमन असते किंवा ओले कपडे जास्त वेळ अंगावर राहतात मुलांच्या, त्यामुळे संसर्ग म्हणजे इन्फेक्शन होण्याची पण शक्यता वाढते. इन्फेक्शियस डिसीजेस जे असतात एकमेकाच्या संपर्कात आल्यावर त्या संसर्ग होऊ शकतो किंवा समान वस्तूंना स्पर्श करतात, त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन एका मुलाकडून दुसऱ्या मुलाकडे सहज पसरू शकते. पालकांनी मुलांना नियमितपणे हात धुण्याची सवय लावावी. पावसात भिजल्यास लगेच कपडे बदलून द्यावेत. ओले बूट मोजे किंवा गणवेश घालून शाळेत पाठवू नये. जर मुलाला सर्दी खोकला किंवा ताप असेल तर त्याला विश्रांती द्यावी. तसेच उघड्यावर मिळणारे अन्न टाळून ताजे अन्न आणि स्वच्छ पाणी द्यावे. अशा छोट्या सवयीमुळे मुलांचे आरोग्य पावसाळ्यात चांगले राहू शकते.
1: अलेम्बिक फार्मास्युटिकल लिमिटेड द्वारे जनहितार्थ प्रसारित
0: मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर जय जय गौरी शंकर या नाटकातलं गीत ऐकूया प्रसाद सावकार यांच्या स्वरात. गीत विद्याधर गोखले यांचं, संगीतकार वसंत देसाई.

0: जय जय गौरी शंकर या नाटकातलं गीत आत्ताच आपण ऐकलं, प्रसाद सावकार यांच्या स्वरात. गीतकार विद्याधर गोखले आणि संगीतकार होते वसंत देसाई.
1: श्रोते हो, रोमॅन्टिक, उदास, मस्तीखोर आणि निरागस अशा वेगवेगळ्या मूड्सची गाणी तितक्याच ताकदीनं गाऊ शकणारे बहुआयामी गायक म्हणजे अमित कुमार.

0: जुलाई हा त्यांचा जन्मदिन.
1: न बोले तुम न मैंने कुछ कहा कहा.
0: त्या अनुषंगाने येत्या शुक्रवारचा फोन गाणी कार्यक्रम केंद्रित असेल व्हर्सटाईल सिंगर अमित कुमार यांच्यावर. तेव्हा श्रोते हो, फोन गाणी कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणासाठी जरूर संपर्क साधा 02141424371 किंवा 02436372 या दूरध्वनी क्रमांकावर बुधवार दिनांक 1 जुलै 2026 रोजी सकाळी 8:15 वाजता आणि सांगा अमित कुमार यांनी गायलेलं तुमच्या आवडीचं गीत.

मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर वेसावकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं काशीनाथ चिंचाय यांचं गीत ऐकूया. संगीत नियोजक आहेत विजय कठीण.

0: सोनू निगम, विनोद राठोड आणि सहकाऱ्यांनी गायलेलं स्टाईल या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं नितीन रायकवार यांचं. या गीताबरोबरच मिक्स मसाला कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर 5:30 युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: मित्रमैत्रिणींसाठी युववाणी.

मंडळी, आपण कार्यक्रमात नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत असतो, माहिती जाणून घेत असतो. तसंच आजही आपण गप्पा मारणार आहोत मध्यरात्रीचं आपलं रूप, लेट नाईट थॉट्स, आयडियाज, ड्रीम्स अँड इमोशन्स ह्या विषयावर. मित्रांनो, रात्र ही केवळ दिवसाचा शेवट नसते, अनेकांसाठी ती स्वतःशी संवाद साधण्याची वेळ असते. दिवसभराचा गोंधळ, कामाची धावपळ, अभ्यासाचा ताण, मोबाईलवरचे नोटिफिकेशन्स, लोकांशी होणारा संवाद आणि असंख्य जबाबदाऱ्या, यामध्ये आपण अनेकदा स्वतःपासून दूर जातो. पण जसजशी रात्र गडद होत जाती, घरातील दिवे मंद होतात, शहरातील गोंगाट कमी होतो आणि जग झोपेच्या अधीन होऊ लागतं, तसतसं आपल्या मनाचे दरवाजे उघडू लागतात आणि मग समोर येतं ते आपलं वेगळंच रूप. आणि हेच असतं मध्यरात्रीचं आपलं रूप.

मित्रांनो, आपल्याला अनेकदा असा अनुभव येतो की रात्री झोपण्यापूर्वी अचानक जुन्या आठवणी डोकावतात. एखादा जुना मित्र आठवतो, बालपणीची एखादी घटना डोळ्यासमोर येते, काही अपूर्ण राहिलेल्या गोष्टी मनाला टोचू लागतात, तर कधी भविष्यातील स्वप्न आणि शक्यता मनामध्ये आकार घेऊ लागतात. दिवसा आपण ज्या विचारांकडे दुर्लक्ष करतो ते विचार रात्री मात्र आपलं संपूर्ण लक्ष वेधून घेतात. मानसशास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं तर यामागे काही महत्वाची कारणं आहेत. दिवसभर आपला मेंदू सतत बाह्य जगाशी संवाद साधत असतो. अभ्यास, नोकरी, सोशल मीडिया, वाहतूक, कुटुंब आणि इतर जबाबदाऱ्या यामुळे मेंदूवर सतत माहितीचा मारा होत असतो. पण रात्री मात्र बाह्य उत्तेजना कमी होते, त्यामुळे मनाला अंतर्मुख होण्यासाठी अधिक जागा मिळते. म्हणूनच याच वेळी अनेक दडपलेल्या भावना, अपूर्ण विचार आणि सुप्त इच्छा पृष्ठभागावर येऊ लागतात आणि रात्री आपण अधिक आत्मपरीक्षण करू लागतो. दिवसभर आपण अनेक भूमिका निभावतो. आपण विद्यार्थी असतो, कर्मचारी असतो, मित्र असतो, मुलगा किंवा मुलगी असतो, पण रात्री या सर्व भूमिका काही काळासाठी बाजूला पडतात आणि आपण फक्त स्वतःसोबत राहतो. अनेक लेखक, कवी, संगीतकार, वैज्ञानिक आणि कलाकार यांनी अनेकदा मान्य केलंय की त्यांना त्यांच्या काही सर्वोत्तम कल्पना ह्या रात्री सुचल्या. कारण रात्रीचं वातावरण हे शांत असतं, बाह्य व्यत्यय कमी असतात, कल्पनाशक्तीला मुक्तपणे भटकण्याची संधी मिळते. म्हणूनच अनेक लेखक मध्यरात्री लिहिणं पसंत करतात, अनेक संगीतकार रात्री चाली तयार करतात आणि अनेक विद्यार्थी रात्री अभ्यास करताना सर्जनशीलतेचा अनुभव घेतात. पण मंडळी, रात्रीचे हे विचार नेहमीच सकारात्मक असतात असं नाही. अनेकदा रात्री चिंता, असुरक्षितता आणि भविष्याबद्दलची भीती अधिक तीव्रतेने जाणवते. दिवसभर व्यस्त राहिल्यानंतर रात्री एकटेपणा जाणवू लागतो. अपूर्ण कामं, नात्यांमधील तणाव, करिअरची चिंता किंवा स्वतःबद्दलच्या शंका मनात घोळू लागतात.

मानसशास्त्रज्ञ सांगतात की रात्री उशिरा आपल्या भावनिक प्रतिक्रिया अधिक तीव्र होऊ शकतात, विशेषतः जेव्हा आपण थकलेलो असतो किंवा झोपेची कमतरता असते तेव्हा. पण मध्यरात्रीचं हे विचारांचं वारं आपल्याला अनेकदा मौल्यवान भेटवस्तूही देतं. हे रूप आपल्याला आपल्या खऱ्या भावना समजून घेण्याची संधी देतं. दिवसा आपण अनेकदा स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करतो, पण रात्री मन आपल्याला थांबवतं आणि सांगतं की काही भावना ह्या ऐकल्या जाण्याची गरज आहे. कधी आपल्याला विश्रांतीची गरज असते तर कधी संवादाची, कधी क्षमाशीलतेची तर कधी नव्यानं सुरुवात करण्याची.

मंडळी तरुणपणात हा अनुभव अधिक तीव्र असतो, कारण हा काळ स्वतःची ओळख शोधण्याचा असतो. करिअर, नाती, स्वप्न, भविष्य आणि स्वतःचं स्थान याबद्दल अनेक प्रश्न मनात असतात. त्यामुळे अनेकदा आपण रात्री उशिरापर्यंत विचारांच्या गर्दीत अडकतो. पण या विचारांकडे केवळ चिंतेच्या नजरेनं पाहण्याऐवजी त्यांना आत्मशोधाची संधी म्हणून पाहिलं तर त्यातून सकारात्मक बदल घडू शकतो. रात्री अचानक सुचलेल्या कल्पना अनेकदा आयुष्य बदलून टाकतात. एखाद्या नवीन व्यवसायाची कल्पना, एखादा सामाजिक उपक्रम, एखादी कविता, एखादं गाणं किंवा स्वतःमध्ये बदल घडवण्याचा निर्णय, या सगळ्याचा जन्म अनेकदा शांत रात्रीत होतो. म्हणूनच अनेक तज्ज्ञ सुचवतात की रात्री मनात आलेले महत्त्वाचे विचार हे लिहून ठेवावेत, कारण सकाळपर्यंत अनेक कल्पना विस्मृतीत जातात. मंडळी, मध्यरात्रीची वेळ आपल्याला एक गोष्ट शिकवते आणि ती म्हणजे आपल्या भावना ह्या दाबून ठेवण्यापेक्षा त्यांना समजून घेणं महत्त्वाचं आहे. दुःख, भीती, संभ्रम किंवा एकटेपणा या भावना मानवी अनुभवाचा नैसर्गिक भाग आहेत. या भावना आल्या तर स्वतःला दोष देऊ नये, त्याऐवजी त्या भावनांमागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर चांगल्या झोपेचं महत्त्वही तितकंच मोठं आहे. पुरेशी झोप ही मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असते. 7 ते 8 तासांची नियमित झोप स्मरणशक्ती, भावनिक संतुलन, एकाग्रता आणि शारीरिक आरोग्यासाठी महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे मध्यरात्रीचे विचार महत्त्वाचे असले तरी झोपेची उपेक्षा करणं योग्य नाहीये. त्यामुळे जरी आपण रात्री उशिरापर्यंत विचार करत बसलो, भविष्याबद्दलची स्वप्न पाहत बसलो किंवा स्वतःशी संवाद साधत असलो, तरी हे समजून घेणं गरजेचं आहे की आपण एकटे नाही आहोत. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असं एक मध्यरात्रीचं रूप असतं. ते रूप अनेकदा आपल्याला आपल्या आतल्या जगाची ओळख करून देतं. कधी कधी हे रूप आपल्याला सांगतं की आपण थकलोय. कधी कधी ते आपल्याला धैर्यही देतं. कधी कधी आपल्याला आपल्या जुन्या स्वप्नांची आठवण करून देतं, तर कधी कधी आपल्याला नवीन मार्ग दाखवतं. त्यामुळे त्या आवाजाला ऐकणं आणि त्याच वेळी वास्तवाशी जोडलं जाणं हे महत्त्वाचं आहे, कारण मध्यरात्री सुचलेली प्रत्येक भीती ही खरी नसते. मध्यरात्री दिसलेलं प्रत्येक स्वप्न हे अशक्यही नसतं. रात्रीचे विचार हे अनेकदा आपल्या मनाचे आरसे असतात. त्या आरशात स्वतःला पाहण्याचं धैर्य ज्याच्याकडे असतं, तो व्यक्ती स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. कारण शेवटी मध्यरात्रीचं आपलं रूप हे आपल्यापासून वेगळं नसतं, तर ते रूप म्हणजे आपली एक अधिक प्रामाणिक, अधिक संवेदनशील आणि अधिक स्वप्न

आळू बाजू असते. दिवसभराच्या गोंधळात हरवलेला आपला खरा आवाज अनेकदा रात्रीच ऐकू येतो आणि कदाचित म्हणूनच काही स्वप्न, काही निर्णय, काही कविता आणि काही नवीन सुरुवाती नेहमीच रात्रीच्या शांततेत जन्म घेतात. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला.

शंभरांश एक मेगाहर्ट्स एफ एम बँड आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं या प्रसारणात पुन्हा एकदा स्वागत. श्रोत्यांनो, सायंकाळचे 6 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया तुला शिकवीन चांगलाच धडा या चित्रपटातलं संदीप खरे यांचं गीत. संगीत डॉक्टर सलील कुलकर्णी यांचं, गायक संदीप खरे, अवधूत गुप्ते आणि सहकारी.

0: तुला शिकवीन चांगलाच धडा या चित्रपटातलं संदीप खरे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं डॉक्टर सलील कुलकर्णी यांचं. गायक होते संदीप खरे, अवधूत गुप्ते आणि सहकारी.
1: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
2: हो? मग
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया शंकर महादेवन यांनी गायलेलं पोस्टर बॉईज या चित्रपटातलं मंदार चोळकर यांचं गीत. संगीत नियोजक लेस्ली लेविस.

0: शंकर महादेवन यांनी गायलेलं पोस्टर बॉईज या चित्रपटातलं मंदार चोळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं लेस्ली लेविस यांचं.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया रिंगा रिंगा या चित्रपटातलं सुखविंदर सिंग यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत नियोजक अजय अतुल.

0: रिंगा रिंगा या चित्रपटातलं सुखविंदर सिंग यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अजय अतुल यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सनई चौघडे या चित्रपटातलं सुनिधी चौहान आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत. गीत आणि संगीत अवधूत गुप्ते यांचं.
1: म्हणूनच त्यात भरून पाठवतोय कांदे पोहे.

सनईचं उघडे या चित्रपटातलं सुनिधी चौहान, अवधूत गुप्ते आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं अवधूत गुप्ते यांचं. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सायंकाळचे 6:20 झालेत. ऐकूया कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोतेहो, ICC महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात लंडन इथं खेळल्या जाणाऱ्या पहिल्या उपांत्य सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून समालोचन दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. त्या वेळा अशा आहेत 6:30 ते 7, रात्री 8:15 ते 9:15 आणि रात्री 9 ते खेळ संपेपर्यंत, आणि त्यानंतर रजनीगंधा. दरम्यान 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून, 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठी प्रायोजित कार्यक्रम किसानवाणीमध्ये सुरुवातीला वाल लागवड तंत्रज्ञान याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या भाजीपाला संशोधन अधिकारी डॉक्टर कल्पना दहातोंडे यांची मुलाखत, आणि त्यानंतर दर्जेदार बियाणांचे महत्त्व याविषयी श्रमशक्ती कृषी महाविद्यालय मालदाड तालुका संगमनेर इथल्या पूजा परमेश्वर काळबंडे यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. हे होते आजचे कार्यक्रम.
1: हॅलो आणि वेलकम. पावसाळ्यात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी आणि त्यांना कसं हेल्दी ठेवावं यावर काही महत्त्वाच्या टिप्स देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत कोपरगावचे बालरोग तज्ञ डॉक्टर अप्पा साहेब अधिक.
2: शाळा सुरू होणे आणि पावसाळा सुरू होणे एकच वेळ असते, त्यामुळे मुलांमध्ये सर्दी, खोकला आणि ताप यासारख्या तक्रारी वाढतात. कारण हवामानात पण बदल होतो, पावसात भिजणे हे कॉमन असते किंवा ओले कपडे जास्त वेळ अंगावर राहतात मुलांच्या, त्यामुळे संसर्ग म्हणजे इन्फेक्शन होण्याची पण शक्यता वाढते. इन्फेक्शियस डिसीजेस जे असतात एकमेकाच्या संपर्कात आल्यावर त्या संसर्ग होऊ शकतो किंवा समान वस्तूंना स्पर्श करतात, त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन एका मुलाकडून दुसऱ्या मुलाकडे सहज पसरू शकते. पालकांनी मुलांना नियमितपणे हात धुण्याची सवय लावावी, पावसात भिजल्यास लगेच कपडे बदलून द्यावेत, ओले बूट मोजे किंवा गणवेश घालून शाळेत पाठवू नये. जर मुलाला सर्दी खोकला किंवा ताप असेल तर त्याला विश्रांती द्यावी, तसेच उघड्यावर मिळणारे अन्न टाळून ताजे अन्न आणि स्वच्छ पाणी द्यावे. अशा छोट्या सवयीमुळे मुलांचे आरोग्य पावसाळ्यात चांगले राहू शकते.
1: अलेम्बिक फार्मास्युटिकल लिमिटेड द्वारे जनहितार्थ प्रसारित.
0: आता जाणून घेऊया उद्याच्या काही ठळक कार्यक्रमाविषयी. उद्या बुधवार दिनांक 1 जुलै 2026. उद्याचं प्रसारण सुरू होईल सकाळी 5:55, 6:05 भक्तिधारा, 6:25 दिनविशेष, 6:30 चिंतन. लेखन केले प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी. 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल

ആരോഗ്യം ധനസമ്പദ. सहा वाजून 50 मिनिटांनी त्रिमुखी हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमात नदी पुनरुज्जीवन आव्हाने आणि दिशा याविषयी जलनायक डॉक्टर स्नेहल दोंदे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत. 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 7:40 प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर. 7:50 प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो. 8:15 प्रायोजित कार्यक्रम मॅककेअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही. 8:40 आणि रात्री 8:15 साहित्य सौरभ या कार्यक्रमात कुमारी परिमल भाटे या नवोदित कवयित्रीचं कविता वाचन. 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम. 9:15 द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स अभियांत्रिकीची नवी क्षितिजे कार्यक्रम मालिकेत डॉक्टर अतुल अत्रे यांची डॉक्टर प्राची शेकटकर यांनी घेतलेली मुलाखत. 9:25 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. श्रोतेहो, विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील 9:30 ते 10 आणि 1 ते 5 वाजेपर्यंत. 11:28 NCERTद्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 12:00 आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. सायंकाळी 5:30 युववाणी, विषय वन महोत्सव सप्ताह, सूत्रसंचालन तन्वी पारेकर हिचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. 6:00 हिंदी चित्रपट संगीत. 7:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल पोवाडे, सादरकर्ते शाहीर निजामभाई कासमभाई शेख आणि सहकारी. 7:30 आमचा शेत आमचा परिसर कार्यक्रमात सुरुवातीला ऊस पिकांमध्ये कांद्याचे आंतरपीक याविषयी मुक्काम पोस्ट मुठे वडगाव तालुका श्रीरामपूर इथले ठकसेन अण्णासाहेब मुठे यांची मुलाखत आणि त्यानंतर पशुधनाची रोगनिदान सेवा याविषयी मुक्काम पोस्ट लोणी तालुका राहता इथले डॉक्टर निलेश खाडे यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. रात्री 9:00 हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. विषय लहान मुलांमधील ॲलर्जीच्या समस्या, कारणं, लक्षणं आणि उपचार. सहभागी तज्ज्ञ आहेत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सागर वाघ. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. रात्री 10:00 रजनीगंधा. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेला सहक्षेपित केले जातील. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत.

0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. संध्याकाळचे 6:25 झाली आहेत.
1: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसे संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
2: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
1: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
2: संपर्क 232-29-29.
3: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
5: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या. डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89999-84165.
6: अभियांत्रिकी क्षेत्रात भविष्य घडवण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
7: मार्गदर्शनपर विशेष मालिका
6: द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स,
7: अभियांत्रिकीची नवी क्षितिजे
6: जरूर ऐका. बुधवार दिनांक 24 जून ते 5 जुलै दरम्यान
7: सकाळी 9:15.
8: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीनद्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर.

0: भेट द्या.
1: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
0: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्या नगर.
1: फोन नंबर 0241-235-3515.
0: मोबाईल 960-44-988-36.
2: पालक बंधू भगिनींनो, दृष्टीदोष असलेल्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी सुवर्ण संधी. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या निवासी अंधशाळेत इयत्ता 1 ते 8 पर्यंत मोफत प्रवेश सुरू आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच निवास, कपडे, गणवेश, लॉकर आणि इतर आवश्यक सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. लवकरच ही अंधशाळा नव्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित होत आहे. अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा, असं आवाहन नॅपचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट भागचंद जुडीवाल यांनी केलं आहे. संपर्क 73-85-36-20-12.
3: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री.
4: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
3: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
4: सर, हे एनपीएस संचय काय?
3: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार, NPS संचय सोबत.
5: हॅलो आणि वेलकम. पावसाळ्यात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी आणि त्यांना कसं हेल्दी ठेवावं यावर काही महत्वाच्या टिप्स देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत कोपरगावचे बालरोग तज्ञ डॉक्टर अप्पा साहेब अधिक.
6: शाळा सुरू होणे आणि पावसाळा सुरू होणे एकच वेळ असते, त्यामुळे मुलांमध्ये सर्दी, खोकला आणि ताप यासारख्या तक्रारी वाढतात. कारण हवामानात पण बदल होतो, पावसात भिजणे हे कॉमन असते किंवा ओले कपडे जास्त वेळ अंगावर राहतात मुलांच्या, त्यामुळे संसर्ग म्हणजे इन्फेक्शन होण्याची पण शक्यता वाढते. इन्फेक्शियस डिसीजेस जे असतात एकमेकाच्या संपर्कात आल्यावर त्या संसर्ग होऊ शकतो किंवा समान वस्तूंना स्पर्श करतात, त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन एका मुलाकडून दुसऱ्या मुलाकडे सहज पसरू शकते. पालकांनी मुलांना नियमितपणे हात धुण्याची सवय लावावी. पावसात भिजल्यास लगेच कपडे बदलून द्यावेत. ओले बूट, मोजे किंवा गणवेश घालून शाळेत पाठवू नये. जर मुलाला सर्दी, खोकला किंवा ताप असेल तर त्याला विश्रांती द्यावी. तसेच उघड्यावर मिळणारे अन्न टाळून ताजे अन्न आणि स्वच्छ पाणी द्यावे. अशा छोट्या सवयीमुळे मुलांचे आरोग्य पावसाळ्यात चांगले राहू शकते.
5: अलेम्बिक फार्मास्युटिकल लिमिटेड द्वारे जनहितार्थ प्रसारित
7: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर 6:30 ICC T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात लंडन इथं खेळल्या जाणाऱ्या पहिल्या उपांत्य क्रिकेट सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून समालोचन दिल्ली केंद्रावरून, 7:00 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला क्रिकेट सामन्याचं समालोचन.
8: Joined by my dear friend and colleague for the evening, Amit Arora. Good evening, Amit. Namaskar.
9: Namaskar. Good evening, Sakshi. And here, पहले सेमीफाइनल पर चर्चा करने के लिए हमारे साथ आकाशवाणी के दिल्ली स्टूडियोज में हैं आशा रावत. नमस्कार, former India batter.
10: नमस्कार.
9: राकेश राव हमारे साथ हैं, सीनियर स्पोर्ट्स जर्नलिस्ट. गुड इवनिंग राकेश.
11: वेरी गुड इवनिंग.
9: और साथ ही BCCI कोच हमारे साथ हैं रविंद्र सिंह जी. नमस्ते. आशा, टॉस होने वाला है 30 सेकंड में. क्या लगता है हेली मैथ्यूज और सोफी मेलोन्यू जब टॉस अगर कोई जीतता है तो क्या चॉइस करेंगी?
10: वो बैटिंग के लिए पहले जाएंगे क्योंकि ये जो पिच है ना, और एक जो प्रेशर होता है वो भी सेमीफाइनल का प्रेशर, तो कोई भी वो प्रेशर को वो नेचुरल होता ही है, सबको आता है, तो जो भी जाएगा पहले बैटिंग के लिए ही जाएगा.
9: राकेश,
11: कम्प्लीटली सेम चीज़ है क्योंकि थोड़ा बहुत हरा ज़रूर है लेकिन इट्स फुल ऑफ रन्स.
9: रविंद्र जी,
12: आंकड़े तो कुछ और बता रहे हैं क्योंकि जो सेकंड बैटिंग में 10 बार जो लिया उन्होंने, मुझे भी लगता है शायद दूसरा चेज करेंगे.
9: चलिए सीधा केनिंगटन ओवल के मैदान पे चलते हैं लंदन, जहां पर टॉस हो रहा है और दोनों कप्तान ऑस्ट्रेलिया की सोफी मोलिन्यू और वेस्ट इंडीज की कप्तान हेली मैथ्यूज बिल्कुल तैयार है.
13: Finals here at the Oval, and we have two of the most skillful and entertaining teams in this ICC Women's T20 World Cup. It's the West Indies up against Australia. I've got the captains next to me. GS Lakshmi is match referee, overseeing the coin toss. Sophie Molyneux has the coin. Hayley Matthews will call.
14: Tails.
15: Tails is the call. It's heads.
13: Fall on the way of Australia. So, first of all, congratulations on your 50th T20 International. You've won the coin toss. What are you going to do and why?
14: We're going to have a bowl. Looks like a good pitch to come out here and hopefully put a bit of

0: will bounce. Spinners might have some kind of a role to play, and the top surface remains a bit greenish, but underneath that it's going to be a dry surface. And must say that the team that wins the toss, it was almost a foregone conclusion that they will bowl first, and it's Australia bowling first on this particular ground. And just to say this, that when we look at the two sides here, the Australian team has gone completely unchanged, whereas the West Indies side had one change as far as the spinners are concerned. Let me look at the Australian side for the moment right now. Beth Mooney, Georgia Wall, Lynchfield, Elsie Perry, the most experienced cricketer. We'll be looking forward to seeing her again here. And then Ashley Gardner, Georgia Wareham, Annabel Sutherland, Nicola Carey, Sophie Molyneux, the captain, Lucy Hamilton and Kim Garth. So this is the Australian team, and the West Indies team, if I look at, there's been one change. One of the spinners, who was Ashwini Munisar, has been replaced by Karishma Ramharak. And the reason for that is because there are a good number of left-hand bats.
1: आकाशवाणी मुंबई, प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना, हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला प्रारंभ. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या होणार आहे, त्यासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला. या अर्जांची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासली तर निवडणूक होईल. दरम्यान सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यासाठी CBT अर्थात संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी दिली. ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांवर अवलंबून राहावं लागतं. केंद्र सरकार, विविध राज्य बँका आणि इतर संस्थांच्या स्पर्धा परीक्षा याच काळात होत असल्यानं परीक्षा केंद्र उपलब्ध नसतात, त्यामुळे CBT पद्धत अधिक उपयुक्त आहे असं शेलार म्हणाले. विधान परिषदेतले आमदार सचिन अहिर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधान परिषद उपसभापती पदासाठी आज अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. अहिर हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले असून ते शिवसेनेचेच आमदार आहेत असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत आल्यानंतर अहिर यांच्या प्रवेशानं शिवसेनेची ताकद आणखी वाढेल असं ते म्हणाले. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना, हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी

केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर झालं, विकास करार रद्द, निरस्त किंवा समाप्त झाला तर मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही अशी तरतूद या विधेयकात आहे. राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या सर्व पुरवणी मागण्या विधानसभेनं आज मंजूर केल्या. या मागण्यांवरची चर्चा काल सभागृहात सुरू झाली होती, ती आज पुढे नेण्यात आली. या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं. त्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर झाल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1,00,000+ BLO नियुक्त केले आहेत. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182,00,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236,00,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरड धान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25%पेक्षा जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या 24 तासात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली. बीड, अहिल्यानगर, जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. तसंच 2 आणि 3 जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. कुडाळ तालुक्यात वालावल इथं दरड कोसळून मोठा दगड पायथ्याशी असलेल्या घराला धडकल्यामुळे घराचं नुकसान झालं. रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये सरासरी 106 मिलीमीटर पाऊस पडला. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 144 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरीत आज संपूर्ण दिवसभर पावसाचा जोर कायम आहे. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात आज मुंबईत मोर्चा निघाला. यात राज्यभरातून 1,000+ सहभागी झाले. या मोर्चाला मेट्रो सिनेमापासून सुरुवात झाली आणि आझाद मैदानावर या मोर्चाचं सभेत रूपांतर झालं. यात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, बबनराव घोलप, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई सहभागी झाले होते. सलग 9व्या तिमाहीसाठी सरकारनं विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. उद्या ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ही तिमाही आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयानं आज ही माहिती दिली. सुकन्या

0: समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2% आहे, तर चालू तिमाहीत 3 वर्षांच्या मुदत ठेवींवरचा व्याजदर 7.1% कायम आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला प्रारंभ. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा. आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: आमचं यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई. आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. याचे लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: बालकांना फूस लावून गुन्हा करवून घेतल्यास सूत्रधारांना मोक्का लावणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. व्यापक चर्चेनंतर अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबतचा निर्णय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग. बिष्णोई टोळीसह भाडुत्री गुंडांचा बंदोबस्त करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. अल्पवयीन बालकांना फूस लावून पैशांचे आमिष दाखवून किंवा त्यांच्या हातात शस्त्र देऊन गुन्हा करवून घेतल्यास मूळ सूत्रधार घटनास्थळी हजर नसला तरी त्यानंच तो गुन्हा केला आहे असं समजून त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकरणांमध्ये टोळीसदृश बाबी आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद कायद्यात केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. यासोबतच राज्यात वाढत्या बाल गुन्हेगारीच्या शास्त्रशुद्ध अभ्यासासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणाही त्यांनी केली. शिवसेनेचे खासदार अर्जुन खोतकर यांनी जालना जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांचा संदर्भ देत अल्पवयीन मुलांच्या वाढत्या वापराचा मुद्दा तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता. या चर्चेत भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनीही उपप्रश्न विचारत चिंता व्यक्त केली. तसंच गुन्हेगारीसाठी अल्पवयीन बालकांचा वापर करणाऱ्यांच्या शिक्षेत वाढ करून कठोर शिक्षेची तरतूद करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाणार आहे. या संदर्भातील कायदा लादायचा नाही, सर्वांना विश्वासात घेऊन सहमतीनंच व्यापक चर्चेअंतीच यासंदर्भातील अंतिम निर्णय केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केलं. प्रश्नोत्तराच्या तासानंतर काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा मांडला. उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर आज मुंबईत मोठा मोर्चा निघाला असून लाखो समाज बांधवांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर बदर समितीचा अहवाल सार्वजनिक केल्याशिवाय आणि सर्व संबंधित घटकांशी व्यापक चर्चा केल्याशिवाय कोणतेही विधेयक आणू नये अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. यावर अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत कोणताही कायदा सरकारनं आणलेला नसल्याचं स्पष्ट करतानाच सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जातींमध्ये मागे राहिलेल्या घटकांबाबत निर्देश दिले होते त्यानुसार कर्नाटक आणि तेलंगणासारख्या काँग्रेसशासित राज्यांनी उपवर्गीकरण करून कायदाही बनवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. मात्र राज्य सरकारला यासंदर्भातील कोणताही कायदा लादायचा नाही, कोणत्याही समाज घटकावर अन्याय करण्याचा सरकारचा मानस नाही. मागे राहिलेल्या समाज घटकांना पुढे आणण्यासाठी उचित उपाययोजना करायच्या आहेत, त्यामुळं व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. उपवर्गीकरणासाठी राज्य सरकारनं नेमलेल्या बदर समितीचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत आल्यानंतर त्यावर सूचना आणि हरकती मागवण्याची गरज भासली, त्यामुळं राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. सूचना हरकती मागवण्याची प्रक्रिया सुरू असून त्यावर सुनावणी होईल, त्यानंतर निर्णय होईल. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. मुख्यमंत्र्यांच्या या माहितीनंतर अध्यक्षांनी लक्षवेधी पुकारल्या. मात्र हा विषय अतिशय महत्त्वाचा असून त्यावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. यावरून सभागृहात गदारोळ झाला.

0: विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. परदेशात बसून VPN तंत्रज्ञानाचा वापर करत आणि मास्किंगद्वारे मुंबई पुण्यातील धनिकांना धमकावणाऱ्या बिश्नोई आणि रोहित गोधरा टोळीचे समूळ उच्चाटन करण्यात येईल या टोळ्या स्वतः मैदानात न उतरता उत्तर प्रदेश आणि बिहारमधून 1-2 लाख रुपयांचे भाडोत्री गुंड आणून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लोक काही फार शूरवीर नाहीत. नागरिक उद्योजकांनी घाबरण्याचं कारण नाही. धमक्या देणारे मूळ आका परदेशात असले तरी त्यांचं नेटवर्क मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीनं पावलं उचलली जात असून या भाडोत्री गुंडांवर मकोका लावून त्यांचा पूर्णपणे बंदोबस्त केला जाईल अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी बिश्नोई टोळी आणि शुभम लोणकर यांच्या वाढत्या कारवायांवरून कायमचा बंदोबस्त करण्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. डान्स बारकडून परफॉर्मन्स लायसन्सचा गैरवापर होऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमात आवश्यक सुधारणा करण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात दिलं. यंदाच्याच अधिवेशनात ही दुरुस्ती आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुंबईत जर 8 ते 10 तास वीज पुरवठा खंडित होत असेल तर मुंबईच्या प्रतिष्ठेसाठी ही बाब खेदजनक असल्याचं सांगत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज नाराजी व्यक्त केली. मुंबईतील वीज पुरवठा करणाऱ्या वाहिनींचे जाळे सुधारण्यासाठी बेस्ट प्रशासनानं कार्यवाही का केली नाही असा प्रश्न करत विधानसभा अध्यक्षांनी बेस्ट प्रशासनाच्या कारभारावर नापसंती व्यक्त केली. तसंच याप्रश्नी ऊर्जा नगरविकास विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची विशेष बैठक बुधवारी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात आयोजित केली जाईल. बेस्टचे व्यवस्थापकीय संचालक मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि शासनाच्या प्रतिनिधींनी या बैठकीला हजर रहावं अशा सक्त सूचनाही विधानसभा अध्यक्षांनी दिल्या आहेत. मुंबईतील वीज खंडित होण्याच्या वारंवार घटनांबाबत सदस्य कॅप्टन सेल्वन अमीन पटेल यांनी लक्षवेधी मांडली होती. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत एक मानक कार्यपद्धती तयार करण्याचा सरकारचा विचार असून त्यासाठी AI तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात लक्षवेधी सूचनेवरील चर्चेच्या उत्तरात दिली. या समितीचा अहवाल 4 ते 6 महिन्यात घेऊन केंद्र सरकारकडे पाठवला जाईल आणि केंद्राच्या धोरणात त्याचा समावेश व्हावा अशी विनंती केली जाईल असंही कदम यांनी सांगितलं.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: दीनदयाळ अंत्योदय योजनेच्या निधीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार मंत्री उदय सामंत यांची माहिती. नागपुरातील दूषित पाणी प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात येणार मंत्री उदय सामंत यांची घोषणा. नाशिक कुंभमेळ्याच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही मंत्री उदय सामंत यांची ग्वाही. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे लाभ आणि फायदे याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन या कर्मचाऱ्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल सामान्य प्रशासन मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्रे. राज्यातील सर्व नगरपालिकांमध्ये सन 2013 सुरू करण्यात आलेली दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान सप्टेंबर 2024 बंद करण्यात आली असून योजनेअंतर्गत काम करणाऱ्या शेकडो स्वयंसेवी संस्थांची देयके अद्याप प्रलंबित आहेत. हे अभियान राबवण्यासाठी केंद्राचा 60% आणि समरूप राज्य हिस्सा 40% याप्रमाणे निधीची तरतूद होती. हे अभियान सप्टेंबर 2024 बंद करण्यात आलं. सध्या या योजनेचे 78 कोटी 87 लाख रुपयांचा निधी केंद्राकडून येणं शिल्लक आहे. हा निधी मिळावा यासाठी पुन्हा पाठपुरावा करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य हेमंत पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. केंद्राचा 60% निधी आल्यावर राज्यही आपला वाटा देईल असं सांगतानाच केंद्राचा निधी येण्याआधी राज्य आपला वाटा देऊ शकतो का याची तपासणी करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. सदस्य प्रवीण दरेकर यांच्या या योजनेच्या पुनरुज्जीवन करण्याच्या सूचनेवर ही मागणी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात येईल असं मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलं. नागपूर शहरात पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या ऑरेंज सिटी वॉटर कंपनीकडून अनियमित दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. सप्टेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीत करारनाम्यानुसार सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता न घेता नागरिकांना जास्त देयके

0: पाठवण्यात आली, परंतु महानगरपालिकेनं ही देयकं त्वरित मागे घेण्याचे निर्देश दिल्यानंतर ती रद्द करण्यात आली आहेत. तरीही या काळात जर ग्राहकांना पाणी बिलांची देयके चुकीची पाठवण्यात आली असतील तर ती तपासून घेण्यात येतील अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य भाई जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मंत्री सामंत बोलत होते. तसंच नागपूर शहरातील काही भागांमध्ये झालेल्या दूषित पाणी पुरवठ्याबाबत चौकशी करून दोषींवर नियमानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले. शहरात दूषित पाणी येत असेल तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातील असंही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलं. ऑरेंज सिटी प्रायव्हेट लिमिटेडकडून शहरात 24 तास पाणी पुरवठा व्हायला हवा, करार करताना घालून दिलेल्या अटी शर्तींची अंमलबजावणी का केली नाही याची विचारणा करण्यात येईल. कंपनीकडून पाणी पुरवठा सुरू ठेवायचा किंवा कसे याचा निर्णय नागपूर महानगरपालिकेच्या महासभेनं घ्यावा असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. नाशिक कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य शासनासह विविध यंत्रणांमार्फत 34,732 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. सदस्य सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. तांबे यांनी सुचवल्याप्रमाणे मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात येईल अशी ग्वाही सामंत यांनी दिली. तसंच कुंभमेळ्याआधी कामे संपावी यासाठी एकाच वेळी अनेक प्रकल्पांची कामं सुरू असल्यानं वाहतूक कोंडी होत असून ती होऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयी कंत्राटदारांशी चर्चा करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. रस्ते रुंदीकरणासह विविध प्रकल्पांची कामं वेगानं सुरू असून भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. रस्ते रुंदीकरण आणि नवीन रस्त्यांच्या 36 कामांपैकी सुमारे 40% कामं पूर्ण झाली आहेत. 25 गावांमधील 406 हेक्टर जमीन संपादित करण्याचं नियोजन असून त्यापैकी 35 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यासाठी 352 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. खाजगी जमीन संपादनासाठी 3,659 कोटी रुपये आणि रिंग रोडसाठी 3,954 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे लाभ आणि फायदे याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन या कर्मचाऱ्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही सामान्य प्रशासन मंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य अभिजित वंजारी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना मंत्री शेलार यांनी ही माहिती दिली. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची संख्या राज्यात जवळपास 3,000 ते 3,500 असून सेवानिवृत्त पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांची संख्या 50 पेक्षा अधिक आहे. शासन सेवेत पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यास नियुक्तीची वयोमर्यादा 46 ते 55 वर्षांपर्यंत असल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या शासन सेवेचा कालावधी अत्यल्प ठरतो. वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार तसंच उच्च न्यायालय संभाजीनगर खंडपीठ यांच्या 24 एप्रिल 2026 रोजीच्या आदेशानुसार राज्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्या बाबतीत एक वेळ विशेष बाब म्हणून शासनानं धोरणात्मक निर्णय घेतल्यास राज्यातील सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल अशी मागणी करत ही लक्षवेधी सूचना मांडली होती. पदवीधर अंशकालीन म्हणून रुजू झालेला दिनांक शासन ग्राह्य धरून सर्व अनुज्ञेय असलेले लाभ पूर्वलक्षी प्रभावानं देण्याकरता आंध्र प्रदेश शासनाच्या धर्तीवर एक विशेष बाब म्हणून पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचा अल्पशासकीय काळ विचारात घेऊन सेवानिवृत्तीचं वय 58 वरून 60 करण्याबाबत तसंच सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 अन्वये जुनी पेन्शनचा लाभ देण्याकरता शासनानं कार्यवाही करावी अशी मागणी सदस्यांनी या चर्चेदरम्यान केली. याबाबत न्यायालयानं दिलेले निवाडे आणि प्रचलित कायदा या सगळ्याचा विचार करून या कर्मचाऱ्यांना लाभ होईल आणि फायदे मिळतील यासाठी काय करता येईल याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल असं मंत्री शेलार यांनी सांगितलं.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे, वाचन केलं कौस्तुभ पटाईत यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

100.1 मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं या प्रसारणात पुन्हा एकदा स्वागत. श्रोत्याहो, सायंकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठी प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या किसानवाणी या कार्यक्रमात मी सोमनाथ कांटके,
1: मी अंकुश जोशी आपलं मनपूर्वक स्वागत करतो.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, आज वार आहे मंगळवार. भारतीय सौर दिनांक 8 आषाढ शके 1948 अर्थात 30 जून 2026. शेतकरी बंधू भगिनींनो, आज कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात वाल लागवड तंत्रज्ञान याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या भाजीपाला संशोधन अधिकारी डॉक्टर कल्पना दहातोंडे यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी विद्यापीठाच्या वतीने शेतकरी प्रथम हा प्रकल्प काही वर्षांपासून राबवला जात आहे आणि याच विषयीची आज आपण माहिती करून घेणार आहोत आणि या प्रकल्पाच्या यशाची चर्चा करणार आहोत. नमस्कार सर, स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
2: नमस्कार
1: सर. सगळ्यात सुरुवातीला हा शेतकरी प्रथम प्रकल्प नेमका काय आहे, याची पार्श्वभूमी काय आहे, तसंच हा कधीपासून आपलं विद्यापीठ हा प्रकल्प राबवत आहे आणि याची उद्दिष्ट काय आहेत, तर काय सांगाल सर?
2: केंद्रातील जे आपलं भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचं जो नवी दिल्ली येथे जी संस्था आहे, या संस्थेमार्फत अनेक प्रकल्प राबवले जात आहे. तर हा जो आपला शेतकरी प्रथम प्रकल्प आहे, हा देखील हा या नवी दिल्लीच्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेमार्फत राबवला गेलेला आहे आणि 2016-17 पासून या प्रकल्पाला सुरुवात केलेली आहे आणि आजतागायत जवळजवळ 7 वर्षापासून हा प्रकल्प आपण आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात राबवत आहोत. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो फर्स्ट हा जो या शब्दाचा अर्थ आहे तो म्हणजे शेतकऱ्याकडे असलेली त्याची जमीन किंवा शेत आणि त्यामध्ये आपल्याला जे राबवायचं आहे ती नाविन्यपूर्ण काही संकल्पना, त्याचप्रमाणे त्याच्याकडील असलेलं जे काही साधनसामुग्री आहे आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा सुंदर मिलाप करून आपल्याला हा शेतकरी प्रथम प्रकल्प राबवायचा आहे. त्या दृष्टीने आपण 2016-17 पासून आपल्या विद्यापीठाला हा प्रकल्प मंजूर झालेला आहे आणि आजतागायत आपल्या या भारत देशामध्ये 52 संस्थांमध्ये हा प्रकल्प राबविला जात आहे. याच्यामध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या काही संस्था आहेत, तसेच काही कृषी विद्यापीठांकडे देखील हा प्रकल्प राबविला जात आहे. तर एकूण अशा 52 संस्थांमध्ये संपूर्ण देशात हा प्रकल्प राबविला जात आहे आणि मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्रामध्ये किंवा हे जे काही झोन 8 आहे अटारीचं, याच्यामध्ये गोवा राज्य आहे, गुजरात आहे आणि महाराष्ट्र आहे, तर महाराष्ट्र राज्यामध्ये हा एकमेव प्रकल्प आपल्या या महात्मा फुले कृषी विद्यापीठाला मंजूर झालेला आहे आणि आपण तो यशस्वीरित्या राबवत आहोत. तर या प्रकल्पाचे उद्दिष्ट जर सांगायचे झाले

0: तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतीपद्धतीमध्ये जो काही बदल होत आहे आणि शेतकऱ्यांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम कशाप्रकारे आपण बनवू शकतो हा एक प्रमुख उद्देश आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना शेतीच्या व्यतिरिक्त जे काही जोडधंदे आहेत, विशेषतः अल्पभूधारक शेतकरी असतील, शेतमजूर असतील, यांना एक उपजीविकेचे साधन आपल्याला या प्रकल्पाद्वारे निर्माण करायचे आहे. त्याचप्रमाणे शाश्वत शेतीसाठी एकात्मिक शेती पद्धतीचं जे काही मॉडेल आहे आपल्या विद्यापीठाने विकसित केलेलं आहे ते या प्रकल्पामार्फत आपण या गावांमध्ये राबवत आहोत. त्याचप्रमाणे चौथा उद्देश म्हणजे या सहभागी शेतकऱ्यांचे प्रत्याभरण कशाप्रकारे आपल्याला मिळेल आणि त्याद्वारे आपण संशोधनात काय बदल करू शकू, तर अशा प्रकारचे हे विविध उद्दिष्टे समोर ठेवून आपण हा प्रकल्प राबवत आहोत. अहमदनगर जिल्ह्यातील जे राहुरी तालुक्यातील चिंचविरे आणि कणगर या गावांमध्ये आपण याची सुरुवात 2016-17 पासून सुरू केलेली आहे आणि त्याच्यानंतर 2019-20 पासून आपण पुढे अजून या प्रकल्पाला 2 गावे जोडलेली आहेत, ती म्हणजे तांभेरे आणि कानडगाव. तर सध्या आपण या 4 गावांमध्ये काम करत आहोत आणि जवळजवळ 1150 शेतकरी कुटुंब आपल्या या प्रकल्पाला जोडले गेले आहेत.
1: नक्की सर, खूप छान असे उद्दिष्ट ठेवून हा शेतकरी प्रथम फार्मर फर्स्ट हा प्रकल्प राबवला गेला आहे. सर, शेतकऱ्यांसाठी या शेतकरी प्रथम प्रकल्पामार्फत नेमके उपक्रम कोणते कोणते सुरू होते काय सांगाल?
0: आपण त्या गावचं सर्वे आपण सुरुवातीला केलेला आहे आणि त्या सर्वेद्वारे आमच्या लक्षात आलं की आपल्याला या ठिकाणी एकात्मिक शेती पद्धती मॉडेल हे राबवणं अत्यंत गरजेचं आहे. तर या प्रकल्पासाठी सुद्धा आम्हाला आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्मान्य कुलगुरू डॉक्टर पी जी पाटील साहेब, त्याचप्रमाणे मान्य विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर श्रीमंत रणपिसे साहेब, मान्य संशोधन संचालक डॉक्टर सुनील गोरंटीवार साहेब या सर्व अधिकाऱ्यांचे आणि त्यांचे आम्हाला मार्गदर्शन लाभत आहे. तर आत्ताच सांगितल्याप्रमाणे जे एकात्मिक शेती पद्धतीचे जे काही महत्त्वाचे घटक आहेत यामध्ये पीक आधारित घटक, यामध्ये आपण खरीप हंगामात सोयाबीन आणि तूर उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर आपण काही पीक प्रात्यक्षिक या गावांमध्ये घेत असतो. त्याचप्रमाणे रबी हंगामामध्ये हरभरा आणि रबी ज्वारीचं जे काही पंचसूत्री तंत्रज्ञान आहे यावर आपला भर असतो. तर या दोन्ही हंगामामध्ये आपण जवळजवळ 150 पीक प्रात्यक्षिके या गावांमध्ये घेत आहोत. त्याचप्रमाणे फळबाग आधारित घटकाकडे जर पाहिलं तर डाळिंब हे फळपीक या गावांमध्ये आहे, तर त्या दृष्टीने आपण डाळिंब उत्पादन तंत्रज्ञान जो भगवान आहे यावर आपण भर देत आहोत. यामध्ये द्रव्यरूप जैविक खते असतील किंवा द्रव्यरूप अन्नद्रव्यांचा वापर असेल याचा जास्तीत जास्त वापर आपण या डाळिंब उत्पादन तंत्रज्ञानमध्ये कसा वाढायचा या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. त्याचप्रमाणे जे नैसर्गिक साधनसंपत्ती घटक आहे यामध्ये मूलस्थानी जल व्यवस्थापन असेल, म्हणजे आपण यामध्ये जे रबी ज्वारी उत्पादन तंत्रज्ञान आपला जो आहे तर आपण ऑगस्टमध्ये या ठिकाणी सारा पाडतो आणि जो काही पाऊस पडतो त्या महिन्यामध्ये ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तर त्या ओलितावर आपण रबी ज्वारीची पेरणी आपण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये करत असतो आणि त्या दृष्टीने निश्चितच शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला आहे. याशिवाय आपण जे पशुधन आधारित घटक आहेत यामध्ये दुग्ध व्यवसाय आहे, शेळीपालन आहे, त्याचप्रमाणे परसबागेतील कुक्कुटपालन आहे, हे घटक देखील आपण या आपल्या शेतकरी प्रथम प्रकल्पाद्वारे या गावांमध्ये यशस्वीरित्या राबवत आहोत. याशिवाय आपण जे काही काढणीपश्चात तंत्रज्ञान आहे विशेषतः दाल मिल आपण 2 ठिकाणी आपण तिथं प्रस्तावित केलेले आहेत आणि याद्वारे जे काही आपले बचत गटाचे महिला असतील ज्यांना काही रोजगार नाही तर या काढणीपश्चात तंत्रज्ञानाद्वारे किंवा दाल मिलद्वारे त्यांना निश्चितच या ठिकाणी रोजगार उपलब्ध होतो आणि त्यांना एक उपजीविकेचे साधन देखील आपण तयार करून दिलेले आहेत. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या एकात्मिक शेती पद्धतीचे जे काही विविध घटक आहेत ते आपण या प्रकल्पाद्वारे या गावांमध्ये यशस्वीरित्या राबवत आहोत.
1: अशा शेतकरी प्रथम प्रकल्पाचा शेतकऱ्यांना कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये मग फायदा झालेला आहे, काय बदल झालेला आहे?
0: तर आपण जे काही पीक प्रात्यक्षिकं आपण या ठिकाणी राबवतो तर यामध्ये आपण संपूर्ण तंत्रज्ञान शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो आहे. विशेषतः आपण सोयाबीनमध्ये फुले संगम, फुले किमया हे जे आपले विद्यापीठाचे जे काही वाहन आहेत यावर आपण बीज प्रक्रिया असेल सोयाबीनची किंवा तण नियंत्रण असेल, एकात्मिक पेस्ट अँड डिझीज कंट्रोल म्हणजे कीड आणि रोग व्यवस्थापन असेल, आपण BBF तंत्रज्ञान आहे याच्यामध्ये, तर असे संपूर्ण तंत्रज्ञान पॅकेज आपण या पीक प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना देत असतो आणि निश्चितच त्यांना याचा चांगला फायदा झालेला आहे. जो जर सरासरी उत्पादन पाहिलं

0: तर आपलं जवळजवळ 32 क्विंटल प्रति हेक्टरी एवढं उत्पादन आपल्याला या सोयाबीन पिकापासून मिळालेलं आहे आणि निश्चितच शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला आहे. त्याचप्रमाणे तुरीमध्ये आपण BDN 711 किंवा भीमा हे जे काही चांगले उन्नतवान आहेत या पीक प्रात्यक्षिकाद्वारे या शेतकऱ्यांना जवळजवळ 21 क्विंटल प्रति हेक्टरी इतकं उत्पन्न मिळालेलं आहे आणि नफा आणि खर्चाचं गुणोत्तर पाहिलं तर जो 2.42 तर इतकं त्यांना नफा झालेला आहे. त्याचप्रमाणे हरभऱ्यामध्ये फुले विक्रम हा जो सरळ वाढणारं वाण आहे आणि मेकॅनिकल हार्वेस्टिंगसाठी उपयुक्त असं वाण आहे याचंसुद्धा आपण 75 एकर क्षेत्रावर ही पीक प्रात्यक्षिक घेत आहोत आणि याचंसुद्धा सरासरी उत्पादन हे 20 ते 22 क्विंटल प्रति हेक्टरी इथपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे रबी ज्वारीचा जर विचार केला तर आपले फुले रेवती असेल फुले वसुद्धा असेल म्हणजे धान्य आणि चारा असं दोन्ही शेतकऱ्यांना या वाणाद्वारे मिळतं आणि जवळजवळ 22 क्विंटल प्रति हेक्टरी धान्य आणि जवळजवळ 50 क्विंटल प्रति हेक्टरी चारा तर अशा प्रकारचे निश्चितच दुहेरी फायदा शेतकऱ्यांना यापासून होत आहे. त्याचप्रमाणे भगवा डाळिंब जर आपण पाहिलं तर जवळजवळ आम्ही सरासरी 8 टन ते 10 टन प्रति एकर एवढं उत्पादन आपल्या या शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे आणि त्यांना निश्चितपणे याचा चांगला फायदा लाभ झालेला आहे. त्याचप्रमाणे दुग्ध व्यवसायामध्ये मुक्त गोठा पद्धतीवर आपला भर आहे. त्याचप्रमाणे उच्च प्रतीचे सिमेंट आपण या दुग्ध व्यावसायिकांना देत आहोत. त्याचप्रमाणे चारा व्यवस्थापनामध्ये आपला भर आहे. याच्यामध्ये फुले जैववंत असेल फुले गुणवंत असेल किंवा मुरघास उत्पादन तंत्रज्ञान ही आपण या सर्व गावांमध्ये चांगल्या प्रकारे याचा अवेअरनेस वाढवलेला आहे आणि शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. त्याचप्रमाणे शेळीपालन असेल किंवा परसबागेतील कुक्कुटपालन आहे याच्यामध्ये आपण ग्रामप्रिया त्याचप्रमाणे कावेरी या ब्रीडचा आपण या जातीचे जे पिल्लं आहे एक दिवसीय पिल्लं हे आपण शेतकऱ्यांना दिलेले आहेत आणि त्याचं पालन पोषण कसं करायचं त्याला व्हॅक्सिनेशन कशाप्रकारे त्याची रोगराई थांबवायची तर याचं सर्व आपण त्यांना प्रशिक्षणाद्वारे शेतकऱ्यांना ही माहिती दिलेली आहेत. त्याचप्रमाणे गांडूळ खत निर्मिती असेल तसेच दाल मिलपासूनसुद्धा त्यांना फायदा झालेला आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांचं उत्पादनबरोबर त्यांचं उत्पन्न शाश्वतरित्या कसं वाढेल या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत.
1: निश्चितच सर, खूपच छान असं शेती व्यवसाय असो किंवा शेती व्यवसायाला पूरक व्यवसाय असो प्रक्रिया उद्योग असो विक्री व्यवस्थापन असो नंतर इतर तंत्रज्ञान असो शेतीमधलं अशा सगळ्याच बाबतीमध्ये विद्यापीठाने खूप छान असं हा प्रकल्प राबवून शेतकऱ्यांना मदत केलेली आहे त्याच मार्गदर्शन केलेलं आहे. आणखीन या प्रकल्पाद्वारे कोणते कोणते नाविन्यपूर्ण उपक्रम आपण राबवत आहात काय सांगाल सर?
0: तर या शेतकरी प्रथम प्रकल्पाद्वारे आपण जे काही पीक प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना घेत असतो त्यांच्या शेतावर त्या अगोदर आपण मे महिन्यामध्ये खरीप पूर्ण प्रशिक्षण असेल किंवा रबी पूर्ण प्रशिक्षण हे आपण त्या गावामध्ये घेत असतो की आमचे विद्यापीठाचे तज्ज्ञ त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन आपण बीज प्रक्रिया कशी करायची किंवा त्यांचं कौशल्य कसं वाढवायचं तर या दृष्टीने आपण प्रशिक्षण देत असतो. त्याचप्रमाणे काही अभ्यास दौरेसुद्धा आपण वर्षभरात शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी आपण घेत असतो. तर गतवर्षी आम्ही बोरबन या ठिकाणी काही जैविक उत्पादन शेतीपासून कसं घ्यायचं विशेषतः द्राक्ष शेती असेल डाळिंब शेती असेल तर अशा प्रकारे त्या ठिकाणी जाऊन आम्ही या शेतकऱ्यांना दाखवत असतो. त्याचप्रमाणे सिन्नर येथे एक शेळीपालन उत्पादक कंपनी आहे या ठिकाणीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि महिलांना याचा चांगला फायदा झालेला आहे. त्याचप्रमाणे कृषी प्रदर्शनामध्येसुद्धा शेतकऱ्यांचा सहभाग आम्ही घेत असतो. त्याचप्रमाणे प्रसारमाध्यमेद्वारे किंवा प्रकाशनाद्वारे आपण शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाची माहिती देत असतो. त्याचप्रमाणे आपण या प्रकल्पाद्वारे काही व्हिडिओज तयार केलेले आहेत याचाही फायदा शेतकऱ्यांना होत आहे. त्याचप्रमाणे काही व्हॉट्सअप ग्रुप आणि यूट्यूब चॅनल आपण तयार केलेले आहेत की शेतकऱ्यांना जे काय हवामान आधारित जो कृषी सल्ला आपण वेळोवेळी त्यांना देत असतो तर निश्चितपणे शेतकऱ्यांना या सर्व घटकांचा फायदा होत आहे. आणि यापुढे देखील आम्ही काही नाविन्यपूर्ण उपक्रम आपण सुरू करत आहोत की कृषी पारायण हे गतवर्षीसुद्धा आम्ही या गावांमध्ये घेतलेलं आहे. ज्यावेळेस काही शेतकऱ्यांची धार्मिक काही कार्यक्रम असतात तर त्याला जोडूनच आपल्याला ह्या शेतीविषयक तंत्रज्ञानाचा प्रसार कसा करता येईल शेतकऱ्यांमध्ये या दृष्टीने आपण प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे शेतकरी उत्पादक कंपन्यांना या शेतकऱ्यांना जोडून तर त्यांचं जे काही उत्पादन असेल तर त्याला 4 पैसे अधिक कसे मिळतील आणि त्यांचा पीक उत्पादनाचा खर्च आपण कसा कमी करता येईल या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. याशिवाय आपण जे काही दुय्यम व्यवसाय आहे उदाहरणार्थ रेशीम शेती असेल याद्वारे व शेतकऱ्यांचं उत्पन्न एक शाश्वत उत्पन्न त्यांना कसं मिळेल त्या दृष्टीने आपण या

0: शेतकरी प्रथम प्रकल्पामध्ये पण प्रयत्न करत आहोत.
1: शेतकरी बंधूंनो, आज आपल्याला शेतकरी प्रथम प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांची उन्नतीविषयी मार्गदर्शन करत होते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या प्रसारण केंद्राचे प्रभारी अधिकारी तसंच भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या शेतकरी प्रथम प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉक्टर पंडित खरडे सर. याविषयीचं अधिकचं मार्गदर्शन, अधिकची माहिती जर आपल्याला त्यांच्याकडून घ्यायची असेल तर त्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर आहे 8275038322. पुन्हा एकदा 8275038322. सर, आज आकाशवाणीच्या माध्यमातून आपण जी मार्गदर्शन केलं, जी ही यशोगाथा सांगितली, त्यासाठी सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: वाल लागवड तंत्रज्ञान याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या भाजीपाला संशोधन अधिकारी डॉक्टर कल्पना दहातोंडे यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत.
3: क्या बात है भाई, आजकल तो काफी खुश नजर आ रहे हो.
4: क्यों ना हो, अब मैं ऑर्गेनिक खेती जो कर रहा हूँ ये पूरा प्राकृतिक है, ऑर्गेनिक है. इसमें हमारे खेत, हमारी फसल और हमारी जेब सब फायदे में होते हैं और इसमें लागत भी कम है. जी हाँ, आप भी ऑर्गेनिक खाद का प्रयोग करें, अपनी फसल और मिट्टी को तंदुरुस्त बनाएं और आपकी आमदनी में इजाफा करें. अधिक जानकारी के लिए किसान कॉल सेंटर टोल फ्री नंबर 1800-1801551 पर कॉल करें और लॉग इन करें kisan.gov.in और farmer.gov.in.
5: कृषि और किसान कल्याण मंत्रालय द्वारा किसान हित में जारी.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, यानंतर ऐकणार आहोत दर्जेदार बियाणांचे महत्त्व याविषयी श्रमशक्ती महाविद्यालय मालदाड तालुका संगमनेर इथल्या पूजा परमेश्वर काळबंडे यांची सोमनाथ कांटके यांनी घेतलेली मुलाखत.
6: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या शेतीमधील जे विविध पिकं आहेत, जे वेगवेगळे आपण पिकांची लागवड करतो, पेरणी करतो, त्याचं उत्पादन जर आपल्याला अधिक प्रमाणात मिळायचं असेल तर आपण त्याची पेरणी करत असताना योग्य बियाणांची निवड करणं देखील महत्त्वाचं आहे. आणि असं जर दर्जेदार बियाणं आपण आपल्या शेतामध्ये पेरलं तर नक्कीच आपलं उत्पादन जे आहे ते वाढत असतं. आज आपण कार्यक्रमाच्या माध्यमातून दर्जेदार बियाणांचे महत्त्व याविषयीच अधिक जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत आहेत श्रमशक्ती कृषी महाविद्यालय मालदाड तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर इथल्या कृषी वनस्पतीशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका पूजा परमेश्वर काळबंडे यांच्याकडून. मॅडम, कार्यक्रमात खूप स्वागत आहे.
7: धन्यवाद सर.
6: मॅडम, खरं तर दर्जेदार बियाणांचं महत्त्व आपल्या शेतकरी बांधवांना सांगत असताना हे दर्जेदार बियाणं कसं निवडायचं याची देखील आपण शेतकरी बांधवांना माहिती देऊयात.
7: हो नक्कीच सर. खरं तर आपण म्हणू शकतो की बीज जर चांगले असेल तरच त्याचं फळ चांगलं मिळेल. मग बीज तुम्ही निवडणार कसं किंवा त्याच्यामध्ये कोणकोणते गुणधर्म असायला पाहिजे किंवा ते निवडताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर उत्पादन जास्त पाहिजे असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात पायाभूत घटक आपण म्हणू शकतो ते असतं बियाणं. आता हे बियाणं जे आहे ते बऱ्याचदा काय होतं की आपण निवडलेलं जे बियाणं आहे ते जर का प्रादुर्भावग्रस्त जमिनीतील असेल किंवा शेतातील असेल तर त्या बियाणांमुळं होणारे जे रोग आहे ते कृषी प्रक्रियामध्ये गंभीर समस्या निर्माण करू शकतात. त्यामुळं हे जे बियाणं असतं ते नेहमीच निरोगी पाहिजे. जसं माणसाला जगण्यासाठी आपलं आपण म्हणू शकतो की आपण निरोगी असेल तर सगळ्या गोष्टी करू शकतो, त्याचप्रमाणे बियाणं जर निरोगी असेल किंवा आपण म्हणू दर्जेदार असेल तर पीकसुद्धा दर्जेदार नक्कीच येणार. मग नवीन पिकांच्या लागवडीसाठी वापरण्यात येणारे जे काही बियाणं आहे ते अत्यंत काळजीपूर्वक व उच्च दर्जाचे निवडावे. आता चांगल्या दर्जाचे बियाणं हे आपण एखाद्या स्त्रोत असेल कुठलाही तिथे जाऊन घेऊ शकतो किंवा बऱ्याचदा शेतकरी स्वतःच्या शेतातसुद्धा तयार करतात. मग हे रोगमुक्त आणि निरोगी बियाणं जे त्याच्यासोबतच त्याचे कोणकोणते गुणधर्म तुम्ही बघायला पाहिजे. आता त्याच्यामध्ये बरेचसे आपण म्हणू की पोषक तत्व त्याचबरोबर उत्पादन हे सुद्धा फायदे तपासणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मजबूत आणि निरोगी पीक वाढवण्यासाठी चांगल्या दर्जाचे बियाणं हे निवडणं आवश्यक आहे.
6: मॅडम, आपण आता बियाणांचे जे गुणधर्म आहेत त्यांचा विचार केला तर या बियाणांमध्ये कोणकोणते गुणधर्म आपण पाहून मगच आपण त्या बियाणाची निवड केली पाहिजे त्याविषयी सांगूयात.
7: नक्कीच सर. सुधारित वाण हे

0: जे नेहमीच आपण म्हणू एक प्रचलित वाणांपैकी चांगलं उत्पन्न देतं. शेतकऱ्यांनी नेहमी बियाणं खरेदी करताना त्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. त्याचबरोबर ते जे बी आहे किंवा बियाणं आहे ते शारीरिकदृष्ट्या भौतिकदृष्ट्या कसं आहे, किंवा आपण म्हणू ते जे बिया आहेत त्या तण बियांपासून मुक्त आहेत का, किंवा त्या बियाणांमध्ये दुसऱ्या काही आपण म्हणू शकतो की दुसऱ्या रोगांचा प्रादुर्भाव आहे का. त्यामध्ये आपण सगळ्यात अगोदर म्हणू की बियाणाची शुद्धता कशी असायला पाहिजे, त्याचबरोबर तण बियाणांपासून मुक्तता असायला पाहिजे, त्याचबरोबर ते बियाणं त्याची उगवण क्षमता ही नेहमीच जास्त असायला पाहिजे, त्याचा जोम, त्याचा आकार, त्याची प्रत हे सगळं जास्त असायला पाहिजे. शारीरिकदृष्ट्या किंवा भौतिकदृष्ट्या शुद्धता किंवा आपण म्हणू शुद्ध असायला पाहिजे, त्याचबरोबर अनुवांशिक शुद्धतासुद्धा त्यामध्ये असायला पाहिजे. आता उत्पादित धान्याची आणि उत्पादनाची प्रत ही एकसारखी असल्यामुळे तुम्हाला जसा त्याचा फायदा होणार आहे त्याचबरोबर बाजारातसुद्धा त्याचा भाव तुम्हाला चांगला मिळू शकतो.
1: मॅडम, आपण बियाणांचे गुणधर्म सांगत असताना अनुवांशिक शुद्धता या संकल्पनेचा देखील उल्लेख केलात, तर ही अनुवांशिक शुद्धता म्हणजे नेमकी काय आणि ती कशी असायला पाहिजे, किती असायला पाहिजे?
0: जेव्हा आपण नवीन वाण शेतकऱ्यांना उत्पादनासाठी प्रसारित करतो तेव्हा काय होतं, त्या वाणाला विशेष असे काही गुणधर्म असतात ज्यावरून त्या वाणाची ओळख पटविता येते, त्याला आपण म्हणू शकतो की अनुवांशिक शुद्धता असते. आता ही जी अनुवांशिक शुद्धता आहे ती नक्कीच आपण म्हणू की 100% असायला पाहिजे, पण बऱ्याचदा ही 100% पायाभूत आणि प्रमाणित बियाणे त्याचबरोबर 99.5% एवढी शुद्ध असणे आवश्यक आहे. पण आपण म्हणू शकतो एकंदरीत तुमचं जे बियाणं आहे ते अनुवांशिक 100% शुद्ध असायलाच पाहिजे.
1: आता मॅडम, बियाणांची भौतिक शुद्धता ही देखील महत्त्वाची आहे, तर ही भौतिक शुद्धता म्हणजे काय आणि ती कशी ओळखली जाते?
0: आता जसं अनुवांशिक शुद्धता बघितली तशीच भौतिक शुद्धता म्हणजे आपण म्हणू शकतो की आपल्याला डोळ्यांनी दिसणारं म्हणजे बियाणांमध्ये. आता अनुवांशिक शुद्धता आपण डोळ्यांनी बघू शकत नाही, पण जसं आपण घरी गहू निवडताना सुद्धा त्यातले खडे कचरा बाजूला काढतो त्याचप्रमाणे जेव्हा आपण लागवड करत असो त्यामध्ये आपल्याला काडी कचरा, दुसऱ्या जातीचे अथवा पिकाचे काही बियाणं दिसतात, तण बियाणं दिसतात, किडके फुटके बियाणं यांचं प्रमाण त्यामध्ये दिसतं. अशा वेळेस काय करायचं आहे, जेव्हा आपण ते सीड किंवा आपण म्हणू बियाणं लावणार आहेत त्याचा अगोदर त्याची शुद्धता टिकवण्यासाठी काही प्रक्रिया केले जाते. मग त्या प्रक्रियामध्ये आपण म्हणू की जे काही फुटलेले किंवा कीड लागलेले बियाणं आहे किंवा रोगटे बियाणं आहे ह्या जेव्हा आपण बियाणांची प्रक्रिया करतो तेव्हा वेगवेगळ्या टप्प्यात काढून टाकणं आवश्यक असते. किंवा आपण म्हणू शकतो जेव्हा आपण जसं घरी करतो त्याचप्रमाणे लागवड करण्याच्या अगोदर त्यामध्ये आपल्याला आपली बियाणं जे लावायचं आहे ते सोडून त्याच्यामध्ये काय काय आढळतंय ते सगळं काढून टाकणं गरजेचं असतं.
1: नक्कीच, बियाणांची शरीरशास्त्रीय दृष्ट्या शुद्धता देखील महत्त्वाची आहे, तर ती कशी ओळखायची किंवा तिची शुद्धता कशी राखणं गरजेचं आहे?
0: नक्कीच सर, शरीरशास्त्रीय दृष्ट्या शुद्धता म्हणजे त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की त्यामध्ये बियाणाचा जोम आणि उगवण क्षमता यांचा समावेश होतो. आता बऱ्याचदा उगवण क्षमता कमी असल्यामुळे काय होतं की शेतकरी याच्यामध्ये शेतकऱ्याला बरेचसे आपण म्हणू शकतो की आपण नेहमी सीड लावताना, एक शेतकऱ्याची मुलगी असल्यामुळं मी सांगते, नेहमी सीड लावताना आपण एकाऐवजी दोन बिया आपण रोवतो मातीमध्ये का, तर मग त्यातलं एक बियाणं उगवलं नाही तर दुसरं तरी उगवेल ह्या आशेने शेतकरी काय करतात, एकऐवजी दोन, दोनऐवजी तीन अशा बियाणांची पेरणी केली जाते आणि त्याच्यामुळे त्यांचा शेतकऱ्यांचा खर्च वाढतो. मग याच्यामुळे काय करायला पाहिजे की जेव्हा आपण बियाणं विकत घेतो त्यावेळेस ही गोष्ट लक्षात ठेवायची की त्याची उगवण क्षमता किती आहे, ती 100% असायला पाहिजे, म्हणजे आपण जेवढं बियाणं पेरणार आहे तेवढंच आपल्याला उगवणार आहे. आता हा जो बियाणांचा जोम किंवा उगवण क्षमता आहे हा आपण म्हणू शकतो की त्याचा कशाचा परिणाम होतो, तापमान असेल, आर्द्रता असेल किंवा आपण म्हणू बियाणामध्ये ओलावा किती आहे ह्या सगळ्या गोष्टींवरून त्याची शारीरिक शास्त्रीय दृष्ट्या शुद्धता ठरवली जाते. आता बऱ्याचदा आपण काय करतो की बियाणांची साठवणूक करतो म्हणजे पुढच्या वेळेस आपण तेच बियाणं पेरणीसाठी वापरू शकतो. मग अशा वेळेस काय करायचं आहे, जेव्हा साठवणुकीच्या काळात त्यामध्ये ओलावा किती ठेवायचा, आपण म्हणू शकतो सरासरी 8-12 इतका त्यामध्ये ओलावा असावा. आता वेगवेगळ्या आपण म्हणू शकतो बियाणांसाठी हा वेगवेगळा असू शकतो, पण सरासरी 8-12 इतका पाहिजे. मग त्याचबरोबर आता बियाणांची उगवण क्षमता ही जास्त टिकून राहण्यासुद्धा मदत होते जर त्यातला ओलावा हा 8-12 इतका असेल. आता बियाणांचा जोम व उगवण क्षमता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे, परंतु ती जास्त दिवस टिकवण्या

0: करण्यासाठी बियाणे ज्या वातावरणात साठविले जाते ते तापमान व आर्द्रता कमी असणे आवश्यक आहे. तर मग तापमान आपण म्हणू शकतो सरासरी 15 ते 20 डिग्री सेल्सिअस, तर आर्द्रता जी आहे ती 30 ते 40% एवढी असायला पाहिजे.
1: नक्कीच मॅडम, बियाणांचं आरोग्य हे नेमकं कसं असायला पाहिजे आणि शेतकरी बांधवांनी निरोगी आणि अस्वस्थ बियाणं यामधील फरक जो आहे तो कसा ओळखावा हे सांगूयात.
0: आता बियाणांचं आरोग्य कसं असायला पाहिजे, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की बऱ्याच प्रकारच्या बुरशी जीवाणू किडी या वातावरणात असतात, किंवा आपण म्हणू बियाणात त्या सुप्त अवस्थेत कुठंतरी लपलेल्या असतात. त्यामुळं बियाणांचे साठवणुकीत किंवा शेतात हे जीवाणू आणि किडी कार्यरत होऊन बियाणांचा व पिकाचा नाश करतात. यासाठी ठराविक अशा किडींचा व जीवाणूंचा बंदोबस्त करणे महत्त्वाचे आहे. त्यामध्ये बियाणांची पेरणी करण्याअगोदर त्यावर योग्य ती बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. आता बीज प्रक्रिया हा एक खूप खोलाचा विषय जाईल, आपला तो विषय नसल्यामुळं आपण बीज प्रक्रियेवर बोलणार नाही आहेत. पण एकंदरीत तुम्ही लागवडीच्या अगोदर पाहिजे ते म्हणजे की तुम्ही कोणतं पीक लावताय त्याच्यानुसार तुम्ही त्यामध्ये बीज प्रक्रिया करूनच मग ते आपण म्हणू की लागवड करायला पाहिजे. एकंदरीत उच्च उगवण क्षमता असते किंवा रोग असेल, रोगापासून मुक्तता, योग्य आर्द्रता, त्याचबरोबर योग्य वजन असलेले बियाणं विविधतेने शुद्ध म्हणून परिभाषित केले जाते. दर्जेदार बियाणं चांगली उगवण, जलद उदय आणि जोमदार वाढीची खात्री देते. आता सगळ्यात अगोदर शेतकऱ्यांनी निरोगी व अस्वस्थ बियाणं कसं ओळखायचं, किंवा आपण म्हणू एक निरोगी आणि एक आपण म्हणू की रोगात मुक्त झालेलं किंवा रोगाने त्रासलेलं बियाणं कसं ओळखायचं. आता आपण शेतकरी साधी सोपी आपण म्हणू की साधी सोपी एक मेथड ज्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला ज्या बिया असतील त्या पाण्यात बुडवायच्या आहे डायरेक्ट. आता काय करायचं, ह्या पाण्यात बुडवलेल्या ज्या बिया असतील त्यातल्या खराब बिया ज्या आहेत त्या आपोआप वरती तरंगून येतील. म्हणजे आपण म्हणू की ज्या बियाणं खराब आहेत किंवा किडलेल्या आहेत किंवा कुठल्या रोगाने ग्रस्त झालेले आहेत असे बियाणं वरती तरंगतात, किंवा जे निरोगी आहेत त्या बिया आपल्याला तळाशी स्थिर होताना दिसतात. याला प्रफ्लोटिंग टेस्ट असं सुद्धा म्हणतात. म्हणजे निरोगी आणि खराब बियाणं ओळखण्याची किंवा निरोगी आणि खराब बियाणं सेपरेट करण्याची, वेगळे करण्याची ही एक सोपी पद्धत आहे.
1: मॅडम, आता या दर्जेदार बियाणांचे महत्त्व खरं तर आपण सांगितलेलं आहे. आता शेतकरी बांधवांना शेवटी आपण कार्यक्रमात काय आवाहन कराल?
0: नक्कीच सर, मी तरी सगळ्या शेतकरी बांधवांना एवढंच सांगेन की आपण म्हणू की सगळ्यात पायाभूत जरी माती असेल, तुम्ही कोणते रोग किंवा कुठले तुम्ही विडीसाईड तणनाशक वापरत आहात, त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा एक भाग असतो तो म्हणजे बियाणं. तुम्ही बियाणं चांगलं निवडलं तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे, नक्कीच त्याच्यापासून तुम्हाला जास्त उत्पादन मिळणार आहे. म्हणजे कमीत कमी खर्चात आपण म्हणू शकतो किंवा कमी पैसे खर्च करूनसुद्धा तुम्ही चांगलं उत्पादन घेऊ शकता.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, दर्जेदार बियाणांचे महत्त्व याविषयी आज आपण कार्यक्रमातून माहिती जाणून घेतलेली आहे. आपल्यासोबत होत्या श्रमशक्ती कृषी महाविद्यालय मालदाड तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर इथल्या कृषी वनस्पतीशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका पूजा परमेश्वर काळबंडे. मॅडमने आपल्याला विविध प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, मात्र तरी देखील आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील, शंका असतील, तर आपण मॅडमसोबत संपर्क साधून त्या विचारू शकता. काळबंडे मॅडम यांचा नंबर आहे 84826 नंबर पुन्हा एकदा 84826 मॅडम, आज आपण कार्यक्रमात सहभागी झालात. शेतकरी बांधवांच्या वतीने आपले मनापासून आभार, धन्यवाद.
0: धन्यवाद सर.
1: दर्जेदार बियाणांचे महत्त्व याविषयी श्रमशक्ती महाविद्यालय मालदाड तालुका संगमनेर इथल्या पूजा परमेश्वर काळबंडे यांची सोमनाथ कांटके यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली.
2: किसान भाइयों गाठ बांधलो, गाठ बांधलो.

माहिती। त्याचबरोबर उद्या संध्याकाळी 7:30 वाजता आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमात ऐकू शकाल ऊस पिकामध्ये कांद्याचे आंतरपीक, याविषयी मुक्काम पोस्ट मुठे वडगाव तालुका श्रीरामपूर इथले ठकसेन अण्णासाहेब मुठे यांची मुलाखत। आणि याच कार्यक्रमात आणखी एक मुलाखत ऐकू शकाल पशुधनाची रोग निदान सेवा, याविषयी मुक्काम पोस्ट लोणी तालुका राहता इथले डॉक्टर निलेश खाडे यांची मुलाखत। तेव्हा शेतकरी बंधू भगिनींनो, उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी आणि संध्याकाळी 7:30 वाजता आमचं शेत आमचा परिसर हे कार्यक्रम आपण नक्की ऐका। चला तर आता किसानवाणी या कार्यक्रमातून आम्ही आपला निरोप घेत आहोत, पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात। तोपर्यंत नमस्कार।

0: किसानवाणी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो रात्रीचे 8 वाजलेत.
1: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
2: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
2: वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
1: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया.
2: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
3: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
4: आरबीआय सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
7: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
6: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर. पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
7: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ईआरसीपी, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
6: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
8: काय झालं?
9: अगं हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडली
8: आहे. अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
9: हो ना,
8: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर अदिती देशपांडेंना दाखवू.
9: कुठे भेटतील त्या?
8: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटॉलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 to 2.
9: आणि फोन नंबर
8: 93-72-99-29-36.
9: 93-72-99-36.
6: देशपांडे हॉस्पिटल आणि गुड न्यूज IVF प्रस्तुत मोफत वंध्यत्व निवारण आणि IVF शिबिर.
7: या शिबिरात मोफत कन्सल्टेशन, सवलतीच्या दरात सर्व तपासण्या, तसंच IVF वर 20% सूट असेल.
6: शहरातील ज्येष्ठ आणि अनुभवी फर्टिलिटी तज्ञ डॉक्टर प्रीती देशपांडे यांचा 35 वर्षांचा विश्वास आणि अनुभव.
7: शिबिर दिनांक 5 जुलै रोजी, स्थळ झेनिथ क्लिनिक, माय सिनेमा समोर, पाइपलाईन रोड, सावेडी, अहिल्यानगर.
6: फोन 78-23-82-48-37.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत। श्रोते हो, यानंतर 8:05 मराठी राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून 8:15 ICC महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात लंडन इथं खेळल्या जात असलेल्या पहिल्या उपांत्य क्रिकेट सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून समालोचन दरम्यान 9:45 समाचार संध्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत। सुरुवातीला मराठी राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून।
3: आकाशवाणी मुंबई, सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मौसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळं देशभर खरीपाच्या पेरण्यांमध्ये घट। महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना, हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन। विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल। महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल। सलग 9व्या तिमाहीसाठी विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे। आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा पराभव, मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलची बाद फेरीत धडक। मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळं देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे। जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे। गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती, त्यामुळं गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे। भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळं परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे। भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे। कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे। दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं। अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना, हरकती विचार घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली। यात कोणावरही अन्याय होणार नाही, असं ते म्हणाले। उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली। अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला। महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर झालं। विकास करार रद्द, निरस्त किंवा समाप्त झाला तर मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही, अशी तरतूद या विधेयकात आहे। विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते। अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे। विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे, त्यासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला आहे। या अर्जांची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासली तर निवडणूक होईल। MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यासाठी CBT अर्थात संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे। ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांवर अवलंबून राहावं लागतं। केंद्र सरकार, विविध राज्य, बँका आणि इतर संस्थांच्या स्पर्धा परीक्षा याच काळात होत असल्यानं परीक्षा केंद्र उपलब्ध होत नसतात, त्यामुळे CBT पद्धत अधिक उपयुक्त आहे, असं सेलार म्हणाले। विधान परिषदेतले आमदार सचिन अहिर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला। विधान परिषद उपसभापतीपदासाठी आज अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला। सचिन

0: धनुष्य बाणाच्या चिन्हावर निवडून आलेले असून ते शिवसेनेचेच आमदार आहेत असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत आल्यानंतर अहिर यांच्या प्रवेशानं शिवसेनेची ताकद आणखी वाढेल असं ते म्हणाले. राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या सर्व पुरवणी मागण्या विधानसभेनं आज मंजूर केल्या. या मागण्यांवरची चर्चा काल सभागृहात सुरू झाली होती, ती आज पुढे नेण्यात आली. या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं. त्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर झाल्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सलग 9व्या तिमाहीसाठी सरकारनं विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. उद्या ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ही तिमाही आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं आज ही माहिती दिली. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2% आहे, तर चालू तिमाहीत 3 वर्षांच्या मुदत ठेवीवरचा व्याजदर 7.1% कायम आहे. PPF अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाचा व्याजदर 7.1%, तर NSC अर्थात नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा दर 7.7% कायम आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा धक्कादायक पराभव झाला असून मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलने बाद फेरीत धडक मारली आहे. अमेरिकेतल्या बोस्टन इथं झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पॅराग्वेने जर्मनीचा पेनल्टी शूटआउटमध्ये 4-3 असा पराभव केला. तत्पूर्वी निर्धारित वेळेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत होते. दुसरीकडे मेक्सिकोतल्या ग्वादालुपे इथं झालेल्या सामन्यात मोरोक्कोनं नेदरलँड्सवर पेनल्टी शूटआउटमध्ये 3-2 अशी मात केली. हा सामनाही निर्धारित वेळेत 1-1 असा बरोबरीत सुटला होता. तसंच ह्युस्टन इथं झालेल्या सामन्यात ब्राझीलनं जपानचा 2-1 असा पराभव करत बाद फेरीतलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. दरम्यान भारतीय वेळेनुसार आज रात्री 10:30 टेक्सास इथं आयव्हरी कोस्ट आणि नॉर्वे यांच्यात सामना रंगणार आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग समानता असलेल्या समावेशी समाजाच्या उभारणीसाठी करावा असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज विशाखापट्टणम इथं केंद्रीय आदिवासी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलत होत्या. आदिवासी भाषा आणि बोलीचं जतन करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी हे विद्यापीठ करत असलेल्या कार्याची त्यांनी यावेळी प्रशंसा केली.
1: जनजातीय विश्वविद्यालय से विशेष रूप से ये अपेक्षा भी की जाती है कि वे जनजातियों भाषा बोलियां के संरक्षण पर मिशन मोड में काम करेंगे. मुझे बताया गया है कि संस्था के ट्राइबल स्टडीज विभाग द्वारा कुई और सावरा समेत अनेक जनजातीय बोलियों के डॉक्यूमेंटेशन को लेकर के इसी प्रकार से जमीनी कार्य किया जा रहा है.
0: जपानच्या प्रधानमंत्री सानाए ताकाईची उद्या संध्याकाळपासून 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. ते नवी दिल्लीत होणाऱ्या 16व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती भवनात ताकाईची यांचं औपचारिक स्वागत केलं जाणार आहे. त्यानंतर त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्यासाठी आणि सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतर सामंजस्य करार होतील. भारत जपान बिझनेस फोरममध्ये त्या सहभागी होणार आहेत. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात आज मुंबईत मोर्चा निघाला. सर्वपक्षीय अनुसूचित जाती प्रवर्गाच्या संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. राज्यभरातून या मोर्चासाठी 1000 कार्यकर्ते आले होते. या मोर्चाला मेट्रो सिनेमापासून सुरुवात झाली आणि आझाद मैदानावर त्याचं सभेत रूपांतर झालं. यात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, बबनराव घोलप, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई, डॉक्टर सुरेश माने तसंच सिद्धार्थ खरात, ज्योती गायकवाड, संजय मेश्राम, बालाजी किणीकर यांच्यासह सर्वपक्षीय आमदार सहभागी झाले होते. या सभेत विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाला तीव्र विरोध केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळं देशभर खरीपाच्या पेरण्यांमध्ये घट. महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत

0: series of the ICC Women's T20 World Cup 2026. This broadcast came...
1: आयसीसी महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात लंडन इथं खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य क्रिकेट सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून समालोचन आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केलं. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, रात्रीचे 10:30 प्रसारित करत आहोत जुन्या हिंदी चित्रपटगीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशियाना या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत, संगीत मदन मोहन यांचं.

आशियाना या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं मदन मोहन यांचं. रजनीगंध कार्यक्रमात यानंतर ऐकूया SD बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं लाजवंती या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. गायिका आहेत आशा भोसले.

लाजवंती या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं मजरू सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं एस डी बर्मन यांचं. रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर ऐकूया बडी बहन या चित्रपटातलं शमशाद बेगम यांनी गायलेलं आय सी कपूर यांचं गीत. संगीत श्यामसुंदर यांचं.

शमशाद बेगम यांनी गायलेलं बडी बहन या चित्रपटातलं आय सी कपूर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्याम सुंदर यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पतिता या चित्रपटातलं तलत महमूद यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत. संगीत शंकर जयकिशन यांचं.

पतिता या चित्रपटातलं तलत महमूद यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. शैलेंद्र यांच्या गीताला संगीत दिलं होतं शंकर जयकिशन यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेलं काला पाणी या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत नियोजक एस डी बर्मन.

मोहम्मद रफी यांनी गायलेलं काला पाणी या चित्रपटातलं मजरू सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं एस डी बर्मन यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया गीता दत्त यांनी गायलेलं आरपार या चित्रपटातलं गीत. मजरू सुलतानपुरी यांच्या गीताला संगीतबद्ध केले ओ पी नय्यर यांनी.

गीता दत्त यांनी गायलेलं आर पार या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं ओ पी नय्यर यांचं. रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर ऐकूया आखियों के झरोके से या चित्रपटातलं हेमलता यांनी गायलेलं गीत. गीत आणि संगीत रवींद्र जैन यांचं.

0: हेमलता यांनी गायलेलं आखियों के झरोखों से या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं रवींद्र जैन यांचं. या गीताबरोबरच रजनीगंध कार्यक्रमात समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर 11 वाजता हिंदी आणि 11:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: नमस्कार. आकाशवाणी समाचार के साथ मैं रत्ना पांडे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आज ईरान के राष्ट्रपति डॉ मसूद पजेश्कियन से टेलीफोन पर बातचीत की. राष्ट्रपति पजेश्कियन ने श्री मोदी को पश्चिम एशिया के हाल के घटनाक्रम और आगामी कदमों की जानकारी